0: व मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110111005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी अर्चना ठाकूर. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, गर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझे नाव कविता अमोल रच्चा आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा

0: नमस्कार, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा. इतिहासावर बोलू काही हा आपला रविवार विशेष शो सुरू झाला आहे आणि या शोमध्ये पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी दिलेली किल्ल्यांची माहिती आपण ऐकणार आहोत.
1: श्रोते मंडळी नमस्कार. इतिहासावर बोलू काही आजच्या या सदरामध्ये आपण जाणून घेणार आहोत पट्टा उर्फ किल्ले विश्रामगड या विषयीची माहिती. मी आपला मित्र आर जे संजय. कळसूबाईची डोंगररांग विविध किल्ल्यांनी आणि शिखरांनी ओळखली जाते. आजोबा 4,511 फूट, घनचक्कर 5,028 फूट, पांढरा 4,758 फूट यांसारखी अवघड शिखरे, तर अलंग, कुलंग, मदन, बितनगड, आड, रतनगड, पट्टा उर्फ विश्रामगडासारखे किल्ले याच डोंगर रांगेत येतात. फार पुरातन असलेल्या या किल्ल्यांवर लेणी आहेत, गुहा आहेत, पण किल्ल्यांना जेव्हा महत्व प्राप्त झाले त्या काळात, म्हणजे मराठ्यांच्या काळात, या किल्ल्यांना तसे फारसे महत्व प्राप्त झाले नाही. अपवाद फक्त पट्टा किल्ल्याचा. हा किल्ला शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झाला. शिवाजी महाराज म्हणजे वादळी व्यक्तिमत्व, विश्रांती अशी ती नाहीच, स्वराज्यासाठी अविश्रांत धडपड. शिवाजी महाराजांना अगदी थोड्याच काळ विश्रांती अशी मिळाली. मागे आपण सातारा जिल्ह्यातील असा एक किल्ला बघितला होता, आठवतो? बरोबर, वर्धनगड हे त्या किल्ल्याचं नाव. महाराज या किल्ल्यावर विश्रांतीसाठी राहिले होते. आज आपण दुसरा किल्ला पाहणार आहोत, त्याचं नाव पट्टा किंवा विश्रामगड. शिवाजी महाराजांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात संभाजीराजे मुघलांना जाऊन मिळाले तरी सर्व सहन करत महाराज अखंड मोहिमा करतच होते. मुघली मुलखावर तुटून पडत होते. औरंगाबाद भागातील सर्व ठाणे लुटून साफ केल्यावर महाराज औरंगाबादच्या उत्तरेस असलेल्या जालना शहराकडे निघाले. तिथे एक भुईकोट किल्ला होता, त्याचं नाव मस्तगड. मुघलांचे हे शहर भूषण होते, त्यामुळं श्रीमंतीला तोटा नव्हता. महाराजांनी संपन्न जालन्यावर अचानक हल्ला चढवला आणि संपूर्ण शहर लुटून साफ केलं. काळ होता इसवी सन 16 नोव्हेंबर 1679. ही लूट 4 दिवस चालू होती. सोनं, चांदी, हिरे, मोती आणि कितीतरी मौल्यवान वस्तू अशी अपार लूट घेऊन महाराज स्वराज्यात परत निघाले. मुघलांचा सरदार रणमस्तान खान महाराजांवर चालून आला. अफाट लूट आणि 1.5 महिन्यांची सातत्याची धावपळ, त्यामुळे खानाशी 2 हात करणे अवघड होते. तरीही महाराजांच्या सैन्यातील शिधोजी निंबाळकर आणि संताजी घोरपडे यांनी मुघली सैन्याला थोपवलं आणि इतरांनी घाई करून निघण्याचं ठरवलं. प्रचंड लुटीच्या ओझ्यामुळे वेग येईना आणि अशातच संगमनेरच्या लढाईत सरदार शिधोजी निंबाळकर पडले. यावेळी रणमस्तान खानचा दणा आणून पराभव झाला. एवढ्यात सरदार खान आणि केसर खान या सरदारांची जादा मुघल फौज महाराजांच्या पाठलागावर आली. आता मोठं संकट उभं राहिलं. वेढा आवळण्याच्या आत निसटणं महत्वाचं होतं. मुघली सैन्य अगदी जवळ येऊन ठेपलं तेव्हा बहिरजी नायकांनी महाराजांना धीर देऊन म्हटलं, मुघलांची गाठ न पडता लष्कर घेऊन ठिकाणास जातो, साहेबी फिकीर न करणे. असं म्हणून आडवाटा जवळ करत अतिशय कौशल्यानं सर्व लुटीसह सर्व सैन्यासह महाराज पट्टागडावर पोहोचले. ही बचावाची धावपळ 3 दिवस आणि 3 रात्र चालू होती. महाराज बहिरजींच्या कौशल्यावर अतिशय खुश झाले आणि शिवाजी महाराज या गडावर आले. तो दिवस होता 22 नोव्हेंबर 1679. महाराजांसमवेत पंतप्रधान मोरोपंत सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि 10,000 हून अधिक सैन्य होत. शिवाय अमाप लूट होतीच. सततच्या मोहिमांमुळे दमलेल्या सैन्याला विश्रांती घेण्याचे महाराजांनी ठरवले आणि याच वेळी बातमी आली, संभाजी राजे मोगलांकडून स्वराज्यात परतले. महाराज आनंदले. याच वेळी नव्या सैन्यानिशी मोरोपंत नंदुरबार धरणगाव चोपडा लुटत होते. पट्ट्या भोवतालची 27 ठाणी स्वराज्यात सामील झाली अशा अनेक आनंदी वार्ता पट्ट्यावर येत होत्या. बऱ्याच काळानंतर अशा सुवार्ता येत होत्या आणि कल्पना नसतानाही या गडावर विश्रांती मिळाली होती. ऐन संकटात या गडानं विश्रांती मिळवून दिली म्हणून या गडाला महाराजांनी नाव दिलं विश्रामगड. महाराजांचा जवळजवळ 15 दिवसांचा सहवास या गडाला लाभला. तसा पट्टा किंवा विश्रामगड फार जुना असं म्हणतात. येथे अगस्ती आणि भृगु ऋषींचे आश्रम होते. सीतेला रावण पळून नेत असताना ज्या जटायूने रावणाला अडवलं त्याचे पंख रावणाने छाटले त्या जटायूची ही राजधानी होती असं आजही लोक मानतात. रामायणातील निष्किंधा नगरीचा हा परिसर होय. पंख तुटलेल्या जटायू राम लक्ष्मणांना येथेच याच परिसरात भेटला. सीतेचे पायातील दागिने त्यांना याच भागात मिळाले असंही सांगितलं जातं. चौदाव्या शतकात औंढा पट्टा हे किल्ले बांधले गेले असावेत. ही बहामनी राज्याच्या अख्यारीत होते. पुढे ते अहमदनगरच्या निजामाकडे गेले. मोरोपंत पिंगळ्यांनी 1671 मध्ये पट्टा किल्ला मोगलांकडून जिंकून घेतला. पट्टा किल्ल्याला बारगावचा माळ असंही म्हणतात. या किल्ल्याची उंची 4,562 फूट आहे. कळसुबाईच्या पूर्व रांगेवर औंढा पट्टा आड एकदरा आणि मसोबा ही 5 शिखरे आहेत. म्हणून या पंचक्रोशीला 5 पट्टा असंही म्हणतात. देवळाली पासून जवळ असलेला हा किल्ला आल्हाददायक वातावरणामुळे प्रसिद्ध आहे. गडाची चढण अवघड नाही. निम्म्याहून अधिक उंची चढून गेल्यावर पाण्याची टाकी आणि लेणी आहेत. यातील मधुर पाणी चाखण्यासारखं आहे. गडाचा दरवाजा उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. या महाद्वारातून आत गेलो की एक मंदिर लागतं. ते गडदेवता श्री पट्टाई देवीचे आहे. तटबंदी उजव्या हातास ठेवून पुढे गेलं की एक प्रचंड दगडी इमारत लागते. ही इमारत अंबरखान्याची आहे. सध्या यात तेथील रहिवासी गुरे बांधतात. जवळच काही पाण्याच्या टाक्या आहेत. गडमाथा थोड्याशा उंचीवर आहे. काही पडलेल्या इमारतींचे अवशेष आढळतात. भोवताली तट आणि बुरुज असून त्यांची पडझड झालेली आहे. दरवर्षी पट्टाई देवीची यात्रा भरते. 2 मार्गांनी गडावर येता येतं. देवळालीच्या आधीचे स्टेशन लहावीत येथे उतरावे. तारणा नदीचा पूल ओलांडून शेनीतला जावे. तेथून बेलूहून गिरवाडीला आणि तेथून गडावर तर दुसरा मार्ग निनाभीहून. हा मार्ग अधिक चांगला आहे. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला पट्टा उर्फ विश्रामगड आपण अवश्य पाहावा. मित्रांनो, इतिहासावर बोलू काही या सदरामध्ये अशाच गडकोटांची माहिती जाणून घेण्यासाठी नक्की ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

मंडळी, इतिहासावर बोलू काही या आपल्या रविवार विशेष शो मध्ये आपण पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी किल्ल्यांबद्दल सांगितलेली माहिती आपण ऐकलीत. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: पायी वाळा तुला घाल दिलं, आगी तून दाऊन सुलाखुनी, तीट लावण्या काजळ देईल, रयतही अंधाराचे घेऊन
1: बाल शिवाजी।

पाठीशी असतील मावळे, अंगावर खेशील वादळे, कधी गडावर कधी खिंडीतून शौर्याचे मग रोज सोहळे, तुटलेल्या साऱ्या सांध्यांना पुन्हा एकदा जोडशील तू, अरे लाख असू दे अफजल आता वाघ नखा विन फाडशील तू, पण कारस्थान शिस्तील डाव आखले जातील तुला पाडण्यास सारे शत्रू एक

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: ನಕ್ಷತ್ರ ಶ್ರೇಷ್ಠ ಹಾಜಗಿ ಅನ್ನ ಮೇ ಕೋಟಿ ಗಮಗ ನಕ್ಷತ್ರ ಶ್ರೇಷ್ಠ ಹಾಜಗಿ ಅನ್ನ ಮೇ ಕೋಟಿ ಐಕ ಕಾಮಿನಿ ಸಖೆ ಸಗಣಿ.
1: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
2: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
2: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी.
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर. आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.
2: कधी कधी ना जगण्याची छोटी होडी वाऱ्याने हलते थोडी. खरं ना

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: चला भटकंतीला. रसिक हो नमस्कार. रविवारची ही आल्हाददायक सकाळ, खिडकीतून येणारा थंडगार वारा, गरमागरम चहाचा सुगंध आणि मनाला कुठेतरी निसर्गाच्या कुशीत फिरायला जायची ओढ, अशाच सुंदर सकाळी तुमचं मनपूर्वक स्वागत. मी तुमची मैत्रीण आर जे कोमल आणि तुम्ही ऐकत आहात तुमचा सगळ्यांचा आवडता रविवार विशेष शो चला भटकंतीला. मंडळी, आपण सगळेच रोजच्या धावपळीत इतके व्यस्त असतो की आपल्या आजूबाजूला किती सुंदर ठिकाणं आहेत याकडे अनेकदा लक्षच जात नाही. कधी वेळ नसतो तर कधी माहिती नसते. म्हणूनच या शो मधून आपण दर रविवारी भेट देतो आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि आसपासच्या अशा ठिकाणांना जी निसर्गानं, इतिहासानं आणि संस्कृतीनं समृद्ध आहेत. आजचा आपला प्रवास आहे मुळा धरणाकडे, ज्याला अनेक जण ज्ञानेश्वर सागर धरण या नावानंही ओळखतात. धरण म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर फक्त पाण्याचा मोठा साठा उभा राहतो, पण खरं तर प्रत्येक धरणामागं असतात हजारो शेतकऱ्यांची स्वप्न, लाखो लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि निसर्गाशी जोडलेली एक सुंदर कहाणी. पावसाळ्यात मुळा धरणाचा परिसर तर अगदी जिवंत चित्रासारखा दिसतो. हिरव्यागार टेकड्या, शांत पाण्यावर उमटणारे पावसाचे थेंब, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आणि चेहऱ्यावर अलगद स्पर्श करणारा गारवारा, अशा वातावरणात काही क्षण जरी घालवले तरी मन अगदी प्रसन्न होऊन जातं. आजच्या या सफरीत आपण जाणून घेणार आहोत मुळा धरणाचा इतिहास. ते नेमकं कुठे आहे, तिथे कसं जायचं, कोणत्या ऋतूत भेट द्यावी, जवळपास कोणती ठिकाणं पाहायला मिळतात आणि अर्थातच या धरणाचं आपल्या जिल्ह्यासाठी असलेलं महत्व, तर मग तुम्हीही तुमचा चहाचा कप हातात घ्या, मनानं आमच्या सोबत या आणि सुरू करूया आजची ही सुंदर भटकंती. आधी ऐकूया तुमच्यासाठी एक सुरेल गाणं आणि या गाण्यानंतर आपण जाणून घेऊया मुळा धरणाच्या इतिहासाची आणि त्याच्या निर्मितीमागची रंजक कहाणी.

आज आपण फिरतोय अहिल्यानगर जिल्ह्यातील एका अशा ठिकाणी जे फक्त पर्यटनासाठीच नाही तर हजारो कुटुंबांच्या आयुष्याशी जोडलेलं आहे, ते म्हणजे मुळा धरण, ज्याला ज्ञानेश्वर सागर धरण म्हणूनही ओळखलं जातं. मंडळी, एखादं धरण तयार होण्यासाठी फक्त सिमेंट, दगड आणि लोखंड लागत नाही, त्यामागे असतो दूरदृष्टीचा विचार आणि अनेक लोकांचं परिश्रमाचं योगदान. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक मोठे सिंचन प्रकल्प उभारण्यात आले आणि त्याचाच एक महत्वाचा भाग म्हणजे मुळा धरण. मुळा नदीवर राहुरी तालुक्यात उभारलेलं हे धरण 1974 मध्ये पूर्ण झालं. त्यानंतर राहुरी, नेवासा, शेवगाव आणि पाथर्डी या भागांतील हजारो हेक्टर शेतीला पाणी मिळू लागलं. ज्या शेतकऱ्यांची शेती फक्त पावसावर अवलंबून होती त्यांना वर्षभर पाण्याचा आधार मिळाला. आज ऊस, डाळी, भाजीपाला, फळबागा आणि इतर अनेक पिकांच्या उत्पादनामध्ये या धरणाचा मोठा वाटा आहे. इतकंच नाही तर अहिल्यानगर शहराच्या पिण्याच्या पाण्याचाही हा महत्वाचा स्रोत आहे, म्हणूनच अनेक जण याला जिल्ह्याचं जीवनदायी धरण म्हणतात. आणखी एक खास गोष्ट म्हणजे या धरणाला ज्ञानेश्वर सागर हे नाव देण्यात आलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या स्मरणार्थ हे नाव देण्यात आल्याचं सांगितलं जातं आणि त्यामुळं या धरणाला सांस्कृतिक भावनांचीही जोड मिळते. मंडळी, आपण जेव्हा एखाद्या धरणावर जातो तेव्हा त्याचं विशाल पाणी, निसर्ग आणि फोटो इतकंच पाहतो, पण त्या पाण्याचा प्रत्येक थेंब कित्येक शेतांमध्ये हिरवाई फुलवत असतो, अनेक गावांपर्यंत पिण्याचं पाणी पोहोचवत असतो आणि हजारो कुटुंबांच्या आयुष्यात आनंद निर्माण करत असतं. ही गोष्ट लक्षात आली की त्या ठिकाणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. तुम्ही कधी मुळा धरण पाहिलं आहे का, किंवा पावसाळ्यात धरण भरून वाहतानाचं दृश्य अनुभवलंय का? असेल तर तुमचा अनुभव नक्की मला सांगा. चला आता थोडस संगीत होऊन जाऊ द्या आणि या गाण्यानंतर आपण जाणून घेऊया मुळा धरणापर्यंत कसं पोहोचायचं, कोणता मार्ग सोयीचा आहे आणि प्रवासात काय काय पाहायला मिळतं.

श्रोते हो, आतापर्यंत आपण मुळा धरणाचा इतिहास जाणून घेतला, पण आता सर्वात महत्वाचा प्रश्न, मुळा धरणाला जायचं कसं? जर तुम्ही अहिल्यानगर शहरातून निघत असाल तर राहुरीच्या दिशेनं जाणारा रस्ता धरायचा. अहिल्यानगर पासून हे धरण साधारण 40 ते 45 किलोमीटर अंतरावर आहे. स्वतःचं वाहन असेल तर साधारण तासाभरात तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता. ज्यांच्याकडे स्वतःचं वाहन नाही त्यांच्यासाठी ही काळजीचं कारण नाहीये. अहिल्यानगरहून राहुरीपर्यंत एसटी बसची सुविधा उपलब्ध असते. राहुरीहून स्थानिक वाहनानं धरण परिसरात जाता येतं. मंडई, मला नेहमी असं वाटतं की प्रवास हा फक्त एका ठिकाणी पोहोचण्यासाठी नसतो तर त्या वाटेवरचे क्षण अनुभवण्यासाठी असतो. मुळा धरणाकडे जाताना दोन्ही बाजूंना दिसणारी हिरवीगार शेतं, पावसाळ्यात डोलणारी पिकं, मातीचा दरवळ, रस्त्याच्या कडेला उभे असलेले वृक्ष, हे सगळं मनाला एक वेगळीच ऊर्जा देतं. पावसाळ्यात तर हा रस्ता अधिकच सुंदर दिसतो. ढगांनी झाकलेलं आकाश, मध्येच पडणारी रिमझिम सर आणि समोर दिसणारा धरणाचा जलाशय, हा अनुभव शब्दात सांगणं कठीण आहे. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, पावसाळ्यात रस्ते ओले असतात, त्यामुळे वाहन सावकाश चालवा, वाहतुकीचे नियम पाळा आणि कोणत्याही धोकादायक ठिकाणी फोटो काढण्याचा मोह टाळा. सुरक्षित प्रवास हा सर्वात महत्वाचा. जर तुम्ही कुटुंबासोबत, मित्रांसोबत किंवा अगदी एकटेही निसर्गाच्या सानिध्यात काही निवांत क्षण घालवायचा विचार करत असाल तर मुळा धरणाचा परिसर नक्कीच एक छान पर्याय.

एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर आपण त्याचं सौंदर्य पाहतो, फोटो काढतो, पण त्या ठिकाणाचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व जाणून घेतलं तर ती सफर आणखी खास बनते. आज आपण ज्या मुळा धरणाबद्दल बोलतोय ते फक्त पाण्याचा साठा नाही, ते हजारो शेतकऱ्यांच्या आशांचं केंद्र आहे. मुळा नदीवर उभारलेलं हे धरण मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा करून ठेवतं आणि त्यातून राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी आणि आसपासच्या भागातील शेतीला सिंचनासाठी पाणी पुरवलं जातं. त्यामुळे या परिसरात ऊस, डाळी, गहू, भाजीपाला आणि विविध फळपिकांचं उत्पादन वाढण्यास मोठी मदत झालीये. इतकंच नाही तर अहिल्यानगर शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेतही या धरणाचं महत्वाचं योगदान आहे. आपण रोज सहज वापरत असलेलं पाणी किती मोठ्या व्यवस्थेतून आपल्या घरापर्यंत पोहोचतं याची जाणीव अशा ठिकाणी गेल्यावर होते. आणखी एक गोष्ट तुम्हाला माहितीये का, धरण म्हणजे फक्त पाणी अडवणारी भिंत नाही बरं का. धरणामुळे भूजलाची पातळी टिकून राहण्यास मदत होते, परिसरातील विहिरींना आधार मिळतो आणि अनेक लहान जलस्रोतही जिवंत राहतात. म्हणजेच एका धरणाचा फायदा केवळ एका गावाला नाही तर संपूर्ण परिसराला होत असतो. पावसाळ्यात जेव्हा धरण भरू लागतं तेव्हा त्या अथांग पाण्याकडे पाहताना मनात एक वेगळाच आनंद निर्माण होतो, पण त्याच वेळी त्या पाण्याचा प्रत्येक थेंब कित्येक शेतांमध्ये हिरवाई फुलवतो, अनेक घरांमध्ये अन्न पोहोचवतो आणि हजारो कुटुंबांच्या आयुष्याला आधार देतो. ही जाणीवही मनात ठेवायला हवी. म्हणूनच पुढच्या वेळी तुम्ही मुळा धरणाला भेट द्याल तेव्हा फक्त त्याचं सौंदर्य पाहू नका, तर त्यामागची मेहनत, त्याचं सामाजिक महत्व आणि निसर्गाशी असलेलं त्याचं नातंही अनुभवण्याचा प्रयत्न करा. चला आता वेळ झाली एक सुंदर गाणं ऐकण्याची. ऐकूयात हे छानसं गाणं.

पण काही ठिकाणं अशी असतात जी पावसाळ्यात जिवंत होतात. त्यापैकीच एक म्हणजे मुळा धरण. पहिला पाऊस पडतो, मातीचा सुगंध दरवळतो आणि हळूहळू मुळा धरणाचा संपूर्ण परिसर हिरव्या रंगानं नटायला सुरुवात होते. सभोवताली पसरलेली हिरवीगार शेती, दूरवर दिसणाऱ्या टेकड्या, धुक्याची पांढरी चादर आणि शांत जलाशय, हे दृश्य पाहिलं की मन आपोआप शांत होतं. सकाळच्या वेळेला इथे वातावरण आणखी सुंदर असतं. सूर्याची पहिली किरणं जेव्हा धरणाच्या पाण्यावर पडतात तेव्हा पाण्यावर तयार होणारं सोनेरी प्रतिबिंब पाहणं म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो. आणि संध्याकाळी मावळता सूर्य जणू त्या पाण्यातच विरघळून जातो. पक्षी निरीक्षणाची आवड असणाऱ्यांसाठीही हा परिसर आनंददायी ठरू शकतो. विविध पक्ष्यांचे आवाज, झाडांवरून उडणारे पक्षी आणि निसर्गाची शांतता. शहराच्या गोंगाटापासून काही तास दूर राहण्यासाठी एवढंच पुरेसं आहे. मंडळी, आजकाल आपण एखाद्या ठिकाणी गेलो की पहिली गोष्ट करतो ती म्हणजे मोबाईल काढून फोटो काढणं. फोटो काढायलाच हवेत, आठवणी जपायलाच हव्यात, पण त्याचबरोबर काही क्षण मोबाईल बाजूला ठेवून फक्त निसर्ग अनुभवायलाही हवाच. धरणाच्या काठावर उभं राहून वाहणारा वारा अनुभवणं, पाण्याच्या लाटा पाहणं, पक्ष्यांचे आवाज ऐकणं हेही तितकंच सुंदर असतं. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्यात धरण परिसरात पाण्याची पातळी अचानक वाढू शकते, त्यामुळे प्रशासनानं घातलेल्या मर्यादा पाळा. धोकादायक ठिकाणी जाऊ नका आणि सेल्फीच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. भटकंतीचा आनंद तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण सुरक्षित घरी परततो. ऐकूयात हे छानसं गाणं.

मंडळी एखाद्या ठिकाणी गेल्यावर फक्त तेवढंच ठिकाण पाहून परत यायचं असं थोडंच असतं. मुळा धरणाला भेट दिल्यानंतर आसपासचाही परिसर नक्की अनुभवायला हवा. धरणाजवळचा निसर्ग, हिरवीगार शेती आणि शांत वातावरणात मनाला खूप प्रसन्न वाटतं. राहुरी परिसर हा कृषी प्रधान असल्यामुळं रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसणारी शेतं आणि ग्रामीण जीवनही पाहण्यासारखं आहे. जर वेळ असेल तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा परिसरही बाहेरून पाहता येतो. हा परिसर आपल्या कृषी संशोधनासाठी प्रसिद्ध आहे आणि राहुरीची ओळखही त्याच्याशी जोडलेली आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, भटकंती म्हणजे फक्त गंतव्यस्थान नव्हे तर त्या प्रवासात भेटणारी माणसं, गावं आणि निसर्गही तितकाच महत्वाचा असतो. त्यामुळं घाई न करता प्रत्येक क्षण मनापासून अनुभवण्याचा प्रयत्न करा. चला आता वेळ झालीये एक छान गाणं ऐकण्याची.

मंडळी, भटकंती करणं म्हणजेच भटकायला जाणं जितकं आनंददायी आहे तितकीच निसर्ग जपण्याची जबाबदारी देखील आपल्याकडे आहे बरं का. मुळा धरणासारख्या सुंदर ठिकाणी जाताना प्लास्टिकच्या बाटल्या, चिप्सची पाकिटं किंवा इतर कचरा तिथेच टाकू नका. आपण नेलेला कचरा परत सोबत घेऊन या, कारण स्वच्छ निसर्ग हीच खरी पुढच्या पिढीसाठीची भेट आहे. तसंच धरण परिसरात सुरक्षिततेच्या नियमांचं पालन करणंही तितकंच महत्वाचं आहे. पाण्याजवळ अनावश्यक धाडस करू नका. खोल भागात उतरणं टाळा आणि प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करा. लक्षात ठेवा, भटकंतीचा आनंद तेव्हाच खरा जेव्हा आपण आठवणी घेऊन परततो, अपघात नाही. चला आता ऐकूया एक छानसं सुंदर गाणं आणि त्यानंतर आपल्या आजच्या प्रवासाचा शेवट एका सुंदर विचारानं करूयात.

मंडळी, बघता बघता आपल्या आजच्या चला भटकन दिला या प्रवासाचा शेवटचा टप्पा आलाय. आज आपण मुळा धरणाची सफर केली आहे, त्याचा इतिहास जाणून घेतलाय, तिथे कसं जायचं, त्याचं शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी असलेलं महत्व समजून घेतलंय आणि त्या परिसरातलं निसर्ग सौंदर्यही मनभर अनुभवण्याचा प्रयत्न केला. मंडळी, प्रवास हा फक्त एका ठिकाणी जाऊन येण्याचं नाव नसतं, तर प्रवास आपल्याला निसर्गाशी जोडतो, नवीन गोष्टी शिकवतो आणि आपल्या मातीबद्दल, आपल्या जिल्ह्याबद्दल अभिमान बाळगायला शिकवतो. अहिल्यानगर जिल्ह्यात अशी अनेक सुंदर ठिकाणं आहेत जी अजूनही अनेकांच्या नजरेतून सुटली आहेत. आपण शोधूया, पाहूया आणि त्याचबरोबर त्याचं जतनही करूया. जर तुम्ही अजून मुळा धरणाला भेट दिली नसेल तर एखादा निवांत रविवार ठरवा, कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत तिथे जा, निसर्गाचा आनंद घ्या, पण एक वचन द्या, कचरा करणार नाही, निसर्गाला त्रास देणार नाही आणि सुरक्षिततेचं सर्व नियम पाळणार. भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता चला भटकंतीला या शो मध्ये. तोपर्यंत आपल्या आजूबाजूच्या ठिकाणी भटकंती करत राहा, स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. नमस्कार.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: नमस्कार बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी अर्जी वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा आईस पाईस हा शो सुरू आहे। बालमित्रांनो, रविवार म्हटलंय की मौज मजा मस्तीचा दिवस, त्याचबरोबर काहीतरी नवनवीन शिकण्याचा दिवस। तर बालमित्रांनो, आज आपण आपल्या संडे स्पेशल या शो मध्ये ऐकणार आहोत छान छान अशा छोट्याशा बोधकथा। तर आज आपण ऐकूया छोटासा दिवा ही बोधकथा। बालमित्रांनो, एका गावात रात्री खूप अंधार असायचा। एका घरात एक छोटासा दिवा होता। तो दिवा मनात म्हणायचा, मी एवढासा छोटा आहे, माझ्या प्रकाशाने काय फरक पडणार। एक दिवस घरातील आजीने तो दिवा पेटवला। त्याच्या छोट्याशा प्रकाशात तिने घरातील वस्तू शोधल्या। थोड्या वेळाने एक शेजारी मदतीसाठी आला। त्याने तो दिवा हातात घेतला आणि त्याच्या प्रकाशात रस्ता पार केला। रस्त्यात अजून एका व्यक्तीला अंधारात चालताना त्रास होत होता। त्याने त्या दिव्याच्या प्रकाशाचा आधार घेतला। छोटा दिवा आश्चर्याने म्हणाला, माझा प्रकाश इतका छोटा असूनही मी इतक्या लोकांच्या कामी आलो। आजी हसून म्हणाली, प्रकाश किती मोठा आहे हे महत्वाचं नाही, तो अंधारात कुणाच्या तरी उपयोगी पडतोय हे महत्वाचं आहे। तर बालमित्रांनो, यातून आपल्याला ही शिकवण मिळते, आपण लहान आहोत म्हणून स्वतःला कमी समजू नका। प्रत्येक व्यक्तीमध्ये इतरांच्या आयुष्यात प्रकाश आणण्याची ताकद असते। तर बालमित्रांनो, ह्या बोधकथेतून हाच बोध आपल्याला शिकायला मिळतो। यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, कुठेही जाऊ नका, ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
2: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो। पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत। देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे। जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे।
3: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00।

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझ अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा ऐस पाईस हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, आपण आपल्या डब्बा ऐस पाईस या शो मध्ये ऐकत आहोत छान छान बोधकथा. तर आता आपण ऐकणार आहोत जड दप्तर ही बोधकथा. रोहन रोज शाळेत जाताना खूप मोठं दप्तर घेऊन जायचा. त्यात पुस्तके, वह्या, खेळणी आणि अनेक अनावश्यक वस्तू असायच्या. तो रोज तक्रार करायचा, माझं दप्तर खूप जड आहे. एक दिवस शिक्षकांनी त्याला दप्तरातील सगळ्या वस्तू बाहेर काढायला सांगितल्या. शिक्षकांनी विचारलं, त्यापैकी किती वस्तू तुला खरंच रोज लागतात? रोहनने पाहिलं तर अनेक वस्तू त्याच्यासाठी निरुपयोगी होत्या. त्याने अनावश्यक वस्तू बाजूला काढल्या, दप्तर हलकं झालं. त्यानंतर शिक्षक म्हणाले, आपल्या आयुष्यातही असंच होतं. जुन्या चुका, भीती, राग, मत्सर आणि नकारात्मक विचार आपण मनात साठवून ठेवतो, मग आयुष्याचं दप्तर जड होतं. रोहनला गोष्ट समजली. या बोधकथेतून आपल्याला हा बोध होतो की मनातला राग, भीती आणि नकारात्मक विचार सोडून दिले तर आयुष्य खूप हलकं आणि आनंदी होतं. तर बालमित्रांनो, आपल्या संडे स्पेशल डब्बा आईस पाईस या शो मध्ये इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा आईस पाईस हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, संडे स्पेशल डब्बा आईस पाईस या शो मध्ये आपण आज ऐकत आहोत बोधकथा. त्यातून काहीतरी नवनवीन शिकत आहोत. रविवार म्हटलंय की मौज मजा मस्ती करण्याचा दिवस. या रविवारी आपण ऐकत आहोत बोधकथा. तर आता आपण ऐकूया अर्शाची खरी गोष्ट, ही बोधकथा. बालमित्रांनो, एक मुलगा रोज अर्शा स्वतःकडे पाहायचा आणि म्हणायचा, मी इतरांसारखा हुशार नाही, मी सुंदर नाही, माझ्याकडून काहीच चांगलं होणार नाही. एक दिवस त्याच्या आजोबांनी त्याला अर्शासमोर उभं केलं आणि विचारलं, आरसा तुला काय दाखवतो? मुलगा म्हणाला, माझं रूप. आजोबा म्हणाले, नाही, आरसा फक्त तुझं बाहेरचं रूप दाखवतो, तुझ्यातली खरी ताकद आरसा दाखवू शकत नाही. आजोबांनी त्याला त्याच्या चांगल्या गोष्टी सांगितल्या. तो मित्रांना मदत करतो, अभ्यासात प्रयत्न करतो, त्याचबरोबर चित्र छान काढतो आणि कठीण काम सोडत नाही. मुलाने पहिल्यांदा स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहिलं. त्याला समजलं की आपण स्वतःला ज्या नजरेने पाहतो त्यावर आपला आत्मविश्वास अवलंबून असतो. तर बालमित्रांनो, यातून आपल्याला काय शिकवण मिळते? तर स्वतःची इतरांशी तुलना करू नका. तुमच्यातही काहीतरी खास आहे ते ओळखा आणि त्यावर मेहनत करा. तर बालमित्रांनो, आपणही स्वतःमधील हुनर, आपल्यामधील जिद्द जागृत केली पाहिजे आणि आपण सुद्धा यशाच्या दिशेने पाऊल उचललं पाहिजे. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
3: कुठं कुठं जायचं फिरायला रे, कुठं कुठं जायचं फिरायला.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.
1: वेलकम बॅक बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा स्पाइस हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, रविवार म्हटलं की फक्त मौज मजा मस्तीचा दिवस नाही तर काहीतरी नवनवीन शिकण्याचा दिवस आहे. आपल्या संडे स्पेशल या शो मध्ये आपण दर रविवारी काहीतरी नवनवीन शिकत असतो. तर या रविवारी आपण ऐकत आहोत आपल्या संडे स्पेशल या शो मध्ये बोधकथा. तर आता आपण ऐकूया तुटलेला पेन्सिलचा तुकडा ही बोधकथा फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर. बालमित्रांनो, सईला चित्र काढायला खूप आवडायचं. एक दिवस तिची आवडती पेन्सिल तुटली. ती निराश होऊन म्हणाली, आता या पेन्सिलचा काही उपयोग नाही. तिच्या आईने ती पेन्सिल घेतली आणि तिचा छोटा तुकडा धार लावून सईला दिला. याने पुन्हा चित्र काढून पहा. सईने चित्र काढायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे छोट्या पेन्सिलने ती खूप सुंदर चित्र काढू शकली. आई म्हणाली, पेन्सिल तुटली म्हणून तिची किंमत संपली नाही, फक्त तिचं रूप बदललं. सईला एक महत्वाची गोष्ट समजली. आपल्या आयुष्यातही एखादं अपयश आलं, एखादी संधी हातातून गेली किंवा परिस्थिती बदलली तरी आपली किंमत कमी होत नाही. यातून आपल्याला हेच शिकवण मिळते की परिस्थिती बदलली म्हणून स्वतःला संपलेलं समजू नका. नव्या परिस्थितीत नव्या पद्धतीने सुरुवात करा. तर बालमित्रांनो, आताच आपण ऐकलं आहे तुटलेला पेन्सिलचा तुकडा ही बोधकथा. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी, हॅपी संडे. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मस्त पैकी सकाळ आहे, वाफळता चहा माझ्या हातात आहे आणि मंडळी मी या वाफळता चहा सोबत भरपूर साऱ्या फरमाईशी घेऊन आली आहे तुम्हाला भेटायला आपल्या संडे स्पेशल फरमाईशी गाणो की या शो मध्ये. मंडळी आजची आपली पहिली फरमाईश आपल्या नगरमधूनच आलेली आहे आरती सोनार यांची. त्या म्हणतात की तुमचा शो सुरू करण्याआधी गणपतीच्या नावानं मस्तपैकी गजर होऊन जाऊ देत का? मी म्हटलं नक्कीच होऊन जाऊ दे. तर त्यांची फरमाईश आली आहे की बाजीराव मस्तानी या चित्रपटातील गजानना हे गाणं लावा आणि गणरायाच्या जयघोषानं आपल्या या शोची सुरुवात करा. तर नक्कीच आपण आरती सोनार यांची फरमाईश पूर्ण करत आहोत आणि ऐकत आहोत गजानना हे गाणं.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजीतवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

वेलकम बॅक मंडळी, फरमाईशे गाणो की यामध्ये सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आरजी ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, पंछी बोले हे बाहुबली चित्रपटातील अगदी गाजलेलं गाणं आहे, अचरामरस गाणं आहे. आणि मंडळी, हे गाणं भाई तरुणाईला भुरळ पाडणारं गाणं आहे, आणि मलाही पर्सनली हे गाणं फार आवडतं. तर मंडळी, अक्षता येमूल यांचं एक फरमाईश आहे आणि यांचं हे फेवरेट गाणं आहे. तर त्या म्हणतात की प्लीज हे गाणं तुम्ही प्ले करता का तुमच्या रेडिओवरती. मी म्हटलं ठीक आहे, आपण फरमाईश घ्यायलाच बसलोय भाई. तर मस्तपैकी हे सुंदर असं गाणं आपण आपल्या रेडिओमधून प्ले करत आहोत. गाण्याचे बोल आहेत पंछी बोले. तर मंडळी, ऐकूयात हे सुंदर असं गाणं.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव सुमित डेंगळे. मी इतिहास संशोधक आहे. ऐतिहासिक वाडे व घराणी हे पुस्तक मी लिहिलं. आपल्या नगर जिल्ह्याला मोठा इतिहास लाभला आहे, फार मोठा वारसा आहे. हा जतन करण्याची आपली जबाबदारी आहे. त्याच्यामुळे आपल्या आसपासच्या वास्तू ह्या सगळ्यांचं जतन करणं, तो इतिहास कुठेतरी अभ्यासणं, लोकांपर्यंत तो पोहोचवणं हे फार गरजेचं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू, तुमच्या सोबत आपला संडे स्पेशल फरमाईशे गाणो की हा शो सुरू आहे आणि मी आले तुम्हाला भेटायला. मंडळी, आपली पुढची फरमाईश आलेली आहे सागर शिंदे यांच्याकडून आणि त्यांची फरमाईश आहे की एक मुलाकात हे गाणं प्ले व्हावं आणि त्यांना हे गाणं फार आवडतं. त्यांना हे गाणं कोणाला तरी डेडिकेट करायचं पण त्यांचं नाव त्यांनी गुप्पीत ठेवलेलं आहे. तर मंडळी, नक्कीच आपण त्यांच्यासाठी एक मुलाकात हे गाणं प्ले करत आहोत. तुम्ही या गाण्याचा आस्वाद घ्या आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: एक

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी राहुल मनोहर चौधरी आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: अक्षय कुमार म्हणजे भाई अक्षय कुमार, त्यांची गाणी, त्यांचे चित्रपट, त्यांची ऍक्टिंग एक नंबर. आणि त्यांच्या लक्ष्मी या चित्रपटातील हे गाणं आहे बम बम बोले. हे गाणं आपण ऐकत आहोत, एन्जॉय करत आहोत, ही फरमाईश आलेली आहे माझ्या स्वतःच्या बहिणीकडून, म्हणजेच तनुजाकडून. तर आपण तनुजासाठी, माझ्या बहिणीसाठी हे गाणं प्ले करूयात आणि एन्जॉय करूयात.
2: काल मृत्यु मरता काम.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार. मी आहे तुमची मैत्रीण आरजी ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. म्हणजे बॅकबोन या गाण्याची फरमाईश आलेली आहे आपल्याकडे आणि आपण आता ते गाणं ऐकत आहोत. या गाण्याची फरमाईश आपल्याला दिलेली आहे आदित्य मोरे यांनी आणि ते म्हणतात की हे गाणं मी माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये ऐकायचो तर तुमच्या रेडिओमधून तुम्ही हे प्ले कराल का. म्हटलं भाई क्यों नाही, हम यहां आपकी फरमाईश लेने के लिए तो बैठे. तो भाई आपण हे गाणं ऐकत आहोत आता बॅकबोन आणि हे गाणं एन्जॉय करा. तुम्हाला सुद्धा तुमचे कॉलेजचे दिवस नक्कीच आठवतील. म्हणजे एन्जॉय करा आणि ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

बॅक मंडळी, फरमाईशे गानो की या संडे स्पेशल शो मध्ये सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपली पुढची फरमाईश आलेली आहे जरासा या गाण्यासाठी. जरासा हे गाणं त्यांना ऐकायचं आहे, आणि ते महाशय आहेत किशोर चौगुले. किशोर चौगुले हे मूळचे संगमनेर येथून आहेत, आणि ते आपलं रेडिओ कंटिन्यू ऐकत असतात, आणि त्यांची हीच फरमाईश आहे की जरासा हे गाणं तुम्ही लावा, तर नक्कीच आपण हे गाणं एन्जॉय करूयात आणि मंडळी ऐकत राहूयात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: आई वाळा तुला घाल दिल आगी दून ताऊन सुलाखुनी तीट लावण्या काजळ देईल रयतही अंधाराचे घेऊन
1: बाल शिवाजी।

पायथीशी असतील मावळे, अंगावर घेशील वादळे, कधी गडावर कधी खिंडीतून शौर्याचे मग रोज सोहळे, तुटलेल्या साऱ्या सांध्यांना पुन्हा एकदा जोडशील तू, अरे लाख असू दे अफजल आता वाघ नखाविन फाडशील तू, पण कारस्थान शिस्तीत डाव आखले जातील, तुला पाडण्यास सारे शत्रू एकवटतील.

वेलकम बॅक मंडळी. आदिती घोडके यांनी एक रिक्वेस्ट पाठवलेली आहे सॉंगची, द ब्रेकअप सॉंग. त्या मी त्यांना म्हटलंय की हे सॉंग का प्ले करायचं, तर ते म्हणतात की भाई माझं रिसेंटलीच ब्रेकअप झालंय आणि आता बास मला मूव्ह ऑन करायचंय, मला आता परत त्या आठवणी नको आहेत, काय नको आहेत, पण तुम्ही प्लीज माझा मूड फ्रेश करण्यासाठी हे ब्रेकअप सॉंग लागवाल का. म्हटलं तर ठीक आहे भाई, तुमची इच्छा हमारे सर आखो पर. आणि आपण आता ते सुंदर असं गाणं ऐकणार आहोत. सुंदर असं म्हणण्यापेक्षा एक डान्सिंग गाणं आहे. या गाण्याचा आस्वाद घ्या, तुमचे जुने दिवस आठवा, एन्जॉय करा. भेटूया याच म्युझिकल ब्रेक नंतर.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी फरमाईशे गानो की या शो मध्ये सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आरची ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. अनुष्का महामुनी या सोलापूरहून आहेत आणि त्यांची फरमाईश आलेली आहे की बाजीराव मस्तानी या चित्रपटातील मल्हारी हे गाणं ऐकायचं आहे त्यांना. तर नक्कीच या गाण्याची फरमाईश आपण पूर्ण करत आहोत आणि ऐकत आहोत मल्हारी हे गाणं.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111100 5. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. फरमाईशे गानो किया संडे स्पेशल शो मध्ये पुनश्च एकदा स्वागत. आणि आपण या शोच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत आणि आपली शेवटची फरमाईश आलेली आहे मनोज रोकडे यांच्याकडून. त्यांना राम चाहे लीला चाहे हे गाणं ऐकायचं आहे. तर मंडळी आपण याच गाण्यासोबत आता निरोप घेत आहोत आणि पुढच्या रविवारी पुन्हा भेटूयात आपण संडे स्पेशल फरमाईशे गानो किया शो मध्ये नवनवीन अशा इंटरेस्टिंग आणि भन्नाट अशा फरमाईशी सोबत. तोपर्यंत आपण ही फरमाईशांची पूर्ण करूयात आणि ऐकूयात राम चाहे लीला चाहे हे गाणं. आणि मंडळी तुम्ही निरोगी राहा, स्वतःची काळजी घ्या, एन्जॉय करा आणि ऐका हे सुंदरसं गाणं. भेटूयात आपण पुढच्या संडेला. बाय बाय, स्टे ट्यून्ड.

प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र RJ संजय।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजीतवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8

नमस्कार, माझे नाव सुरेखा घोलप आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत, सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे. पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आनंदयोगी पुलं हे पुस्तक ऐकणार आहोत. या पुस्तकाचे लेखक आहे नाधो महानोर. या पुस्तकाचं अभिवाचन केलं आहे अनिल सोमणी यांनी. ऐकूया आनंदयोगी पुलं.
2: अभिवाचन आनंदयोगी पुलं भाग 4 लेखक नाधो महानोर. अभिवाचक स्वर अनिल सोमणी. आनंदयोगी पुलं भाग 4. या वर्षी लागलेल्या मृग नक्षत्रात पाऊस सुरू झाला. माझी पेरणी झाडं हे सगळं लावणं चाललेलं होतं. 12 जूनला महाराष्ट्राचे भाई पु ल देशपांडे आपल्या सर्वांना सोडून गेल्याची बातमी होती. पेरणी थांबवली, रात्री निघून दुसऱ्या दिवशी भाईंचं अंत्यदर्शन घेतलं. इतकी माणसं झुंबड, शांतपणानं शिस्तीनं दिवसभर होती. सगळेच जवळपास निशब्द रिकामे. पुन्हा मी व माझी पत्नी असे दोघे 12 सप्टेंबरला सुनीताबाईंना भेटायला गेलो. आम्ही तिघेच. 1.5 तास भाईंच्या आठवणी, भाईंसोबतच्या मित्रांच्या आठवणी. सुनीताबाई खूपच शांत एक सांगत होत्या. कुठेही भावविवश नाहीत की त्रासलेल्या नाहीत. 80 वर्षांचं आयुष्य भाईला मिळालं. त्यानं त्याला आवडतील त्या गोष्टी मनापासून केल्या. इतकं कसं झालं याचं आज नवल वाटतं. त्याला सहज असं सुचत असे तसं तो लिहित गेला. रसिकांनी त्याच्या सगळ्याच कलाकृतींना मनापासून दाद दिली, त्यामुळे तो खूपच आनंदानं भरभरून जगला. त्याचा विनोद कोणाला बोचणारा नव्हता, उलट प्रसन्न करणारा होता. प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे अशा हेतूनं तो लहान मुलासारखा सगळं धुंडत गेला. भाषणाला उभं राहिला म्हणजे त्याला आपोआप सुचत असे. लोकांशी सहज गप्पा माराव्या असं त्याचं भाषण असायचं. लोकांच्या मनातलं तो बोलायचा. भाईंच्या मनात कुणाविषयीही कटुता नव्हती. त्याच्या सगळ्याच गोष्टींमध्ये मी त्याला साथ दिली. सगळं वाटून देऊन भाई गेला. अलीकडे त्याला फार त्रास होत असे. असही असा शेवटी खूपच वाढला. भाईंचे जवळचे जिव्हाळ्याचे मित्रही निघून गेले होते. त्यांचंही भाई मनात आणायचा, त्यांच्या आठवणी काढून उदास व्हायचा. भाई खूप तृप्त मनानं आनंदानं लोकांमध्ये राहिला. यापेक्षा काय चांगलं असू शकतं? बापू कांचन, तुम्ही खरे तर खेड्यातले शेतकरी. भाई किती प्रेम करायचा. पत्रव्यवहार 1000 लोकांनी लिहिलेलं, ती आता जुळवत बसली आहे. भाईंवर लोकांचं प्रेम होतं, इतकं असेल असं वाटलं नव्हतं. या 3 महिन्यात मी पाहते आहे सगळं हळूहळू चाललंय. मधुगानू आणखी 1-2 मदत करतायत. अजूनही भाई घरभर असतो. माझ्या पत्नीचे अश्रू थांबत नव्हते. आम्ही कोण कुठले इतके बांधले गेलो. माझ्या आणि भाईच्या थोड्या तरी आठवणी मी लिहून काढाव्या असा खूप लोकांचा तगादा चाललेला आहे. लिहिता येईल तरीही मला अवघड वाटतं असं मी म्हणालो. तेव्हा सुनीताबाईंनी लिहिता आलं तर लिहा, वेगळं होईल असं सांगितलं. बाई म्हणाल्या, तुमचा त्यांचा सहवास असंच ते असणार. त्या आठवणी लिहायला काय हरकत नाही. सुनीताबाई अतिशय शांत हळूहळू भाईंचं सांगतच होत्या. त्या घरात आता त्या एकट्या. ते घर माझ्या अंगावर आलं. पायऱ्या उतरताना मी ठरवलं थोडं का होईना लिहून काढू. मी निर्णय घेतला. औरंगाबादला दुसऱ्या दिवशी माझ्या बोलण्याआधी माझा मित्र चंद्रकांत पाटील म्हणाला, नामदेव, पुलंच्या सहवासातल्या आठवणी लिहायला हरकत नाही. तुझा नेहमीचा आळशीपणा सोडलास तर आठवड्यात ते लिहून होऊ शकेल. पु ल देशपांडे यांचं नाव खूप खूप लोकप्रिय होतं. साहित्य, कला, नाटक, चित्रपट, गीत, संगीत अशा अनेक क्षेत्रात आणि सगळ्या शहरात व खेड्यापर्यंतही थेट पोहोचलेलं होतं. अशा काळात मी माध्यमिक शाळेत एका खेड्यात शिकत होतो. शिक्षक साहित्यप्रेमी असल्याने तिथे खेड्यातही माझ्यासारख्या विद्यार्थ्याला ते शाळेतील पुस्तकांव्यतिरिक्त पुस्तकं वाचायला देत. त्यातच पुढे कधीतरी पु ल देशपांडे यांची अगदी नवी पुस्तकं झपाटून वाचली. गुळाचा गणपती, देवबाप्पा अशा कितीतरी चित्रपटातली गाणी तोंडपाठ झाली. शाळेतल्या उत्सवात हमखास नाचरे मोरा आंब्याच्या वनात सामूहिकच म्हटलं जात असे. त्यांनी संगीतबद्ध केलेली आणखीही कितीतरी गाणी गावभर ऐकली होती. पुस्तकातले धडे शिकवताना शिक्षकांची हसून हसून मुरकुंडी वळायची. असा छान काळ होता तो. पु ल देशपांडे यांचं नाव मनावर घट्ट कोरलं गेलं. त्यांच्या गीतांच्या संगीताच्या ओळी माझ्या ओठावर रुंजी घालू लागल्या. आपल्या खेड्यातही पुलंनी बस्तान मांडलं. अशा लेखकाची कधीतरी भेट तरी होईल का? केवळ अशक्य. इतक्या दूरवरच्या खेड्यात आम्ही अडाणी शेतकरी समाजातली पोरं, अशक्य वाटलं. 1960 नंतर मी कविता लिहू लागलो. छंद कसा जडला हे आजही नीट सांगणं कठीण, परंतु काहीच आगापिछा नसतानाही कवितेनं मला वेढून टाकलं होतं. वेगवेगळ्या नियतकालिकांमधून कविता छापून येत होत्या. खूपच वेळा कविता साभार परतच येत होत्या. 1964 ऐन दिवाळीत मला पत्र आलं. मौज दिवाळीतल्या 4 कविता रानातल्या वाचल्या. माझी दिवाळीच नाही तर वर्ष साजरं झालं. कधी कुठे भेटणार, काय करता इत्यादी बरंच काही होतं. पार्ल्याहून आलेल्या या पत्राखाली नाव होतं पु ल देशपांडे. असा पहिल्या पत्रानं परिचय झाला. केवळ कवितेमुळे परिचय झाला, आधीचा कुठला संबंध नसताना. 1965 अखिल भारतीय साहित्य संमेलन होतं. प्रसिद्ध समीक्षक वा ल कुलकर्णी संमेलनाचे अध्यक्ष होते. माझा मित्र चंद्रकांत पाटील व मी मिळून पुन्हा कविता या कविता संग्रहाचं संपादन केलं होतं. केवळ कवितेच्या निस्सीम प्रेमापोटी प्रकाशक म्हणून आमचे मित्र रायभान यांचं नाव टाकलेलं होतं. पुस्तक वा ल कुलकर्णी यांना अर्पण केलेलं होतं. हैदराबादला संमेलनाच्या उद्घाटनाचा मुख्य मोठा समारंभ आटोपला. कामराज, यशवंतराव चव्हाण, ब्रह्मानंद रेड्डी इत्यादी उद्घाटनातली मोठी मंडळी होती. त्यांच्या गाड्यांचा ताफा भररकन निघाला. आणखी खूप मोठी गर्दी कमी झाली. चंद्रकांत व मी मिळून नरहर कुरुंदकरांना भेटलो. तसे पुढे चालतच गेलो. आमच्याजवळ पुन्हा कविताचा मोठा गठ्ठा होता. कुरुंदकर म्हणाले, आधी त्यांना द्या. एका लांब सडक मोठ्या मोटरगाडीजवळ 5-10 जण बोलत होते. कुरुंदकरांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही पु ल देशपांडे यांना पुस्तक दिलं. चंद्रकांत व मी, आमचे मित्र रवींद्र सुर्वे, बाळकवठेकर असे भीतभीतच उभे होतो. भाईंनी खांद्यावर जोरदार हात टाकला. पहिल्या भेटीचा आनंद त्यात भरभरून होता. भाईंनी पुन्हा कविता चाळलं. भाई कवितेचे इतके प्रेमी असतील याची आम्हाला थोडीही कल्पना नव्हती. पाडगावकर, करंदीकर, बापट यांच्या नंतरच्या अतिशय ग्रेट कविता लिहिणाऱ्या कवींचे कविता संग्रह यावेत असं मला खूप दिवसापासून वाटतंय. साहित्य, छंद, अभिरुची, सत्यकथा, प्रतिष्ठान यामधून एक एक कवी काय छान लिहितोय. तुम्ही हे प्रातिनिधिक का होईना ओळख करून देणारं पुस्तक केलं म्हणून मनापासून धन्यवाद. आरती प्रभू, चित्रे, पुरुषोत्तम पाटील, भालचंद्र नेमाडे, म देशपांडे, मधुकर केचे, नारायण सुर्वे, तुळजीराम काजे, ग्रेस, अरुण कोल्हटकर, आनंद यादव, विजो बोरकर, आ ना पेडणेकर असे 35 कवी म्हणजे काय बहार आहे या नव्या तरण्या बाण कवींनी मराठी कविता किती किती म्हणून समृद्ध केली आहे. त्यासाठी शब्द बापुडे भई भरभरून बोलत होते. त्यातल्या चंद्रकांतच्या माझ्या कविता गेल्या वर्षी कुठल्या दिवाळी अंकात वाचल्या हे सांगितल्यावर आम्ही चाटच पडलो. भाई म्हणाले, आणखी दोन प्रती द्या, लिहा. तोपर्यंत मोटारगाडीच्या टपावर अग्रलेख लिहिणारे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे मोकळे झाले होते. त्यांना आम्ही प्रत दिली. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी पुन्हा कविताची प्रत चाळली आणि म्हणाले, अरे बापरे, इथे पुन्हा कवी, इतके कवी कठीण आहे. जयवंत दळवी व ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनाही आम्ही संग्रह दिला. ललितमध्ये व एका इंग्रजी नियतकालिकात त्यांनी त्यावर जोरदार लिहिलं सुद्धा. अशी भाई पु ल देशपांडे यांची पहिली ओळख भेट, आणि तीही कवितेमुळे झाली. 1967 रानातल्या कविता प्रकाशित झालं. महाराष्ट्रभर त्याचं उत्तम स्वागत झालं. शासनाचे व इतर अनेक पुरस्कार मिळाले. त्यापेक्षाही मराठी रसिकांनी निस्सीम प्रेमाचं नातं जोडलं हे महत्त्वाचं. भाई कुठल्या कुठल्या भाषणांमध्ये त्या कवितांचा इतर कवींसोबत उल्लेख करीत असत. मला वेळोवेळी भाईंचं, जास्ती सुनीताबाईंचं पत्र येत राहिलं. कवितेशिवायच माझं खेडं, कुटुंब, जगणं, शेतीवाडी सगळं काही भाई व सुनीताबाई यांनी त्यांचं मानलं. त्यांचं पत्र यायचं, पळसखेडला यायचं मनात आहे. हजार वस्ती, 200 घरं, साहित्याचा लवलेश नाही, लहान घर, शेतात झोपडी, साधा संडास बाथरूमही घरात किंवा गावात नाही. मी नकार देत राहिलो. 1974 आसपास भाईंचं पत्र आलं. बाबा आमटेंच्या आनंदवनाला भेट देऊन आम्ही परत येताना जळगावी उतरून तुमच्या घरी तुमच्या शेतावर 2-3 दिवस येत आहोत. यात बदल नाही. सोबत कविवर्य बोरकर, त्यांची मुलगी, तुमचे आमचे शेतकरी मित्र बापू कांचन व गोविंदराव तळवलकर, मधु गानू, सुनीता असे आहोत. मजा येईल. मला घाम फुटला आणि खूप खूप आनंदही वाटला. जळगावी उतरल्यावर माझे मित्र डॉक्टर राम आपटे आणि डॉक्टर उषाताई त्यांना पळसखेडला घेऊन आले. 3-4 मोटार गाड्या होत्या. पळसखेडला आल्यावर एकाच गाडीभोवती मुलांची लोकांची गर्दी झाली. भाई प्रसन्नपणानं हसत बाहेर आले. मी म्हणालो, भाई यांना पु ल देशपांडे हे थोडंही माहीत नाही, अजिबात नाही. सुनीताबाई गाडी चालवित आल्या हे त्यांना फारच नवलाचं वाटतंय, इतकं हे खेडं आहे. सुनीताबाई छान हसल्या. राम आपटे व आम्हा मित्रमंडळींना भाईंनीच कधी नव्हे ती टाळी दिली. माझ्या घराच्या ओट्यावर लाल पागोटं व रुमाल बांधलेले आणि धोतर नेसलेले माझे वडील होते. कपाळभर लाल जर्द कुंकू असलेली माझी आई, माझी पत्नी, भाऊ, अख्खं घर स्वागताला उभं राहिलं. बाबांना, आईला, भाईंनी नमस्कार केला. माझ्या वडिलांचे डोळे पाण्यानं भरून गेले. भाईंच्या डोळ्यातही आनंद भरून पाणी होतं. घरात ऐसपैस मन मोकळं बसल्यावर भाईंची मैफल सुरू व्हायला वेळ लागला नाही. सगळ्यांची ओळख करून दिली. बोरकरांच्या प्रदेशात खेडंही रम्य व सुंदर. माझं दुष्काळी उद्ध्वस्त चेहऱ्याचं लहानगं खेडं सगळ्यांनी पाहिलं. बापू कांचन यांनी त्यांच्या द्राक्षांच्या बागेतून ती जी आणलेली अतिशय सुंदर चविष्ट द्राक्ष भेट दिली. माझे वडील लिहिता वाचता न येणारे. बापू तसे 4th-7th शिकलेले. शेती विषयामुळे तासाभरातल्या चर्चेत दोघांची गट्टी जमली. शेतीचं, इकडच्या तिकडच्या पिकांचं, विहीर पाण्याचं, शेतीच्या परिवर्तनाचं बोलणं चाललं. भाई म्हणाले, अहो आम्हाला त्यातलं काहीच कळत नाही असलं तरी मोठ्यांदा बोला. काही शिकता आलं नाही पण तुमचं बोलणं समजेल तरी. सगळ्या क्षेत्रातलं चांगलं ते समजून घेतलंच पाहिजे. आणि मग बापू, माझे वडील आणि अधूनमधून मी अशा आमच्या तिघांच्या शेतीवरच्या गप्पा भाई व सगळे तासभर मनसोक्त ऐकत बसले. गोविंदरावांनाही खूप काही नवीन मिळालं. जेवण तयार होती तरीही भाईंनी आणखी 2 तास गप्पांसाठी घेतले. कितीतरी विषय, कविता, गाणं, शेती, खेडी आणि सगळ्यात महत्त्वाचं पिळवटून टाकणारं भाईंनी सांगितलं ते बाबा आमटेंच्या आनंदवनातलं. तिथलं दुःख वेचायला निघालेले महामानव भाई भरभरून बोलत होते. सगळे भाईंचं एकपत्री शांतपणानं अस्वस्थ होऊन ऐकत होते. मध्ये काही पूरक म्हणून थोडं सुनीताबाई आठवण करून द्यायच्या. भाग 4 समाप्त.
1: श्रोते हो, पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमामध्ये आज आपण आनंदयोगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन ऐकलं. या पुस्तकाचे लेखक आहेत नाधो महानोर. या पुस्तकाचं अभिवाचन केलं होतं अनिल सोमणी यांनी. श्रोते हो, पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये पुढच्या रविवारी पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मुझे आज भी पसंद है वो रात का आलम, आसमान से बरसती हल्की ओस की बूंदे, हाथ में चाय का प्याला, चारों तरफ सिर्फ सन्नाटा, हल्की धुन में बजता रेडियो और हमारा पसंदीदा गाना.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

दिल्ली गेटला काय मी राहिलो दिल्ली गेटला दिल्ली गेटच्या बाहेर आणि आपण तिथे पण एम आय डी सी जेव्हा बसने जायचं तेव्हा पूर्ण

0: त्याची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न असतो, निर्णय त्याचा असतो आणि त्या भूमिकेतून आतापर्यंत
1: या सगळ्यामध्ये देवकर अकॅडमीची किंवा देवकर अकॅडमीची
0: कंपनी बंद पडल्यानंतर

एक ध्येय निश्चित केलं की माझ्या इंस्टिट्यूट बाकी विषय नाही, एक विषय की त्या घरचे वैभव घरा कुटुंबाचं वैभव जे असतं मला तिथे मुलं चांगली जर घडली तर त्या कुटुंबाचं वैभव त्या दृष्टिकोनातून अभ्यास शाळा ठीक आहे, चांगली शाळा असणं आवश्यक आहे, त्याच्यानंतर चांगला क्लास असणं आवश्यक आहे, त्याच्याबद्दल नाही. जसं म्हणतात की बाबा

त्याला एकदा ती समजली आणि ती जर त्यांनी केली तर निश्चित कमी होती. कारण अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास या शब्दाभोवती मी खूप काही चिंतन बेसिक आहे ना ते त्याला की अनेक कुटुंब आनंद म्हणून फक्त त्याच्यापर्यंत

0: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊया लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: ठीक आहे ना, म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. तर हे तुम्ही उलट निगेटिव्ह बोललात आणि त्याला इन्व्हॉल्वमेंट करा, त्याच्याबरोबर वेळ द्या, त्याच्याबरोबर त्याला वेळ द्या.

0: त्याचं जगावर वर्चस्व कल्पवृक्ष आहे, त्यांनी सगळ्यावर ताबा मिळवलेला आहे. आणि याच्यातून तुम्हाला जर ताबा प्रत्येक वय असतं की मुलाला जवळ घेणं आणि विषय समजणार नसेल तर आपण मार्गदर्शन त्याच्यात कुठल्या विषयात कमी आहे, कुठल्या विषयामध्ये त्याला अपडेट करणं गरज आहे, कुठल्या विषयामध्ये सपोर्ट करणं गरज आहे. कधी कधी आपल्याला असं वाटतं की मुलाला गाण्यामध्ये कमी मार्ग पडल्यावर वाटल्यानंतर तुम्ही तोपर्यंत जरूर पाहिजे, लक्ष पाहिजे. पण कसं आहे, एक नातं लहान लोकांना ते जमत कसं आजच्या पिढीला ते त्या पद्धतीने सांगून जमत ते पहिल्यापासून आईवडिलांनी ते डेव्हलप केलं
1: असं पण पाहतो.

0: जॉबचं असेल, करिअरचं असेल, त्यामुळे कुठेतरी संवाद पालक कमी पडतो.
1: काय होतं माहितीये, व्यक्तिगत एकच कुटुंब असं म्हटलं की छोटं कुटुंब झालं.

0: एखाद विचाराला जोडतो म्हणजे आजकाल खूप विचार म्हणजे किंवा एकत्र मैत्री असते असा एक ग्रुप तयार केला पाहिजे की ज्याने तो विचार डोक्यात ठेवून केला पाहिजे की आता कसं चार कुटुंबातली जी मुलं एकत्र आली ती समजतात आता ठीक आहे मोठं कुटुंब नाही आहे परंतु ही चार कुटुंब तुम्ही जिथं राहता तिथे एकत्र करू शकता एकमेकाच्या जवळ येतील एकमेकाशी संवाद साधता येईल आणि जर संवाद नाही साधला तर तो त्याचा स्वभाव वेगळा होतो त्याच्यामुळे आपण आता केले की आपल्याला माहिती आहे याला घडवायचं आहे पण कधी कधी संस्कार थर्ड पार्टी द्यावा लागतो दुसऱ्याकडून सांगून ऐकायचं म्हणजे याच्यापेक्षा मग काकू त्यांना सांगता काका त्यांना सांगता कामं सांगता एक मैत्रीचा ग्रुप असेल शेजारी असेल कुणी असेल आता एक चार पाच कुटुंब जरी असले तरी त्याचा संवाद करतो तो एकटा नसेल तर मग आज मोबाईल शोध त्याच्यापर्यंत जाऊ शकेल
1: या अकॅडमीच्या माध्यमातून.

0: कोणत्याही विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना सांगितलं की बस त्याने ऐकून एकदा दोनदा तीनदा.
1: नमस्कार, मी अभिजित कुलकर्णी आणि तुम्ही ऐकतात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
0: ज्या कुटुंबामध्ये आपण पाहतो की सर्वसाधारण कुटुंब आहे, केवळ शिक्षणामध्ये आज आयटी मध्ये 50% खूप आहे. आज ते कुटुंब सुखी झालं, कारण आज मध्यम वर्गासाठी आयटी एक संधी आणि म्हणून मी मध्यंतरी कविता लिहिली होती की स्वप्नाला प्रयत्नाची स्वप्न येतात तशी साधने त्याला प्रयत्न असतात. अशक्य काहीच नाही जगात, देवाने सगळं दिलं प्रयत्नांची आधी संतांनी सांगितलं येतो तो देव जाणावा. प्रयत्नाला देव म्हटलेले आणि प्रयत्न करायला माणूस शिकला, सातत्य त्याच्यात असलं, ध्येयाशी एकरूप झाला की हे साम नसतं. अशी किती कुटुंब आहे जे सेटल म्हणजे आज त्या कुटुंबाकडे पाहिल्यानं मला सांग. ठीक आहे, रिसेट कर्तृत्व त्याचं आहे, त्याने ऐकून घेतलं हा माझ्या दृष्टीने, कारण बीज रुजलं, बीज पडून उपयोग नाही, ते रुजलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं ते झालं. आणि शब्द फार काय असं, शब्द हेच माणसाला घडवतात असं म्हणतात ना, शब्द माणसाला जोडतो, शब्द माणसाला जोडतो, शब्दाची खूप ताकद आहे. तो शब्द तिथपर्यंत पोहोचला पाहिजे, घेणाऱ्याने घ्यावा, देणाऱ्याने देत जावं. याच्याचा मार्ग जो आहे आधी ध्येय निश्चित केलं, एक प्रकार असतो यशाकडे जाण्याचा, एक प्रकार असतो. एखाद्याला सांगितला ना तो लगेच सांगतो मला आय डोंट, मला करायचं. त्याच्या पुढची पायरी गेले तर ठीक आहे, आय कांट, मी करू शकत नाही. त्याच्या पुढे गेल्यानंतर ठीक आहे, आय विल ट्राय. त्याच्या पुढे गेले तर आय कॅन डू, आय डीड. हा जो प्रवास असतो हा हळूहळू होतो, या टप्प्यात आय डीड पर्यंत जायचे आपल्याला, मला ते अचीव करायचं. आणि तो यशाचा मार्ग आहे ना, यशाच्या मार्गाचा एकच अर्थ आहे की ध्येयाशी. आपण बघा, सूर्यप्रकाश वेळेवर गुंडातून कागदावर धरलं तर कागद पेटतो, काय होत एकाग्र होत ना, ते शक्ती एकत्र होत, म्हणजे ध्येयाशी एकरूप होणं. मग माणूस एकदा झाला ना मग बाकी गोष्टी, चार गोष्टी असतात की

0: त्या जीवनावर परिणाम होतो.
1: एक वैश्विक काम आहे.
0: पेच में सैकड़ो
1: मैं
0: तेरा लड़ घराना गजब.
1: मुंबईला असताना दादांना

0: मला जीवन समजलं, जीवनामध्ये काय जपलं पाहिजे, कशापासून जपलं पाहिजे, ही पण गोष्ट त्याच्यामध्ये आहे. देवाला आवडेल असं जीवन असलं पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी जसं संत म्हणतात, आपला तो देव एक करून ठेवा.
1: नमस्कार, मी
0: देव आपला केला
1: म्हणजे तुम्ही ऐकताय
0: रेडिओ
1: नगर 90.4 FM.
0: त्याला आवडेल
1: असं तुमचा.
0: त्यांनी जी शिस्त दिली, वैश्विक काम आहे त्या पद्धतीने गेल्यानंतर जीवनात कधी व्यथा कथा नाही. अंतिम तत्व जाण्याने सांगितले प्राप्त परिस्थिती आहे तशी ही परिस्थिती समोर आहे. त्याला फक्त जी प्राप्त परिस्थिती तुझ्या हातात नाही, जी आहे ती सुद्धा आणि त्याला पुरुषार्थाने समोर जीवन
2: सगळ्या ग्रहात.

नातं काय आहे, काय जपलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये, जीवन काय आहे सुरुवात होती. त्या तरंगातून जे मिळालं ते त्यांनी लिहिलं. त्याच्यानंतर ती दिशा करू शकतो. आता जो विषय आहे विकासाचा मार्ग, त्याच्यावर निश्चित

0: तुझी किती चर्चा केली,
1: आवडीनिवडी कुठे हरवल्यात
0: का, प्रकाश पडणार
1: आता स्वतःला द्या,
0: आपल्याला काय लावावं लागेल, दिवा लावा लागेल, म्हणजे आपल्याला दिवस म्हणजे विचारातला बदल. निगेटिव्हिटी खूप आहे, त्याची चर्चा करून तुम्हाला होणार नाही, तुमचा विकास होणार नाही, प्रगती होणार नाही, ते बदलणार आहे का? मला ते मला माझ्यात बदल करून घ्यावं, मला माझ्या विचारात बदल केला का, सुख शांती समाधान हे माझ्या
1: बदलती जीवनशैली यावर मन मोकळी.
2: आणि तुमचा येणारा तिसरा काव्यसंग्रह
1: प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर.
2: आणि तुमचं तिसरा काव्यसंग्रह जो प्रकाशनाच्या वाटेवर तो काय आहे?
0: तिसऱ्या काव्यसंग्रह त्याचं नाव आता काय ठेवायचं? ते जवळजवळ अगदी जवळ आलेलं आहे या प्रयोगात पूर्ण, आणि त्याच्यातून नंतर मी अभ्यासाचं तंत्र भगवंताची कृपा आहे, एखादा विषय येतो, एखादा शब्द येतो, आणि हा झाल्यानंतर ते चालूच राहिले. जर आता परत त्या 10-8 सोडून परत झाला हे चालूच आहे, आणि त्याच्यातच ती कविता जी आहे ती सगळं शब्दावरचाच विषय जो आहे, शब्द शब्दानुसारच माणूस शब्दाची ताकद, आणि मग कसं होतं कविता का करायची?

वाचनातून आपल्याला आनंद मिळतो आणि आपल्या जीवनाची दिशा होते आणि शब्दाची जी काही किंमत आहे शब्दाची सातत्य माझा पहिल्यापासून नेमावली होती इथेही दिली सातत्य मी लहानपणापासून

0: सगळे ग्रंथ वाचून झाले, ज्ञानेश्वरी वाचून पहिल्यापासून लिहिणवली वाचन पूर्वी पासून, आणि तो वाचनाचा छंद पुढे जोपत असताना दररोज दोन पानं वाचल्याशिवाय झोपायचं नाही. अनेक दोन पानं तरी वाचली नाही जमलं तर दोन पानं वाचली त्याची सोबत म्हणजे पुस्तकाला मित्र केले.
1: आज आपण पाहत आहोत की सोशल मीडिया हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. नवोदित लेखक आहेत किंवा नवोदित कवी आहेत, कवयित्री आहेत, की हे एक मुक्त माध्यम आहे त्यांच्यासाठी व्यक्त होण्यासाठी. तर
2: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून समाजाला मार्गदर्शन. लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.
0: आपण ज्याला म्हणतो की सकारात्मक ऊर्जा निर्माण नकारात्मक ऊर्जा नको. मगाशी सांगितलं ना की अंधारावर रागून येत नाही प्रकाश. निगेटिव्ह ऊर्जा नको, समोर त्या माणसाला घडवण्याचा प्रश्न सकारात्मक. त्याला समाजाच्या दृष्टीने समाज कुटुंब आपल्याला घडवायचे, आपल्याला देशाभिमान उभा करायचे, संस्कृती धर्म परंपरा सगळ्या आपल्याला टिकवायच्या. कुटुंब टिकलं, व्यक्ती समाज टिकला, देश टिकला. लिखाण कसं पाहिजे, एक माणसाला जोडणारा असं.

काही जसं म्हटलं की शब्द फार महत्वाचे, लिहिताना एक विचार पाहिजे. मी जे लिहितोय किती विचारापूर्वक साधासार विवेक बुद्धीने लिहितो का, किंवा भावनेने लिहितो. भावना केवळ भावनेने लिहिलेले कदाचित दिसतच नाही. तुमच्याला सारासार विवेक बुद्धीने दिसतोय की तुम्ही समाजासमोर जात आहे, आणि म्हणून हजारो वर्ष आपण शिकलो.

हे जे तुम्ही लिहिणार आहे तुमचं जर त्याचा बेस चुकला तर चुकत साधन नव्हतं घरामध्ये एक रेडिओ असायचं त्यावेळेला काय वेळ नसायचा कधी घरात अर्धा तास जरी आलं तर ऐकायचं बाकी काही वेळ नाही.

या दृष्टीने कुठं जाण्याचा भाग वेळच नाही, आपलं एक मार्ग निश्चित केलेला आहे, देवाची इच्छा असते, ईश्वर इच्छा त्याची इच्छा झाल्याशिवाय आपण करू शकतो. त्याची इच्छा असेल त्या निमित्ताने आपण आपली इच्छा नसताना इथपर्यंत

0: रूप दे रामा जुनी गाणी किंवा लता दीदींचं असेल गाणी ऐकली पण पाठ नाही ऐकायची आवड आहे पाठन करून
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक धार्मिक सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कुठे कुठे जायचं फिरायला रे, कुठे कुठे जायचं फिरायला.
3: देवकर आज आपण लेखक अभिला भेटीला या रविवार विशेष कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधला. आज आपण इथेच थांबत आहोत. पुढच्या रविवारी भेटूया एका लेखकांसोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र यांनी झालो. या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवन कथा आणि यशोगाथा वाचायला

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशन से ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि मजनींनो, संवाद सखींशी हा आपला शो सुरू झालेला आहे. आणि या रविवार विशेष शो मध्ये आपण नवनवीन मैत्रिणींसोबत गप्पा मारत असतो, त्यांचा सगळा प्रवास जाणून घेत असतो. आणि प्रत्येक मैत्रिणीची, प्रत्येक सखीशी कहाणी जी आहे ती महत्वाची असते, वेगळी असते, खडतर प्रवास असतो. आणि त्याचबरोबर त्यांनी सगळं सांभाळून घेऊन सगळं नीट केलेलं असतं, अशी ही मैत्रिणींची कथा आपण ऐकत असतो. आज देखील अशीच एक सखी मैत्रीण आपल्यासोबत आहे. आज आपल्यासोबत आहेत आपल्या अहिल्यानगर मधील वकील. गेल्या 19-20 वर्षापासून त्या वकील म्हणून कार्यरत आहेत अशा अनुराधा येवले मॅडम. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार मॅडम.
0: मॅडम, सगळ्यात आधी तर रेडिओ नगरच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम.
0: तुम्ही कशा आहात हे आधी सांगा.
1: मी छान आहे.
0: आणि तुम्ही खरं म्हणजे बऱ्याच वर्षापासून आपल्या अहिल्यानगर मध्ये ऍडव्होकेट म्हणून काम करता आहात, पण तुम्ही कुठला आहात प्रॉपर?
1: मी म्हणजे तसं माझं माहेर कोलार आहे, भगवतीपूर, परंतु वडील शिक्षक होते, त्यांच्या नोकरीमुळे आम्ही नगर शहरातच राहिलो, नगर शहरातच जन्मलो. आणि माझं सासर केडगाव आहे, परंतु आम्ही इथे नगरमध्ये राहतो, दिल्ली गेट या ठिकाणी, माझ्या सासूबाईंच्या नोकरीमुळे. त्या पण शिक्षिका होत्या.
0: अच्छा अच्छा.
1: आणि सासरे पण नोकरीला होते त्या.
0: आणि मॅडम, खरं म्हणजे त्या काळामध्ये तुम्ही शिकलात, म्हणजे तेव्हा मुलींना शिकणं देखील अवघड होतं, पण तुम्ही एक वकील आहात, अनेक क्षेत्र आहेत, पण तुम्ही वकील हे क्षेत्र निवडलं, तर का निवडलं?
1: खरं तर म्हणजे तसं माझा काळ शिक्षणाचा आहे, त्याच्याही आधीचा खडतर होता, परंतु मला लहानपणापासूनच खूप चांगलं वातावरण मिळालं, कारण माझी आई अगदी 78-80 सालची BA इंग्लिश शिकलेली आहे. आणि नगर कॉलेजमध्ये जेव्हा मुली शाळेतच जात नव्हत्या, त्या काळामध्ये माझ्या आईला तिच्या वडिलांनी शेती पडीक ठेवून, म्हणजे अभिमानाची गोष्ट ही की स्वतःच्या मुलीला 7वीनंतर गावात शाळा नाही, शेजारच्या गावात पण नाही, म्हणून नगर शहरात ते स्वतः मुलीला आणायचे कन्याशाळेमध्ये, त्यानंतर कॉलेजला आणत होते, नगर कॉलेजमध्ये. आणि जेव्हा मुली शाळेतच जात नव्हत्या अशा काळामध्ये आई माझी कॉलेज झाली होती, म्हणजे नगर कॉलेज सारख्या ठिकाणी. आणि वडील तर शिक्षकच होते, त्यामुळं शिक्षणाचं महत्त्वाचं काही म्हणजे प्रश्नच येत नव्हता. परंतु मग काय शिकायचं ह्याच्यावर जेव्हा विषय झाला, तेव्हा मला सामाजिक क्षेत्रात आणि म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहणं सामाजिक क्षेत्रात आवड होती. मला नोकरी करायची नव्हती कधीच, त्यामुळं मी नोकरी जर केली तर मला मिलिटरी किंवा पोलीसमध्ये करायची होती, परंतु जॉईंट फॅमिली, थोडा समाजाचा इम्पॅक्ट, त्यामुळं मी नाही होऊ शकले. ते गावाकडचा टच असायचा, जरी शहरात राहत होतो तरी. त्यामुळं त्यावेळेस पोलीस आणि मिलिटरीमध्ये जाण्यासाठी महिला मुलींना बऱ्यापैकी म्हणजे कमी होतं प्रमाण, खूप कमी होतं. त्यामुळं मग त्यात मी होऊ नाही शकले. मग पोलीस डिपार्टमेंटचं विशेष आवड असल्यामुळं त्याच्याशी संपर्कात राहणारा व्यवसाय किंवा त्याच्याशी संबंधात राहणारं शिक्षण म्हणजे ॲडव्होकेट. आणि सगळ्यात दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जो काही अन्याय असतो, दोन बाजू असतात नाण्याला, एक खरी एक खोटी. तर खोटी बाजू बेंबीच्या देठापासून मांडल्यामुळं जी खरी बाजू मागे पडती, मरते, किंवा ती शांत म्हणजे सायलेंटमध्ये असते, तर ती बाजू कधीही हरू नये, मरू नये, ती बाजू कधी पडू नये खाली. ती ह्या विचारांनी मी की ठीक आहे, दोन्ही प्रकारचे वकील असतात, दोन्ही बाजूचे वकील असतात, पण काय हरकत आहे, आपण जर खरीच बाजू लावून धरली, आपल्याला जेव्हा समजतं आहे केसमध्ये की आपण हे योग्य आहे, खरं आहे. मी खास म्हणजे न्याय क्षेत्रामध्ये काम करणं मला आवडलं, आणि न्याय क्षेत्रामध्ये काम केलं तर काहीतरी आपल्या पण मनाला समाधान होईल, आणि कळत नकळत समाजासाठी पण आपण योगदान देऊ शकतो, ह्या सगळ्यांचा विचार करून मी LLB ला ॲडमिशन घेतलं.
0: आणि जेव्हा तुम्ही हा विचार केलात किंवा तुम्ही ठरवलं की तुम्ही LLB करणार, वकील होणार, तेव्हा घरच्यांचं काय होतं यावर?
1: नाही, काहीच, फक्त पोलीस भरती आणि मिलिटरी भरतीचे जे प्रयत्न करत होते, मी खेळाडू होते, त्यामुळं मला ते प्रयत्न करावं वाटले आणि मी त्या पद्धतीने केलं पण. तर परंतु ते जॉईंट फॅमिली, आजी आजोबा आहेत, सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळं त्याला नकार मिळाला. तर मग 12वीनंतर मी LLB ला ॲडमिशन घेतलं. त्यावेळेस जो नवीन कोर्स सुरू होता, 5 वर्षाचा डिग्री कोर्स, त्याला मी ॲडमिशन घेतलं. कारण शिक्षणाच्या बाबतीत आमच्याकडे कुठलीच कमतरता नाही मिळालं. मी वकील आहे, माझा भाऊ इंजिनियर आहे, त्याची बायको पण सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही चौघही भावंड, म्हणजे बहीण डॉक्टर आहे त्याच्यानंतरची, त्याच्यानंतरची पण इंजिनियर आहे, आणि चांगलं शिक्षणाच्या बाबतीत हेच. परंतु आपल्या शिक्षणाचा वापर हा फक्त स्वतःसाठीच नव्हता, समाजासाठी पण व्हावा, आणि आपल्या शिक्षणाचा वापर हा योग्य पद्धतीने आपण ज्या पण क्षेत्रात जाऊ त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे, सचोटीने आणि मेहनतीने काम करावं, एवढं आमच्या आईवडिलांचे संस्कार होते.
0: आणि तुम्ही ते संस्कार पुढे घेऊन अजूनही कार्यरत आहात, तर आतापर्यंतचा वकील म्हणून अनुभव कसा आहे?
1: चांगला आहे, म्हणजे ऊन सावली जशी असते, कंटिन्यू ऊन नसतं, कंटिन्यू सावली नसती, उन्हानंतर सावली येणं आणि सावलीनंतर ऊन येणं हा निसर्ग नियम आहे. तसंच मानवी जीवनाचं असतं की माणूस प्रत्येक वेळेस आलबेला असेल, प्रत्येक वेळेस संकटात असेल, प्रत्येक वेळेस काळजीत असेल, किंवा प्रत्येक वेळेस आपल्या शिक्षणामध्ये अडचणीत असेल, असं काही नसतं. कधी म्हणजे प्रवास करत, हा वकिलीचा प्रवास करत असताना बरेच अनुभव आले. वकील म्हणजे आपल्याकडे रोज जे काही कामं येतात किंवा आपल्याकडे कोणी काही काम घेऊन आलं, त्याच्या रोजच्या त्या कामाला स्वरूप जे असेल त्या पद्धतीने पुस्तक आणि पुस्तकातले कलम किंवा ते आमच्या पुस्तकातले जे काही ऍक्ट आहेत किंवा जे काही प्रोव्हिजन्स आहेत ते सगळ्या चेंज आहेत, म्हणून रोज नवीन नवीन शिकायला मिळतं. आणि वकील हा व्यवसाय असे मला वाटतंय, याच्याशी कोणी सहमत असं माझा आग्रह नाही, परंतु मी लाईफ टाईम स्टुडंट आहे. हे क्षेत्रच असं आहे की तुम्ही अगदी काल पास होऊन आलेल्या व्यक्तीकडून, मुलं म्हणजे विद्यार्थ्याकडून सुद्धा काही गोष्टी शिकू शकतात. जसं माझ्यापेक्षा सिनियर वकिलांकडून मी 4 गोष्टी शिकते, तसं अगदी ज्युनियर जे आता सध्याचं युग जे चाललंय की रोज नवनवीन गोष्टींची डेव्हलपमेंट होती. म्हणजे अगदी छोटंसं उदाहरण देते की आधी टंक लेखन होतं, म्हणजे हाताने टायपिंग, मशीन टायपिंग, जे आवाज वगैरे ते होती. असं सगळं असताना नंतर कम्प्युटरचं युग आलं, त्यानंतर ऑनलाईन, आता तर सगळं ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, ह्या सगळ्या गोष्टी जे बदल आहेत ते जेव्हा आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागतं तेव्हा सगळ्या प्रकारचे अनुभव येतात आणि मदत पण मिळते. मग आपण आपल्यापेक्षा सिनियर लोकांची मदत जशी ड्राफ्टिंगला कुठल्या मॅटरसाठी काय करायचं ह्याच्यासाठी घेऊ शकतो किंवा पुस्तकांची तर मदत असतीच, तसं आपण काल म्हणजे नुकतेच आलेले ज्युनियरसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने मॅटर कसं दाखल करायचं आहे, त्याचे सायटेशन्स कसे काढायचे, तुम्ही किती फास्ट गोष्टी करू शकता, ह्या गोष्टींचं येऊन. त्यामुळं वकील हा वर्ग मी असं म्हणेल की लाईफ टाईम स्टुडंट आहे.
0: मॅडम, खरं म्हणजे या 19-20 वर्षाच्या कालावधीत तुम्ही अनेक केस हँडल केल्या असतील, तर एखादी केस अशी आहे का जी तुम्हाला अजूनही आठवते आणि नेहमी आठवत राहील?
1: हो, मी केस हँडल करायला म्हणजे सगळ्या प्रकारची प्रॅक्टिस केली आहे, म्हणजे अगदी खरेदी खत नोंदवण्यापासून तर जे जमिनीचं दावा दाखल करण्यापर्यंत असेल किंवा रिमांड असतील काही भांडणाचे मारामारीचे. फक्त मी मर्डर केसेस किंवा हाफ मर्डर केसेस वगैरे असं काही केलं नाही, माझी प्रॅक्टिस ती नव्हती. म्हणजे टू बी फ्रँक सांगते मी की बऱ्याच गोष्टींची जबाबदारी, परत घर, मुलगा वगैरे अशा जबाबदारी पण असायच्या, आणि मला ज्या क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात काम करायचं त्यासाठी वेळ मिळावा म्हणून मी बऱ्याचशा गोष्टींकडे म्हणजे वकिली क्षेत्रात गेले नाही, पण ज्या गोष्टी मी करू शकत होते रोजचे रोज माझ्याकडे जे मॅटर येत होते त्या दृष्टीने मी काम केलं. पण असे आहेत बऱ्याच गोष्टी की लक्षात राहणार, पण तरी त्यातली त्यात एक सांगते की एक खाण कामगाराची मुलगी होती दौंड तालुक्यातली, ती कामानिमित्त ते आपल्या इकडे आले होते नेवाशा भागामध्ये, नेवाशा का शेवगाव भागात मला तर आठवत नाही, 15 वर्ष झाली या गोष्टीला. आणि त्या मुलीचा कळंबुली मुंबई या ठिकाणी तिच्या नवऱ्याने जाळून मारलं होतं तिला, आणि कळंबुली म्हणजे त्या ठिकाणी तिला सांगण्यात आलं की पोलिसांना सांगण्यात आलं, 2 वर्षाची मुलगी एक होती आणि एक 6 महिन्याची मुलगी होती, त्या 6 महिन्याच्या मुलीला उचलून तिचा गळा धरला आणि मग सांगितलं की पोलिसांना सांग, कारण जळणारी व्यक्ती शेवटपर्यंत बोलती, जळीत झालेली, परंतु तिचं शरीर म्हणजे गॅरंटी नसती राहण्याची, परंतु बोलणं जोपर्यंत चेहऱ्याला काही होत नाही किंवा तोंडापर्यंत तोपर्यंत बोलते. तर तिला सांगायला लावलं की तू सांग की मी स्वयंपाक करायला गेले आणि स्टोव्हचा भडका होऊन माझ्यावर ही वेळ आली. त्यावेळेस तिने त्या दिवशी तिथं सांगितलं, परंतु तिच्या आई वडिलांना तिने जेव्हा नगर सिव्हिलला ॲडमिट झाली तेव्हा दबाव माझ्यावर पण आला होता, म्हणजे हे मॅटर घेऊ नये म्हणून राजकीय सामाजिक किंवा त्यांचे कुठं काम करत होते तिथं. पण मग ह्या दबावाला न जुमानता किंवा त्या मुलीला अन्यायाच्या विरुद्ध न्याय देण्यासाठी मी त्या पद्धतीने प्रयत्नशील होते. आणि तिने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अक्षरशः मला जेव्हा खरी सत्य परिस्थिती सांगितली तेव्हा त्याच रात्रीत मी त्यावेळेस जे SP साहेब होते त्यांना विनंती करून पोलीस कर्मचारी रात्री तिची परिस्थिती बघून तिचा जबाब नोंदवून रात्रीच्या रात्रीच ते 11 मुंबईला जाऊन पनवेल पोलीस ठाण्यामध्ये जाऊन त्यांनी ते 498-302 मर्डर केस दाखल करून आले. आणि त्या दृष्टीने आणि त्याच दिवशी ज्या दिवशी तिने जबाब दिला, त्या डाईंग डिक्लरेशन म्हणतो मरणापूर्वीचा जबाब, तर तो जबाब दिल्यानंतर ती काही तासातच माझ्या स्वतःच्या हातात तिने जीव सोडला. ती माझी अविस्मरणीय घटना आहे की जी अशी घटना विदारक होऊ नये, बळ मिळत गेलं की असं व्हायलाच नाही पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील राहावं. वकिली करता येते, वकिली हा एक वेगळा प्रकार आहे, परंतु आपण आधी माणूस आहोत त्या वर्दीच्या आधी, तर ते माणूस म्हणून आपण जगताना काय केलं पाहिजे किंवा कुठलंही प्रोफेशन फक्त अर्थार्जनकडं न बघता आपण अजून काय करू शकतो का याच्यातून, ह्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे असं मला त्या दिवशी जाणवलं की काही समस्या सोडवण्यासाठी आपल्याला थोडं वाट वळून म्हणा किंवा थोडंसं आपलं प्रोफेशन बाजूला, फीज बाजूला ठेवून, अर्थार्जनचं सोर्स बाजूला ठेवून आपण वावरलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे असं मला वाटलं. मग त्या मुलीला 100% न्याय मिळाला, 14 वर्षाची जन्मठेप त्याला झाली त्या माणसाला, आणि त्यासाठी मी असिस्ट पीपी म्हणून अलिबाग कोर्टामध्ये जात होते 1.5 वर्ष.
0: आणि मॅडम खरं म्हणजे आपण जरी तुम्ही प्रोफेशनली हँडल केलं त्या मुलीला, तुम्ही न्याय मिळवून दिलात, पण एक तुम्ही एक मुलगी आहात, एक महिला आहात, तर साहजिक तुम्ही भावनिक झाला असाल, तर अशा वेळी भावनिक होऊन चालतं का?
1: नाही, भावनिक होतच, परंतु ती परिस्थिती अशी असते की भावनिक झालं तर न्याय खुंटतो तिथेच, म्हणजे भावनिक झालं तर पुढच्या वाटा खुंटतात. भावनिक होऊन ते रडत असताना आपण त्याच्यात जाऊन फक्त रडण्याची भर टाकण्यात मजा नाही, तर मग आपण रडवणार तर आपण होऊ शकत नाही. परंतु त्यांच्या डोळ्यातलं पाणी, म्हणजे कोणाच्याही अन्याय झाला म्हणून जिथं डोळ्यात पाणी येतं त्या डोळ्यातलं पाणी पुसणारं आपण व्हावं असं त्या क्षणी मला जाणीव झाली. त्या क्षणी म्हणजे मला पहिल्यापासूनच, जसं जसं मी काम करते किंवा मी शिक्षण करत असताना पण जे काही सामाजिक कार्यामध्ये भाग घेतला किंवा काही काही समाजात जे काही वंचित गरजू गरीब घटक किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे की समाजाने त्यांना साथ द्यावी, तर समाज म्हणजे काय, तुम्ही आम्ही म्हणजे समाज असतो. आपल्याकडे पाहणारे जेव्हा आपल्यावर वेळी येते तेव्हा आपल्याकडे समोर येणारे ते समाज, आणि जेव्हा आपण काहीतरी पाहायला जातो किंवा एखाद्या घटनेची माहिती केली तेव्हा आपण समाज असतो. समाज म्हणजे आपण सर्वजण. मग ह्या समाजाने प्रत्येक सेन्सिटिव्ह गोष्टींकडे लक्ष देऊन कसं शांतता राहील, सामाजिक शांतता कशी टिकेल, किंवा आपण काय मदत करू शकतो ह्या दृष्टीने विचार केला पाहिजे. अशा पद्धतीने माझी भूमिका बदलत गेली, म्हणजे भूमिका होत गेली तशी. त्यामुळे इमोशनल तर माणूस होतच, परंतु त्या इमोशनल गोष्टीमधून पण आपण कणखरपणे कसं उभं राहू ह्याला महत्व आहे.
0: आणि ही ताकद महिलेमध्ये जास्त असते असं मला वाटतं की
1: 100%
0: प्रत्येक सिच्युएशन मध्ये एकदम कणखर उभी राहून ती सिच्युएशन हँडल करू शकते आणि न्याय मिळवून देऊ शकते, जे तुम्ही केलेलं आहे.
1: खरंच आहे, 9 महिने एका जीवाला पोटात ठेवून 9 महिने 9 दिवसांनी एखादी महिला एका जीवाला जन्म देते, म्हणजे ती खरंच ताकदवर आहे. आणि तिची इम्युनिटी असेल, तिची ती बळ असेल, एरवी जर आपण पोटात कळा द्या म्हटलं तर ते होऊ शकत नाही. पण त्यावेळेस बाळाला जन्म देताना जी काही सगळी ताकद त्या बाळाला जन्म देताना आई लावते, त्या ताकदीला कुठले शब्द नाही आहेत, किंवा त्या मातेच्या किंवा त्या स्त्री जन्माला कुठल्याच प्रकारचे कौतुकाचे शब्द कमी अपुरे पडतील नाही आहेत असं मला वाटतं. एक छोटंसं उदाहरण देईल की राजस्थानमध्ये अजूनही बऱ्याचशा म्हणजे IQ गोष्टी आहे माहिती, की मुली झाल्या वगैरे किंवा मुलींना लवकर लग्न करणं, आपण बालविवाह सिरियलमध्ये पण बघत होतो बालिका वधू वगैरे मध्ये, त्या पद्धतीचंच तिथं लाईफ आहे. असं असताना 2 मुली झाल्या म्हणून, म्हणजे एका महिलेला 3री पण मुलगी झाली, तर तिला सांगितलं होतं की जर 3री पण मुलगी झाली तर तू येऊ नको किंवा मला नकोय असं तिच्या सासरून सांगितलं. तरी पण ती छोटंसं बाळ घेऊन, जन्मलेलं 5 दिवसाचं बाळ घेऊन ती गेली. बाळ घेऊन गेली तर जात असताना तिला ते सगळं आठवलं की काय होईल काय नाही, तुला आम्ही जगूट देणार नाही किंवा ह्या घरातच राहू देणार नाही, असं सगळे विचार तिच्या मनात चाललेले होते. तिच्या मनात विचार चाललेले असताना तिला त्या 2 मुलींचा विचार आला की ज्या मुली तिथं मी सोडून आली त्यांचं काय. हे करत असताना ती तिचं बाळ घेऊन गेली, एका शिळेवर ठेवलं, शिळेवर ठेवलं संध्याकाळी म्हणजे रात्री जाताना, आणि तशीच सासरी गेली आणि बाळ गेलं म्हणून सांगून सुखाने, म्हणजे तिला वाटलं की मी राहील कमीत कमी दुसऱ्या 2 बाळांसाठी. असं राहिलेले असताना तिला काही रात्रभर झोप नाही आलं, कारण तिने बाळ फक्त कपड्यामध्ये लपेटून शिळेवर ठेवलं होतं. मग कुणीतरी घेऊन जाईल त्याचा सांभाळ करणं अशा पद्धतीने मंदिराच्या दारात. परंतु तिलाच ते रुखरुख लागली, तिला तिचं मन खायला लागलं. पहाटेच ती उठून त्या बाळाला घ्यायला गेली, म्हणजे पहाटे जर ती उठून बाळाला घ्यायला गेली तेव्हा पण त्या बाळाचा श्वास चालू होता, कारण ते अर्भक मुलीचं होतं. आणि बऱ्याचदा पाहतो मी मुलीचं अर्भक असतं, स्त्री अर्भक जेव्हा असतं तेव्हा त्याच्यामध्ये जी इम्युनिटी असते किंवा त्याची जी पॉवर असते, आपण खूप व्हिडिओ पाहतो कचरा कुंडीमध्ये इकडं, म्हणजे मुलाचं नाही वगैरे असं नाही मला म्हणायचं, परंतु जे स्त्री अर्भक असतं ना त्याच्यातलं जे बळ असतं ते थोडंसं म्हणजे इम्युनिटी वगैरे, तेव्हा पण ते बाळ जिवंत होतं एवढी ताकद त्या स्त्रीमध्ये असते.
0: की बऱ्याचदा स्त्रिया स्वतःवर होणारा अन्याय सहन करत असतात की मी काहीच करू शकत नाही, पण तुम्ही खूप काही करू शकता हे आपल्याला याच्यातून कळतं, कारण देवानंच देताना तुमच्यात खूप जास्त ताकद दिलेली आहे, त्यामुळे
1: बाय बॉर्न स्त्री सक्षम आहे.
0: त्यामुळे तुम्ही असं समजू नका की तुम्ही कुठेतरी कमी आहात, तुम्ही खूप पुढे आहात. उलट जी ताकद पुरुषांमध्ये नाहीये ती महिलेमध्ये. जसं तुम्ही उदाहरण दिलं की एक बाई जेव्हा बाळाला जन्म देते तेव्हाच जे त्रास असतो तो कधीच कोणाला होत नाही, तो सांगताही येणार नाही असं असतो. मॅडम खरं म्हणजे हे खूप महत्वाचं आहे आणि समाजाशी रिलेटेड आहे की स्त्री जन्म असेल किंवा स्त्रीवर होणारे अत्याचार असतील किंवा स्त्रीमुळे कोणतंही काम होत नाही तरी पण स्त्रीला मागं दुय्यम दर्जा दिला जातो, तर ते न व्हावं ही आपली सगळ्यांचीच इच्छा आहे आणि नेहमीच स्नेहाला याची देखील ही भूमिका असते. तसंच मॅडम मी येते तुमच्या प्रोफेशनकडे पुन्हा एकदा. तर वकील म्हणून जेव्हा काम करत असता तेव्हा आम्ही सगळेच ऐकून असतो की वकिलांची एक संघटना असते, तर त्या संघटनेसंदर्भात तुम्ही काय सांगाल?
1: नक्कीच, प्रत्येक व्यावसायिक म्हणजे अगदी व्यावसायिकच नाही नोकरदार आपण पाहतो, शिक्षक संघटना असते म्हणजे वैद्यकीय व्यवसाय असोसिएशन, तसंच आमच्या वकिलांची सुद्धा संघटना आहे आणि खूप मोठी संघटना आहे, अहिल्यानगर बार असोसिएशन किंवा अहिल्यानगर वकील संघटना नावाने. त्याची दरवर्षी निवडणूक होते आणि त्याच्यामध्ये एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष, एक सचिव, एक महिला सचिव, एक म्हणजे महिला सहसचिव, पुरुष सहसचिव, खजिनदार, कार्यकारिणीचे 6 लोक अशा पद्धतीची ती कमिटी आहे. आणि त्याची दर एक वर्षाला किंवा म्हणजे ते एक्सटेन्शन द्यायचं किंवा लगेच निवडणूक घ्यायची हे सगळं संघटना बसून ठरवते. संघटना म्हणजे काय, आपण जे रोज वावरतो किंवा आमची जी संघटना आहे म्हणजे वकील जे रोजचा वावर आहे कोण न्यायालयामध्ये त्यातलेच ते प्रतिनिधी म्हणून ते एक वर्षासाठी काम करतात की प्रत्येक जणच कुठली गोष्ट सॉर्ट आउट करण्यासाठी आमचं जे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचं ऑफिस संभाजीनगर मुंबई या ठिकाणी आहे, किंवा काही प्रश्न असतात किंवा काही न्यायाधीशांकडे जाण्याचे काही बार आणि बेंच नावाचा प्रकार, बार म्हणजे वकील वर्ग आणि बेंच म्हणजे न्यायाधीश वर्ग, यांच्यामधला समन्वय किंवा यांच्यामधल्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करण्यासाठी आणि एक सगळ्यांना प्रतिनिधी होता येत नाही म्हणून एक प्रातिनिधिक स्वरूपाची ही अशा पद्धतीने संघटनेचे मेंबर्स असतात. मीही 2-3 वेळा ह्याचं 2 वेळा पद भूषविलेलं आहे, महिला सचिव आणि खजिनदार म्हणून. आणि सध्या मी बालकल्याण समिती सदस्य आहे, त्याचबरोबर मी न्यायालयात असलेल्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे पण सदस्य होते म्हणजे आजही आहे. अशा पद्धतीने ते वकील संघटनेचं काम हे इतर म्हणजे सगळ्या वकील संघटनेसाठी कार्यरत असतात, त्याच्यानुसार चांगल्या पद्धतीचं चालतं सगळे. त्या म्हणजे असं नाही की अध्यक्ष झाले कोणी किंवा काही झाले पदाधिकारी, तर त्यांनी सगळ्या गोष्टी सगळेजण मिळून ती संघटनेचं काम पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतात. वकिलांचे आलेले प्रश्न, वकिलांच्या समस्या किंवा वकिलांचे काही सुखदुःख असतात, सुखदुःख इन द सेन्स की काही पर्सनल गोष्टींच्या व्यतिरिक्त जेव्हा आपल्या सहकाऱ्यांचा सपोर्ट आवश्यक असतो त्यावेळेस आमची संघटना अगदी सज्ज असते. आणि मला फार अभिमान आहे मी त्या वकील संघटनेची एक भाग आहे, आज सध्या मी सदस्य आहे वकील संघटनेची.
0: मॅडम तुम्ही एक वकील म्हणून कुठे कुठे काम करता?
1: मी वकील म्हणून बऱ्याच ठिकाणी काम केलं आहे, महानगरपालिकेचं वकील म्हणून केलं आहे, महाराष्ट्रातली खूप मोठी बँक जिल्हा मध्यवर्ती बँक ADCC बँकेचं मी वकील आहे, जिल्हा परिषदेची मी वकील आहे, MRDC मधील काही कंपन्या आहेत त्यांची पण मी वकील आहेत. जवळजवळ मी बऱ्याचशा बँकेवर पॅनल ॲडव्होकेट म्हणून काम केलं आहे, महानगर म्हणजे शिर्डी संस्थांचं सुद्धा वकील म्हणून काम पाहिलं आहे. आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हा जो आमचा न्यायाचा एक भाग आहे न्यायव्यवस्थेचा, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने म्हणजे खूप तिथले तिथंच आमच्या कोर्टातच न्यायालयाच्या आवारातच हा भाग आहे आणि त्याच्यातूनच सदस्य म्हणून मी काम करण्याची मला संधी मिळाली. आणि आत्ता मी सध्या नोटरी पब्लिक भारत सरकार आहे जे काय आहे ते पण आहे आणि शासनाच्या महिला बाल कल्याण विभागाच्या बाल कल्याण समिती सदस्य पदावर आहे.
0: मॅडम म्हणजे हे जे तुम्ही नावं सांगितलं बऱ्याच ठिकाणचे, त्यामध्ये वेगवेगळे ऑफिसेस होते, वेगवेगळ्या कंपन्या होत्या किंवा मग वेगवेगळ्या बँका, याच्यावर तर हे कशा प्रकारे ठरलं जातं?
1: नाही, त्यांचं ऍड निघते मग आपण इंटरव्ह्यूज द्यायचे त्यानुसार ते घेतात. आणि एक वकील म्हणून मी झेडपीच्या सखी सावित्री समितीवर आहे, महानगरपालिकेच्या काही शाळांवर आहे, विद्यार्थी समितीची सखी सावित्री वगैरे असते आणि विशाखा समितीवर पण आहे मी झेडपीच्या. आणि गेली 13 वर्षांपासून मी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय तिथे जी विशाखा समिती आहे 13 वर्षांपासून दक्षता कमिटी सदस्य आहे, पण 9-10 वर्षांपासून मी त्या ठिकाणी विशाखा समिती सदस्य आहे, वकील म्हणूनच तिथं ती कमिटी मिळते. म्हणजे त्याच्यातून पण बरंचसं काम करण्याची संधी असते. हे न्याय मिळून देण्याचे एक भाग आहेत की ज्याच्यावर सदस्य म्हणून जाण्याची गरज असते.
0: मॅडम, तुम्ही जेव्हा एखादी केस घेता तर ती कशी हँडल केली जाते, म्हणजे ती कोणत्याही प्रकारची असू शकते, मग ते वकील म्हणून कशा प्रकारे हँडल केली जाते?
1: प्रथमतः आपल्याकडे येणारी व्यक्ती आहे ती तिचं कोणत्या प्रकारचं, म्हणजे आमच्याकडे बरेचसे प्रकार आहेत केसेसचे, मग फौजदारी, दिवाणी, म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीचं काय काम आहे ते जेव्हा आपण त्याला पूर्णपणे ऐकतो तेव्हा ते लक्षात येतं की फक्त तक्रार अर्जवरूनच काही होणार आहे, तक्रार अर्ज तयार करण्यावरूनच, फक्त नोटीस पाठवण्यावरूनच, की यांचं काही दाखल करावं लागेल किंवा काय, जर कागदपत्रांचं म्हणजे सिव्हिल दावा असेल तर त्या पद्धतीचं, क्रिमिनल असेल तर त्या पद्धतीचं, वेगवेगळे प्रकार आहेत ते, असे म्हणजे मुलाखतीतून सांगता येणार नाही पण असे खूप कामं असतात त्या पद्धतीने आपण करू शकतो. पॉस्कोचे केसेस असतात ज्या 0 ते 18 वर्षाच्या लेकरांच्यावर, जे काही बाल लैंगिक अत्याचार कायदा जो काही आहे तो आहे.
0: मॅडम, जेव्हा वकील म्हणून तुम्ही सुरुवात केलीत किंवा इतरही वकील जे काम करतात तेव्हा काय असतं की वकील हे अर्थार्जन तर करण्याचं काम आहेच, कारण वकिलांना केसमधूनच पैसे मिळतात, पण बऱ्याचदा काय होतं ना, काही लोक असे असतात ज्यांना फीज नाही ते अफोर्ड करू शकत, तर अशा लोकांसाठी काही आहे का आपल्याकडे?
1: अशा लोकांसाठी तर मी तर पहिल्या दिवसापासून काम करतेच, पण मी खूप आभार मानल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे की मी आमच्या कोर्टामध्ये लोक अदालत म्हणून, म्हणजे प्रत्येक न्यायालयामध्ये लोक अदालत असते दर 3 महिन्यांनी, आणि त्या लोक अदालतमध्ये वकीलच पॅनलला ॲडव्होकेट असतात, म्हणजे त्याच्यामध्ये लोक अदालतमध्ये जे काही गरीब, म्हणजे सगळ्यांचेच प्रश्न सुटतात, गरीब असं नाही, सगळ्यांचेच लोक अदालत, त्याच्यामध्ये आमचे 2 वकील सदस्य आणि 1 न्यायाधीश सदस्य अशी कमिटी असते. मग ते काम करता करता आपल्याला लक्षात आलं की ते जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अंतर्गत ते काम झालं. त्यानंतर मी अधिकृत सदस्य झाली 2018 साली. मग तेव्हा मला त्या कामाची पद्धत कळली की जे, म्हणजे मी स्वतः तर करतेच की जे काही गरजू गरीब वंचित येतात की जे फीज नाही देऊ शकत परंतु त्यांना न्यायाची गरज आहे, त्यासाठी तर मी करतेच अगदी खर्चाने. परंतु थँक्स टू जिल्हा विधी सेवा प्राधिकरण की त्यांची सदस्य झाल्यामुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामध्ये जे काही दारिद्र्य रेषेखालील लोक आहेत, गरीब गरजू वंचित लोक आहेत, त्यांच्यासाठी न्याय सबके लिए न्याय आपल्या दारी, न्याय सबके लिए ही जी कन्सेप्ट आहे की कोणीच न्यायापासून वंचित राहिलं नाही पाहिजे, म्हणून जे काही वकील प्रोव्हाइड केले जातात किंवा त्यांना जी काही मदत केली जाते त्या मार्गातून सुद्धा मी समाजातल्या अशा घटकांना मदत करू शकली, त्याचा मला जास्त म्हणजे आनंद होतोय, अभिमान वाटतोय की तिथे त्यांचं रेशन कार्ड वगैरे आणल्यानंतर, त्यांची आर्थिक परिस्थिती पाहिल्यानंतर, त्यांना त्या ठिकाणी त्यांचा अर्ज घेऊन, नोंदणी घेऊन, त्यांना जी पाहिजे ती मदत, सल्ला असेल तर सल्ला, दाखल असेल काही मॅटर तर दाखल, काही मदत असेल केस चालवणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तिथून पुरवल्या जातात आणि त्याचाच मी एक भाग असल्यामुळे माझ्या हातून ते कार्य झालंय.
0: आणि मॅडम, जर जसं तुम्ही म्हणालात की या सगळ्या योजना आहेत ज्यांना खरंच गरज आहे पण फीज अफोर्ड करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी मदत म्हणून हे सगळं आहे, लोक अदालत आहे, तर जर एखादी व्यक्ती तुमच्याकडे येत असेल लोक अदालत मध्ये तर तिच्याकडचं काय काय बघितलं जातं आणि कशा प्रकारे तिला मदत केली जाते?
1: लोक अदालत मध्ये प्रश्न वेगळा असतो, त्याच्यामध्ये गरीब वगैरे असं नसतं. लोक अदालत म्हणजे जे मॅटर रोज कोर्टामध्ये चालतात, म्हणजे ते पेंडन्सी ज्याला म्हणतो, खूप आपण कसं तारीख पे तारीख कोर्टाबद्दल कधी कधी निगेटिव्ह बोललं जातं, पण हे सगळ्या गोष्टी जवळ करून न्याय लवकरात लवकर समाजाला मिळावा किंवा न्यायालयाची पायरी चढू नये म्हणतो आपण, परंतु न्यायालयाची पायरी चढल्यावर ती लवकरात लवकर त्याचं निराकरण व्हावं, त्याचं निकाली निघावं, सगळ्या गोष्टी, म्हणून जी काही कन्सेप्ट असते, म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्ट जसं असतं ते वेगळ्या, तसं हे लोक अदालत हे दर 3 महिन्यांनी असतं, म्हणजे महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी असतं, राष्ट्रीय लोक अदालत म्हणतात त्याला. आणि त्या लोक अदालतीमध्ये बरेचसे मॅटर, म्हणजे अगदी हजारोंनी मॅटर सॉर्ट आउट होतात, अगदी लाखोच्या घरात, कोटीच्या घरामध्ये वसुली विभागाकडे, म्हणजे महानगरपालिका असेल, कलेक्टर ऑफिस असेल, तुमचं पंचायत समिती, जिल्हा परिषद, म्हणजे जे काही MSEB सगळ्यात महत्वाचं, इन्शुरन्स कंपनी, ह्या सगळ्या गोष्टींचं जे काही आर्थिक व्यवहार असतात ज्याच्यातून वसुली असते आणि सगळेच त्या न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये थांबले जातात, ह्या सगळ्या यंत्रणा जवळजवळ आणण्यासाठी आणि लवकरात लवकर न्याय आपल्यापर्यंत, म्हणजे समाजासाठी जाण्यासाठी जी काही न्यायालयीन व्यवस्था आहे लोक अदालतची, त्याच्यामध्ये ते मॅटर ठेव, जे लोक अदालतमध्ये मिटण्यासारखं, म्हणजे मर्डरचं मॅटर त्याच्यामध्ये ठेवलं जात नाही, परंतु बांधाचा वाद असेल, उदाहरणार्थ सांगते, बांधाचा वाद असेल, कोणी कर्ज भरलं नाही म्हणून बँकेचं, म्हणजे OTS असेल, वन टाइम सेटलमेंट होत नाही बँकेमध्ये किंवा रोज तारखेला येऊन होत, किंवा महिलांचे म्हणजे कौटुंबिक मॅटर असेल, सगळ्याच प्रकारच्या गोष्टी की ज्या लोक अदालतमध्ये मिटल्या जाऊ शकतात अशा प्रत्येक मॅटर लोक अदालत मध्ये ठेवलं जातं आणि त्याचे वेगवेगळे विभाग केले जातात. ते प्रत्येक म्हणजे ते जे क्रिमिनल मॅटर असतात, समजा पोस्कोचं मॅटर, अशा गोष्टी नाहीत, ज्या सेन्सिटिव्ह गोष्टी आहेत किंवा मर्डर, हाफ मर्डर, अशा गोष्टी ते ठेवल्या जात नाहीत. परंतु त्याच्या व्यतिरिक्त जे न्यायालय एका दिवसात काम करू शकतं किंवा लवकरात लवकर न्याय मिळू शकतो, शिवाय त्या दिवशी फीज नसते. त्या दिवशी मॅटर मिटलं तर त्यांनाच आपल्याला तिकीट वगैरे लावायचे असले किंवा काही स्टॅम्प भरा काही करायचं असेल तर ते तिथं माफ असतं. त्यामुळे तुमचा सगळ्यात सर्वतोपरी फायदा आहे आणि तो त्याच्यामध्ये मिळतो आणि तो फायदा खऱ्या अर्थाने वकिलांच्या वतीने, म्हणजे वकिलांनी जर जास्तीत जास्त केसेस त्याच्यात ठेवल्या किंवा न्यायालयातून ठेवल्या गेलेल्या केसेसला जास्तीत जास्त वकिलांनी प्रतिसाद जर दिला तर 100% त्याचं वेगवान न्यायव्यवस्था होईल आणि होती.
0: आणि हा एक फायदा की जसं तुम्ही म्हणालात की बऱ्याचदा जर
1: पैसे वाचतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या जीवनातला वेळ वाचतो.
0: ते आपण खूप म्हणजे एका मूवी पासून ते डायलॉग फेमस झाले, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. त्यामुळे आता कोर्टाची पायरी
1: आमचे न्यायाधीश नेहमी म्हणत असतात की ह्याचा सगळ्याचा केंद्रबिंदू वकील, वकील आणि वकीलच आहे. तर खरंच आहे, वकिलांनी ठरवलं तर तो न्याय जो दूर गेलेला न्याय किंवा लांबत गेलेला न्याय हा जवळ येऊ शकतो, कुठेतरी तो पटकन मिळू शकतो. याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहावा असं माझं एक नम्र आवाहन आहे.
0: नक्कीच मॅडम. आणि मॅडम तुम्ही एक महिला वकील म्हणून देखील काम करता, महिलांसाठी देखील काम करता, तर आतापर्यंतचा महिला वकील म्हणून काम करतानाचा अनुभव कसा आहे?
1: चांगला अनुभव आहे. चांगलं

0: आउट होण्याचं जे वर्ष आहे ते आमच्या बॅचपासून, तर ते आता जर आपण पाहिलं तर बरोबरीने वकील आहेत. तर मी ज्या वर्षी समजा असं समजा थोडा वेळ की एक 97-98 जो काळ होता 1997-98 पर्यंत ते महिला वकिलांची संख्या थोडी कमी होती, म्हणजे नव्हती असं तर कधीच नाही, कमी होती. त्या मानाने 96 पासून आज 2026 आहे, खूप तफावत आहे त्या संख्येमध्ये, खूप प्रचंड तफावत आहे. हजारांनी महिला वकील वावरत आहेत आणि सक्षमपणे वावरत आहेत, याचा म्हणजे मला तर फार सार्थ अभिमान आहे की मी एक महिला वकील आहे, याचा मला खूप अभिमान वाटतो. माझ्या सगळ्या महिला वकील भगिनींचा मला खूप अभिमान आहे, नेहमीच वाटतो. त्यांच्या हातून खूप चांगलं काम घडावं, चांगलं समाजभिमुख काम व्हावं आणि त्यांचं अर्थार्जन पण व्हावं आणि एक चांगलं वकील म्हणून समाजाचं मी म्हणते की चौथा पिलर जर कोण असेल तो वकील आहे. आपण जागरूक नागरिक असावं आणि सगळ्यांकडूनच चांगलं काम व्हावं अशी पण माझी एक प्रार्थना असते आणि माझ्याकडून पण प्रत्येकाला चांगला न्याय मिळावा हा माझा सतत प्रयत्न असतो आणि त्या प्रयत्नाला यश मिळावं एवढीच माझी देवाकडे प्रार्थना असते. त्यामुळे असे जे चांगले अनुभव येतात त्याच्यामध्ये महिला म्हणून काम करताना येते कधी कधी अडचण, म्हणजे आपण पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आज पण आहोत, मग त्याचे काही गोष्टी असतात, परंतु ठीक आहे, इट्स ओके, होऊन जातं,
1: चालायचं. म्हणजे तुम्ही महिला वकील तर आहात पण तुम्ही महिलांसाठी देखील वकिली करता आहात, तर ते कसं आहे आणि आतापर्यंत त्याच्यामध्ये काय अनुभव आले?
0: नाण्याला दोन बाजू असतात, तसं आपण पण दोन बाजूचा विचार करू. महिलांसाठी म्हणजे 100 पैकी जर असं म्हटले तर उदाहरणा दाखल जर केलं तर 75-80% कायदे महिलांसाठी आहेत. आपण पाहतो महिला महिला महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण, महिलेला न्याय मिळायला पाहिजे, हे 100% खरं आहे, अगदी 100%. परंतु म्हणजे मी महिला आहे, तुम्ही माझी मुलाखत घेणाऱ्या महिला आहेत, म्हणून मी महिलांचीच बाजू घेतली पाहिजे हे पण काही योग्य नाही. मला थोडा स्पष्ट बोलायला आवडतं आणि जी सत्यता आहे ती म्हणजे कल्पनेच्या विश्वात किंवा महिलांसाठीच केलं पाहिजे, महिलांसाठीच केलं पाहिजे हा 100%. परंतु आपल्या महिलेकडून पण जर काही कमतरता असेल, चूक असेल किंवा मी ते सुद्धा नाही घडलं पाहिजे, याच्यासाठी सुद्धा मी प्रयत्नशील असते की समजा एखाद्या महिलेवर खरंच अन्याय होतो, एखाद्या नाही बऱ्याच महिलेंवर होतो, परंतु एखादी 1000-100 एखादी महिला अशी असते की ती कायद्याचा दुरुपयोग करते, मग त्याच्यामुळे न्यायव्यवस्थेकडं जे काही बोट येतात किंवा न्यायव्यवस्थेकडं जे काही प्रश्नचिन्ह उभं राहतात ते सुद्धा होऊ नये त्या महिला भगिनीकडून, यासाठी सुद्धा मी कार्यरत असते. आणि ते त्या पद्धतीने पण माझ्याकडे म्हणजे जवळजवळ कौटुंबिक न्याय असो, बहीण भावांचे न्याय असो किंवा काय असो, म्हणजे ज्याच्यामध्ये महिलेची बाजू योग्य आहे अशा तर महिलांसाठी मी काम करतेच, परंतु कधी कधी कायद्याचा दुरुपयोग करून जर एखादी महिला न्याय मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा जी समोरची कोणी व्यक्ती असेल त्यासाठी सुद्धा आपण सक्षमपणे उभं राहायचं असतं, त्या पद्धतीने मी त्या पद्धतीने काम करते.
1: हा मॅडम, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. जेव्हा महिलांवर अन्याय होतो तेव्हा महिलांसाठी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी खूप कायदे आहेत. तसं एखाद्या पुरुषावर होत असेल किंवा महिला तिच्याकडे जे कायदे आहेत, जे कानून आहे त्याचा गैरवापर करत असेल, तर त्या विरोधात काही कायदे आहेत का?
0: त्या विरोधात कायदे नाही आहेत, पण तुम्ही जे काही म्हणजे समजा एखाद्या महिलेनी दुरुपयोग करण्याचा प्रयत्न केला हे कधी कळतं? जेव्हा त्या पुरुषाचं मॅटर आपल्याकडे येतं तेव्हा कळतं. किंवा आपल्याला एखादी महिला आली आणि ती जर समजा असंच म्हणते, म्हणजे आता हे अगदी सांगायला नाही पाहिजे परंतु हा अनुभव तुम्ही मला विचारला महिलांसाठी, तर खरंचच महिलांवर अन्याय आहे, महिलांसाठी काम करणं जरुरी आहे. महिलांसाठी महिला सक्षमीकरण होताना वकिलांची भूमिका तितकीच महत्वाची आहे, परंतु जेव्हा अशा गोष्टी न्यायव्यवस्थेवर जेव्हा अंकुश ठेवला जातो किंवा न्यायव्यवस्थेवर जेव्हा प्रश्न उभारले जातात तेव्हा ते उभारू नये म्हणून आणि आपल्या न्यायव्यवस्था ही सक्षम व्हावी म्हणून आपण जो न्याय आहे तो देताना आपण थोडंसं विचार केला पाहिजे की नेमकं काय आहे. महिला आपल्याकडे आली 10,000 रुपये फीज घेऊन आली खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी, तर आपण तो करायचा का? हा एक प्रश्न महत्वाचा आहे. किंवा केलेला खोटा गुन्ह्यामधला जर एखादा पुरुष आपल्याकडे आला तर त्याला तो गुन्हा कसा खोटा आहे ह्याच्यासाठी आपण ते प्रयत्न करणारच. मग त्यामुळे तो न्यायव्यवस्था ही त्यामुळे तो न्याय न्यायापासून कोणी वंचित राहत नाही, फक्त ते मानणारी व्यक्ती ही सक्षमच असली पाहिजे, खरी असली पाहिजे. आहे ना, म्हणजे पुरुषांसाठी काम करणारे पण काही वकील आहेत, पण असं नाहीये. जो न्याय असतो तो काय पद्धतीचा आहे तो समजून घेऊन या व्यक्तीला काय पाहिजे आणि काय दिलं पाहिजे आणि ह्या सगळ्यामध्ये मी परत तेच सांगते, आपल्याला रिपीट करते एक शब्द, न्यायव्यवस्था. न्यायव्यवस्थेवर अंकुश न ठेवता, न्यायव्यवस्थेवर कुठले चुकीचे आरोप न येता, न्यायव्यवस्थेवर कुठले प्रश्नचिन्ह उभे न राहता, न्यायव्यवस्था ही न्यायासाठीच आहे, समाजासाठीच आहे, म्हणजे योग्य तो न्याय होण्यासाठीच आहे, हे आपण प्रत्येक वकिलांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या पद्धतीने काम केलं.

0: पाहिजे.
1: म्हणजे यासाठी दोन्हीकडच्या बाजू ऐकून घेणं आणि त्याच्यात पण कोण खरं बोलतंय आणि कोणाला खरीच न्यायाची गरज आहे हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे.
2: अर्थात असं पण असतं, आपल्याकडे येणाऱ्या माणसाला जर न्याय पाहिजे असेल तर सर्रास तर असंच होतं की हा ठीक आहे या, म्हणजे जे काय ते समजून घेऊन त्या पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. खरं खोटं हे आपल्याला कळतं म्हणून, परंतु काय खरं खोटं हे तर न्यायालयाचाच आदेश असतो. आपण फक्त मांडायची भूमिका, ते तराजूमध्ये टाकण्याची भूमिका करतो.
1: मॅडम, बऱ्याचदा आपण असं पाहतो कोणत्या केसमध्ये किंवा जे कौटुंबिक खटले असतात त्याच्यामध्ये तरी तुमच्याकडे लोक येतात किंवा जी केस येते तिथे ना वकिलांवर खूप जास्त विश्वास असतो.
2: हो, 100%. म्हणजे ती एक आनंदाची गोष्ट आहे आणि त्याचा म्हणजे आनंदाची म्हणण्याची मी अनुभवलंय ते. मी स्वतः मी दुसऱ्याचा अनुभव नाही सांगू शकत, परंतु मी माझा अनुभव सांगते की आपण वकील वर्ग विचारला त्याचीच मी एक सदस्य आहे. तर एक वकील म्हणून एक क्लायंट जेव्हा आपल्याकडे वारंवार येतो, आपण त्याला ज्या पद्धतीने म्हणजे पक्षकार आल्यानंतर त्याला न्याय देण्यासाठी ज्या पद्धतीचा प्रयत्न करतो, त्याच्यामुळे त्याचं आपलं नातं एक पक्षकार आणि आपल्याला न्याय देणारे वकील म्हणून एक घट्ट नातं बनतं. एक पैसा हा भाग असतोच 100%, परंतु त्याला घरी जात जसं आपण डॉक्टरांकडे जातो, उदाहरण मी का देते, जसं डॉक्टरांकडे जातो तर डॉक्टर कशाचं औषध देत आहेत किंवा हे औषध घेतल्यावर आपण बरं होऊ हा जो विश्वास असतो, मग त्या डॉक्टरांचं आणि ते फॅमिलीचं नातं ते दृढ झालेलं असतं. दृढ म्हणजे पेशंट जेव्हा ओपीडीत येतात हॉस्पिटलमध्ये येतात तेव्हा पैसा हा विषय असतो, परंतु त्या पलीकडे एक कळत नकळत एक नातं झालेलं असतं. आणि मग ते तसंच नातं वकील आणि पक्षकार यांच्यामध्ये असतं आणि त्याच्यामध्ये एक विश्वास कळत नकळत तयार होतो. त्या विश्वासाला तडा जाऊ न देणं हे दोघांची जबाबदारी असते. तो न्यायव्यवस्थेचा जो गाडा आहे, रथ आहे, तो पुढे नेताना ते दोघंही तितकेच सक्षम पाहिजे. दोघांनी एकमेकांशी म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने काय खाल्लंय पिल्लंय त्याच्यानुसार डॉक्टर औषध देतात. त्यांनी जर सांगितलंच नाही काय झालंय तर डॉक्टर औषध देणार नाहीत. तसंच वकिलांकडे जर तुम्ही म्हणजे जे काय आहे ते बोललंच नाही तर तो न्याय त्या पद्धतीने खुंटला जातो किंवा कमी होईल किंवा तो न्याय मिळण्यासाठी अडचणी निर्माण होतील. म्हणून दोघांनीही एकमेकांशी विश्वासू राहिलं पाहिजे. आणि मग जे तुम्ही म्हटले आता की क्लायंट ऐकतात, तर खरंचच ऐकतात. आपण त्यांना समजा लोकअदालतमध्ये एखादं मॅटर गेलं तर लोकअदालतची नोटीस आली तर ते पटकन येणार नाहीत, परंतु वकील म्हणले उद्या यायचं आहे तुम्हाला, आपल्याला तिथे हे करायचं तर करणार. किंवा एखादी म्हणजे जो विश्वास निर्माण होतो त्यामध्ये जर चांगल्या दोन गोष्टी चार गोष्टी जर आपण पक्षकाराला सांगितलं तर ते 99.99% ऐकतात, हा माझा वकिलीतला अनुभव आहे.
1: म्हणजे ते पूर्ण विश्वास तुमच्यावर ठेवतात आणि सगळ्या खऱ्या खऱ्या गोष्टी तुम्हालाच सांगतात आणि त्यांना हा विश्वास असतो की न्याय मिळवून देणारी ही.
2: म्हणजे अगदी असं म्हणायला नाही पाहिजे, पण असं जरी सांगायचं ठरलं नाही ठीक आहे आपण एक सांगून बघू गोष्ट, कदाचित ती आपल्याला पण माहित नसते म्हणजे थोडं सांगत आलं चुकीची आहे किंवा काय किंवा, पण ती जरी सांगितली गेली तरी ते पक्षकार ऐकतात असं सुद्धा अनुभव आहे.
1: म्हणजे डोळे बंद करून विश्वास असतो.
2: हा, डोळे बंद करून म्हणण्यापेक्षा एक नातं तयार झालं असं त्यामुळे. तर माझं आवाहन पण आहे आणि मी स्वतः आवाहन का करू शकते, मला तो हक्क आहे कारण मी स्वतः त्या बाजू ऐकल्यानंतर प्रयत्न करते की त्या पक्षकाराचा विश्वास कधीच तुटला नाही पाहिजे आणि त्या पक्षकाराला जे चांगलं सांगता येईल त्यानुसार त्याला न्याय मिळाला पाहिजे असं मी प्रयत्नशील असते.
1: नक्कीच. आणि मॅडम, याच प्रयत्नातून तुम्ही अनेक केसेस हँडल केलेल्या आहेत आणि अनेकांना न्याय मिळवून दिलेला आहे आणि वेगवेगळ्या समितीवर देखील तुम्ही कार्यरत आहात, जसं की महिला आणि बाल कल्याण समितीवर देखील आहात, तर त्यामध्ये कसं कार्य चालतं?
2: महिला व बालकल्याण विभागाच्या बालकल्याण समितीवर आहे. म्हणजे 0 ते 18 वर्षांची मुलं जे काळजी व संरक्षणाच्या दायऱ्यामध्ये काळजी व संरक्षणाच्या याच्यामध्ये कंटेंटमध्ये येतात त्या बालकांसाठी खऱ्या अर्थाने ही समिती आहे. 5 सदस्य या समितीमध्ये जिल्हाभरातून असतात. वकील, सायकोलॉजिस्ट म्हणजे MHW झालेले, सोशल काम केलेले आणि मोस्टली वकील 3 सदस्यांचं 2 असे सदस्य असतात किंवा म्हणजे अशा पद्धतीची ती समिती असते 5 लोकांची. आणि 0 ते 18 वर्षांचे जे बालक आपल्या समोर येतात म्हणजे आपण उदाहरणार्थ सांगायचं तर मानवी तस्करी, वेडबिगार कामगार म्हणजे बालकामगार, त्यानंतर म्हणजे बॉन्डेड लेबर आपण ज्याला म्हणतो, त्यानंतर पॉस्कोचा कायदा जे बाललैंगिक अत्याचार कायदा, हे सगळे जे काळजी व संरक्षण हा जो शब्द आहे ह्याच्यामध्ये जे जे बालके येतात त्यांच्यासाठीची ती समिती आहे. उदाहरणार्थ आपण जे काही मला बोलवलं, स्नेहालय संस्था प्रणित जे काय आहे, मग अशा ज्या नगर जिल्ह्यामध्ये 43 संस्था कार्यरत आहेत ह्या संस्थेमध्ये जाणारी मुलं, त्यानंतर पीडित प्रभावित बालक बालिका, तर हा न्याय त्या पद्धतीने दिला जातो.
1: मॅडम, जशा महिलांवर अत्याचार होतो, महिलांच्या समस्या आहेत, बालकांच्या समस्या आहेत, तशाच ज्येष्ठ नागरिकांच्या देखील समस्या आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल?
2: हो, 100% ज्येष्ठ नागरिक कायदाच आहे आणि ते ज्येष्ठ नागरिक कायद्यानुसार आपल्याला कायद्यानुसार जे काही लोक आपल्याकडून ज्येष्ठ नागरिक आपल्याकडे येतात प्रश्न घेऊन किंवा त्या कायद्याअंतर्गत ज्या ज्येष्ठ नागरिकाला न्याय देण्याचं काम म्हणजे गरज असते त्या पद्धतीने मी करते. आणि म्हणजे तर आपले प्रांत ऑफिसला तिथे दाखल केले जातात. भरोसा सेलला एक ज्येष्ठ नागरिकांचा सेपरेट सेल आहे आणि न्यायालयामध्ये तर म्हणजे कायदाच आहे ज्येष्ठ नागरिक कायदा. त्याच्यामुळे त्यांना ते सुद्धा न्यायापासून वंचित राहत नाहीत. 100% त्यांना न्याय मिळवण्याचा प्रयत्न हा न्यायालयातून होतो. प्रयत्न नाही, न्याय मिळतोच.
1: तुमच्या कामाबद्दलचं जर डेडिकेशन पाहिलं ना तर खरंच असं वाटतंय की काम करावं तर असंच, की जर काम करतोच आहोत तर पूर्ण डेडिकेशन असलं पाहिजे. न्याय मिळवणं ही तुमचा जो ध्येय आहे किंवा तुमचं उद्दिष्ट, न्याय देणं आणि कोणावर अन्याय होऊ न देणं, तर हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच तुम्ही सगळे काम करता आहात. ते ऐकून खरंच खूप छान वाटतंय, किंवा तुमच्याशी ह्या सगळ्या गप्पा मारून पण छान वाटतंय. पण जेव्हा एक महिला म्हणून मी तुमच्याकडे पाहते तेव्हा तुम्हाला घर आहे, तुम्हाला संसार आहे,
2: मला मी या प्रश्नाची वाट पाहत होते. मी म्हटलं अरे तुम्ही सगळं विचारताय पण मला ह्या पंखांमध्ये, मला हे काम करण्यामध्ये जे काही बळ ज्यांनी दिलं ते माझ्या घराबद्दल तुम्ही बोलले नाही तर खरंच मी खूप भाग्यवान आहे. जसं मला माझ्या आई वडिलांनी शिकवलं, पायावर उभं केलं, एक सक्षम, एक शिक्षित स्त्री मुलगी म्हणून जेव्हा दुसऱ्यांच्या म्हणजे माझ्या सासरी पाठवलं तेव्हा नक्कीच माझ्या सासरचे सगळे लोक माझ्या पतींपासून म्हणजे सासू सासरे असतील, दीर जाऊ असतील, तर सगळेच लोक माझे खूप चांगले सपोर्टर आहेत, सपोर्ट सिस्टीम आहे आणि ते मला खूप चांगलं सपोर्ट करतात. म्हणून मी पण प्रभावित पीडित महिला नाहीये. मी त्या महिलांसाठी काम करण्यासाठी एक सक्षम महिला होऊ शकले. त्यासाठी माझे सासर माहेरचे दोन्हीकडचे माझे पालक माझी सपोर्ट सिस्टीम आहे. आणि माझे, आपण कसं म्हणतो की एखाद्या सक्सेसफुल यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, तसं माझ्या प्रत्येक यशामागे माझ्या मिस्टरांचा नक्कीच हात आहे की त्यांचा संपूर्णतः विश्वास, ती मर्यादा, ह्या गोष्टींचा विचार करून मला जे काही त्यांची साथ आहे ती 100% आहे. म्हणजे माझा फोन बऱ्याचदा 75% फोन हा म्हणजे घरात असल्यानंतर तो फोन स्पीकरवरच असतो काम करत असताना. त्यामुळं सगळ्या घरामध्ये मी काय करते, आज कोणतं मॅटर आलं, काय आलं हे जेव्हा माहीत होतं, किंवा मला कधी कधी संध्याकाळी 6 कोर्ट सुटल्यानंतर कधी कधी संध्याकाळी पोलीस स्टेशनला जायची वेळ येते, किंवा बालकल्याण समिती मी सदस्य आहे तर कोणत्याही वेळेला पॉस्कोचं मॅटर येतं, मला कधी जाय सोबत गरज असते तर माझे मिस्टर येणार म्हणजे येतात आणि मला ते 100% साथ देतात. म्हणून मी या गोष्टीमध्ये सक्षमपणे काम करू शकते. बाकी राहिला प्रश्न घराचा, कुटुंबाचा, तर जे काही काम आहे त्याची व्यवस्थितरित्या मॅनेजमेंट करून मी माझ्या पद्धतीने माझं काम करते.
1: ते म्हणतात ना, तुम्ही पण म्हणालात की एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, पण जेव्हा महिला बाहेर जाते, महिला काम करते, यशस्वी होते, मला असं वाटतंय पुरुषासोबतच पूर्ण फॅमिलीचा या मागे,
2: फक्त पती आणि नाही, उलट एखादं पुरुष जर सक्सेस झालं तर एखाद्या व्यक्तीचा साथ म्हणतो आपण महिलेची, परंतु एखादी स्त्री जर सक्षम झाली ना तर तिला कळत नकळत खूप म्हणजे यशस्वी जेव्हा होती तेव्हा कळत नकळत तिच्या प्रत्येक पावलावर साथ मिळते आणि हे सगळे तिचे यशाचे भागीदार शिल्पकार असतात.
1: नक्कीच नक्कीच मॅडम, खरं म्हणजे तुमच्याकडून ऐकण्यासारखं खूप आहे पण वेळ अभावी आपल्याला थांबावं लागतंय. जाता जाता एकच म्हणेल की तुम्ही जाता जाता महिला मुलींना काय संदेश द्याल?
2: हा संदेश पण फार मोठा आहे, परंतु थोडक्यात मी एकच सांगेल की आपण महाराष्ट्रात राहतो, भारतीय संस्कृती, महाराष्ट्रीयन संस्कृती याला जगामध्ये मान आहे. ती मान उंचवण्याचा प्रयत्न जो काय आहे, म्हणजे मी म्हणणार नाही की तुम्ही हे करा ते करा किंवा हे करू नका ते करू नका, ह्याचा मला अधिकार नाहीये, परंतु प्रत्येक महिला मुलगी ही सक्षम होत असताना तिने तिचे जे काही म्हणजे एक सक्षम होत असताना जी काही चौकट आहे स्वतःला त्या चौकटीत मध्ये नेऊन ते यश मिळवलं पाहिजे. कारण हा प्रश्न तुम्ही शेवटी विचारला, पुढच्या वेळेस मी विनंती करेल की हा प्रश्न प्रथम विचारा, कारण ह्या प्रश्नावर बोलण्यासारखं खूप आहे. ही काही समाजव्यवस्था, न्यायव्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी आहेत. न्यायव्यवस्था म्हणण्यापेक्षा समाजव्यवस्था, समाजव्यवस्थेमध्ये सगळ्यात मोठी भूमिका जर कोणती असेल तर ती महिला मुलींची असती. ती महिला मुलींनी सक्षमपणे पेलवली गेली पाहिजे. प्रत्येक मुलगी जिजाऊंची लेख असावी, एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर याच्यातून तुम्ही समजून घ्या की प्रत्येक बहीण ही म्हणजे राणू अक्का झाली पाहिजे. आणि छत्रपती शंभूराजांची जी बहीण होती राणू अक्का, खंबीरपणे त्यांच्या भावाच्या मागे उभी राहिलेली. आणि जी लेख होती माँसाहेब जिजाऊंची, ह्याच पद्धतीने प्रत्येक लेकीने राहावं, प्रत्येक महिलेने राहावं. आणि जी महिला आई होते तिने जिजाऊंचा शुभ घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे एवढाच संदेश मी या ठिकाणी देईल. धन्यवाद
1: मॅडम. हा संदेश खूप मोठा होता आणि मी महिलांना म्हणेल की नक्की यावर विचार करा. आणि मॅडम खरं म्हणजे तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, मन मोकळ्या गप्पा मारलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
2: आपण पण मला बोलवलं, सन्मान केला, ही मुलाखत माझी घेऊन माझे विचार समाजापर्यंत पोहोचव असं आपल्याला वाटलं त्याबद्दल मी पण आपले मनस्वी आभार मानते. धन्यवाद.
1: तर मंडई, आज आपण ऍडव्होकेट अनुराधा येवले यांच्यासोबत गप्पा मारलेल्या आहेत आणि गेल्या 19-20 वर्षांचा त्यांचा हा अनुभव आहे आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी या गोष्टी मांडल्यात, एकदम सोप्या भाषेत पण महत्वाच्या वाटल्या. तर अशाच प्रकारे त्यांचं काम पुढे चालत राहो ही तर मी अपेक्षा करेलच. तर तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली नक्की कळवा 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी संवाद सखीशी या शो मध्ये एका नवीन सखी सोबत. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
0: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं. तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी 6 वाजता.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज।

मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी ॲडव्होकेट आसमा नासिर पठाण, जामखेड. ऐकत रहा स्नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत। मंडळी, आपला कॉलेज कट्टा हा संडे स्पेशल शो सुरू झालाय आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला एका नवीन अशा व्यक्तिमत्वासोबत। आज आपल्या सोबत आहेत रेशमा चव्हाण आणि आज आपण त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाबद्दल त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। अनेक नवनवीन ज्या गोष्टी आहेत त्या आपण आज जाणून घेणार आहोत। तर मॅडम, सर्वप्रथम आपल्या रेडिओ नगर मध्ये आणि या स्टुडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तुमचं बालपण कसं होतं आणि झोपडपट्टीतील तुमचं आयुष्य आहे असं मी जाणून आहे, तर मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: थँक्यू रितू, फर्स्ट ऑफ ऑल, अँड रेडिओ नगर मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली बोलायला आणि माझे हे जर्नी शेअर करायला। तर ऑनेस्टली मी ज्या बॅकग्राऊंडमधून येते किंवा जिथून मी येते, ही रूम पण त्याच्यापेक्षा मोठी आहे बेसिकली, ज्या घरी मी राहिली आहे। आणि म्हणजे आमचं वस्तीमध्ये घर होतं, एका साईडला कव्वालीचा आवाज, एका साईडला सलमानची गाणी, आणि त्यात बसून अभ्यास करावा लागत होता। पण ते सगळ्यात मोठं चॅलेंज नव्हतं, सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की रोजचं जेवण अरेंज करणं, पाणी अरेंज करणं। बऱ्याचदा शाळा बंक करून चुकवून पाणी आणायला लागायचं, खूप लांबून भिंतीवर उड्या टाकून पाणी वगैरे आणायला लागायचं। सो ह्या सगळ्यामध्ये तो बॅलन्स शोधून अभ्यास करणं हे खूप चॅलेंजिंग होतं। आणि मी ज्या वस्तीत राहत होते तिथे आजूबाजूला व्हायलेन्सही खूप होता, म्हणजे मी दुसरीत वगैरे असेल तेव्हा मी दारामध्ये गळा कापताना वगैरे पाहिला होता, ब्लड स्टेन्स पाहिले होते जे एक महिनाभर त्या दरवाजात होते, आणि मी खूप घाबरायचे की ह्या काय गोष्टी होत आहेत, मी कुठे राहते। आणि मला पहिली दुसरीपर्यंत हे माहितीच नव्हतं की मी जिथे राहते त्याला झोपडपट्टी म्हणतात। आणि ज्या दिवशी मला हे कळालं मला खूप वाईट वाटलं, कारण मी माझ्या क्लासमेटसोबत स्वतःला कम्पेअर करायला लागले की हे नव्हतं मला पाहिजे, मी कुठे जन्माला आली आहे, पण त्याच्याबद्दल तुम्ही काही करू शकत नाही। आणि दुसरीपर्यंत मला वाचता वगैरे येत नव्हतं, म्हणजे माझे वडील शिकलेले होते, खूप जास्त नाही, प्रायमरी, ते बिझनेसमध्ये होते, म्हणजे तुम्ही म्हणू शकता की खाण्याइतके पैसे होते, पण खूप काही जगाबद्दल माहिती नव्हती त्यांना, बाहेर काय चाललंय माहीत नव्हतं। आई माझी गृहिणीच होती, आईला इच्छा होती खूप की मी शिकावी, बहुतेक तिला तिची स्वप्न माझ्या थ्रू पूर्ण करायची होती। आणि मग तेव्हा एक डोअर स्टेप स्कूल नावाचे एक फाउंडेशन आमच्या वस्तीमध्ये पुस्तकं वाटायला आली होती, आणि तेव्हा माझ्या आईने इन्सिस्ट केले की तू नाव दे, मला तर नावही लिहिता येत नव्हतं, तर आई बोलली की नाही नाव दे, ते दर आठवड्याला आपल्या घरी येऊन पुस्तक देणार आहेत, वाचायला शिकवणार आहेत कम्युनिटी हॉलमध्ये, तो एक मंडळाचा जो हॉल असतो तिथे येऊन शिकवणार आहेत। सो त्यामुळे तू ते शिक आणि त्याच्यानंतर मग बघ तुला वाचायला लिहायला येते का। आणि ते गेल्यानंतर एक वर्षामध्ये मला खूप चांगलं लिहिता वाचता यायला लागलं आणि माझा अकॅडमिक स्कोर खूप चांगला इम्प्रूव्ह झाला। आणि मलाही ॲक्च्युली असंच वाटत होतं माझ्या चुलत बहिणी भावंडांकडे बघून की 14-15 वर्षाचं झाल्यावर लग्न करायचं, लाईफ चिल, बाकी काही नाही करायचं आयुष्यामध्ये। पण जेव्हा पुस्तकं वाचायला लागले तेव्हा ते बघावती विचार डोक्यात यायला लागले की ह्याच्या बाहेर एक जग आहे जे आपल्याला माहीत नाही आहे। आणि त्यावेळी, म्हणजे हे 1995-96 गोष्ट आहे, हे जेव्हा माझं दुसरी तिसरीचं वय होतं, तर तेव्हा ना इंटरनेट होतं, नाही काही चॅट जीपीटी होतं जे तुम्हाला सांगेल की करायचं काय आयुष्यात। तर त्यामुळे पुस्तकच ती गोष्ट होती ज्यांनी मला दाखवून दिले की बाहेर एक जग आहे आणि त्याच्याकडे मी जायला पाहिजे।
0: त्या स्कूलच्या मार्फत तुम्हाला कोणकोणत्या अशा ऑपॉर्च्युनिटी मिळाल्या की तिथे तुम्हाला कळालं की हा बाबा, आता मी या चान्सच्या थ्रू मी स्वतःला सिद्ध करू शकते किंवा मी याच्यामध्ये आणखी छान पद्धतीने करिअर करू शकते किंवा पुढे जाऊ शकते?
1: तर मी, मला वाटतं मी 4th-5th असेल, तर हे जे पुस्तकं आणून देणाऱ्या आता ताई होत्या, त्या एकदा खूप डेडिकेटली काम करायच्या त्या वस्तीमध्ये, त्या सायकलवरती पुस्तकं घेऊन येऊन वाटायच्या, शिकवायच्या, हॅट्स ऑफ टू दॅम। तर ती जी पुस्तकं मी वाचली होती, म्हणजे त्याच्यामध्ये कल्पना चावला, किरण बेदी, त्याच्यानंतर एक होता कारवर, अशी काही पुस्तकं होती, मराठीच वाचतायचं मला, मराठी पुस्तकं वाचत होते। पण त्यात हे कळालं की फक्त मुलांच्या वर्गामध्ये एक मुलगी जाऊनही काहीतरी शिकतीये, म्हणजे जसं किरण बेदी यांची स्टोरी आहे किंवा कल्पना चावला त्यांच्या स्टोरीज असतात की त्या एकट्या फिमेल होत्या आणि तरी त्यांनी गेलं। मग मला असं वाटायला लागलं की अरे, म्हणजे मलाही काहीतरी करता येऊ शकलं आणि करू शकते मी। आणि मी जेव्हा 4th-5th होते तेव्हा मला शास्त्रज्ञ या शब्दाचा अर्थ कळाला की हे काय असतं, आणि तेव्हापासून मी खूप पॅशनेट होते या गोष्टीला घेऊन की नाही, काहीतरी नवीन शोधायचं, आपण हे सगळे करताय ते खूप छान आहे, पण काहीतरी नवीन शोधायचं। आणि काहीतरी नवीन शोधणाऱ्याला सायंटिस्ट म्हणतात, शास्त्रज्ञ म्हणतात, आणि आपण शास्त्रज्ञ व्हायचं, कसं काय वगैरे काही माहीत नव्हतं। पण एवढं कळलं होतं की 10th-12th तर शिकावं लागेल बेअर मिनिमम, आणि पुढचं काही माहीत नव्हतं, टू बी ऑनेस्ट। मग 10th-12th मी खूप मन लावून अभ्यास केला।
0: आणि मग 10th-12th मग तुम्ही कोणत्या गोष्टीकडे वळालात?
1: 10th-12th एक्झाम झाल्यानंतर माझ्या आई वडिलांचं ठरलं, आता झालं 15 वर्ष पूर्ण झालं, आता झालं, बेअर मिनिमम क्वालिफिकेशन तर झालं, आता लग्न लावू. पण ना वडिलांना कोणीतरी तेव्हा सांगितलं की अरे बघ आता तुझी मुलगी थोडी अभ्यासू आहे, तर जरा 50-60% आले ना तर जरा चांगला मुलगा मिळेल, त्यामुळे रिझल्ट येईपर्यंत वेट कर. तर टू देअर सरप्राईज 50-60 नाही, मला 83% वगैरे आले आणि मी पूर्ण त्या एरियामध्ये पहिली मुलगी होती जिने इव्हन 50 पुढे आणले होते 10th मार्क्स. आणि मग त्यावेळी आय थिंक वडिलांना ती जाणीव झाली की नाही आता आपल्या मुलीला शिकवायला पाहिजे. आणि मग त्यांनी मग असं घरामध्ये सांगून दिलं की नाही आता हिची डिग्री तरी होऊ द्यायची, आता हिच्या लग्नाच्या मागे कोणीच नाही लागायचं. कारण त्यांच्यासाठी तो एक प्राऊडवाला मोमेंट होता की माझ्या मुलीमुळे आज मला ओळखलं जातं. आणि त्याच्यानंतर त्यांनी सपोर्ट करायला सुरुवात केली. मग मला टॉपचं कॉलेज मिळालं 11th-12th साठीही. आणि 12th मला तेव्हा खूप लोकांनी टोमणे मारले माझ्या आई वडिलांना की मुलीला शिकून काय होणार आहे, तिच्या पैशांवरती थोडी ना घर चालतंय, आता तिचे वडील जेवढं कमावतात तेवढं तिला मिळणारही नाहीये, तुम्ही असे फालतूचे लाड करू नका, हाताबाहेर जाईल मुलगी. शेवटी माझ्या वडिलांनी कंटाळून घरच बदललं आणि 12th मला म्हणजे ते असं म्हणत होतं की 10th जास्त पडले तर 12th कमी येतील, पण 12th मला 88% पडले.
2: अरे वा.
1: मग ते अजून शॉकिंग होतं बऱ्याच लोकांसाठी आणि ते टोमण्याचं प्रमाणही खूप वाढत गेलं. पण मग त्यावेळी आई वडिलांनी मला बरीच साथ दिली जी बऱ्याच लोकांना मिळत नाही. तर आय वुड डेफिनेटली से की सुरुवातीला आई होती सोबत आणि नंतर वडिलांनीही तेवढा सिरियसली इंटरेस्ट घेतला आणि मला तिथेही पुण्याच्या मोठ्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली PICT. आणि तिथून मग मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं माझं.
2: नक्कीच. कारण कसं आहे की प्रत्येक मुलीला जर घरच्या सोबत असतील ना तर मग समाजाचं एवढं काही घेणं देणं नसतं. कारण समाजामध्ये अनेक लोक असतात की ते अनेक जण मागे खेचायलाच बसलेले असतात आणि ज्या एरियातून तुम्ही आलात तर तिथे तर स्ट्रगल करणं म्हणजे खूपच जास्तच चॅलेंजिंग होतं. आणि त्याचसोबत शिक्षण घेताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या?
1: मला ड्रायव्हिंग येत नव्हती आणि नाही माझ्या घरी कार और बाईक कोणी चालवत होतं तर एनकरेज करत होतं. सो बसने जाणं येणं एक मोठं चॅलेंज होतं. आणि आय वुड से की मी पहिली इंजिनियर असल्यामुळे मला अभ्यासात खूप अडचणी आल्या. दो मी 12th टॉपर होते, 10th चांगले मार्क आणले, पण अभ्यासात खूप अडचणी आल्या. आणि त्यावेळी जो माझा फ्रेंड सर्कल होता त्यांनी बऱ्याच मला हेल्प केलं. जसं की मी मराठी मिडियममधून होते, इंग्लिश मिडियममध्ये पूर्ण जाणं त्यात अभ्यास करणं, पण त्यावेळी त्यांनी खूप समजून घेतलं. म्हणजे व्याकरणातल्या चुका न काढता त्यांनी सपोर्ट केला, समजून सांगितलं. आणि आय थिंक ते खूप मॅटर करतं की तुम्ही कोणासोबत आहात, तुमची संगत काय, तेही तेवढीच मॅटर करते. कारण आईवडिलांचा सपोर्ट तुम्ही घरात असेल तेव्हा असेल, एकदा घराच्या बाहेर पडला तर तुम्ही कुठल्या टाईपच्या लोकांसोबत असता ते खूप मॅटर करतं. ते म्हणतात ना तुम्ही एक तुमच्या 5 जणांचा ॲव्हरेज बनता, तर माझ्या केसमध्ये ते झालं. तर माझ्या आय थिंक माझ्या केसमध्ये इमोशनली मॅच्युअर आणि सपोर्ट करणारे खूप चांगले फ्रेंड्स मिळाले आणि त्याच्यामुळे मला त्या कम्युनिकेशनमधल्या सॉफ्ट स्किलमधल्या अडचणी कमी करण्यात चांगली मदत झाली.
2: नक्कीच. आणि शैक्षणिक बाबतीत तर आपण बोलतच आहोत, पण असं पर्सनल लाईफमध्ये असा एखादा काळ होता का की जो आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ आहे आणि आता तुम्हाला त्यावेळेत शिक्षणाला सुद्धा तुम्हाला अवघडपणा येतोय की शिक्षण करू की नको किंवा परिस्थिती सांभाळू की नको, अशा परिस्थितीमध्ये मग तुम्ही काय केलं किंवा असा काळ आला का काही?
1: डेफिनेटली आला. टू बी ऑनेस्ट, इंजिनिअरिंगमध्ये हार्टब्रेक झाला आणि त्या हार्टब्रेकचा इम्पॅक्ट मी इतका करून घेतला की मी एक्झामच दिली नाही.
2: अरे बाप.
1: त्याच्यामुळे माझा पूर्ण इयर ड्रॉप झाला आणि त्यावेळी मला रिअलाईज झालं की हे एवढं जे स्ट्रगल मी करत होते की मला त्या ग्रुपमधून त्या कम्युनिटीमधून बाहेर पडायचं ते मी विसरली आहे. जस्ट बिकॉज मी नको त्या गोष्टींना प्रायोरिटी दिली आहे. आय मीन ऑब्व्हियसली ते मॅटर करतात पण एज अप्रोप्रिएट पाहिजे. तो एक मोठा धक्का मिळाला आणि त्यातनं मी स्वतःला हेही चॅलेंज केलं होतं की ह्याच्या पुढे मी मास्टर्स करणार आणि मास्टर्सला मी टॉपच करणार. सो दो बीई माझं 60% झालं, बट मास्टर्सला आय हॅव लाईक फुल ग्रेड्स, लाईक 10 out of 10 grades.
2: अरे वा, खूपच चांगलं. आणि मग त्या काळात तुम्हाला आधार देणारे कोणकोण लोक होते?
1: तेव्हा माझे भाऊ, कारण आता मी मॅच्युअर झाले होते, मोठी झाले होते, बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या जसं प्रेमभंग ही घरी सांगण्यासारखी गोष्ट नव्हती, पण माझे भाऊ कायम माझ्यासोबत होते. ते पदोपदी माझ्यासोबत होते, समजून सांगायचे, जिथे पाहिजे तिथे सपोर्टला यायचे. आणि फ्रेंड सर्कल जो मला खरंच वाटतं की आजही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. म्हणजे माझी डिग्री 2011 झाली आहे आणि आजही ते तेवढ्याच प्रेमाने सोबत आहेत आणि काही लागली तरी ते हाकेला धावून येतील. तर आय थिंक ती सपोर्ट सिस्टीम खूप मॅटर करते
2: आणि ते असणं फार गरजेचं आहे, कारण त्या काळामध्ये सांभाळून घेणाऱ्या व्यक्तींची आपल्याला गरज लागत असते. तर त्याचसोबत आता तुम्ही जेव्हा सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये आलात तर तिथे जाण्यासाठी प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली की हेच मला करिअर करायचंय, किंवा अदरही ऑप्शन्स असतील तुमच्याकडे, इकडे जावं किंवा सायन्समध्ये जावं, डॉक्टर करावं, वकील करावं, पण मग याच क्षेत्रामध्ये का?
1: ऍक्च्युली मी जेव्हा दहावीनंतर हे बघत होते की शास्त्रज्ञ होण्यासाठी काय काय करायचं, जो माझा चौथीतला गोल होता, पण मला असं वाटायला लागलं की मी स्पेस रिसर्चमध्ये जावं. नासाने खूप इन्स्पायर्ड होते मी, पण तिथपर्यंत कसं जायचं काही आयडिया नव्हती. मग मला असं कोणीतरी सांगितलं की सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग थ्रू जाऊ शकतेस, तिथे स्पेस रिसर्चमध्ये तुला चान्स मिळू शकतो. बिकॉज जे कॉलेजेस पुण्यामध्ये होते त्यावेळी, तर तिथे मुलींना ॲडमिशन्सच नव्हत्या, तिथे एकही मुलगी नव्हती, आणि मग पुण्याच्या बाहेर कुठेही पाठवायला माझे घरचे रेडी नव्हते. सो आय वॉज लाईक की आता इतकं शिकायला मिळते तेही खूप आहे, त्यात अजून जर मी केलं तर हेही बंद होईल. सो मी म्हणले ठीक आहे फाईन, मग सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हा वे जिथून मी करू शकते. म्हणून मी 11th 12th घेताना PCM घेतला होता, PCB घेतला नव्हता, कारण मला मेडिकलला जाण्यात इंटरेस्ट नव्हता आणि फार्मसीमध्ये, तर ते क्लिअर होतं माझं. इंजिनिअरिंगला जायचं बट सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगला जायचं, सो ते क्लिअर होतं. अँड मग कोडिंगमध्ये मला खूप इंटरेस्ट होता. सो त्यावेळी माझे कोडिंग स्किल्स असे होते की माझे क्लासमेट्सही त्यासाठी मला अजूनही ओळखतात, इनपुट द्या आउटपुट द्या कोड लिहून देईल. आणि त्या टाईपच्या ॲटिट्यूडने मग मी माझे कोडिंग स्किल्स इम्प्रूव्ह करत गेले आणि मला कॅम्पसमधूनच प्लेसमेंट मिळाली. डे वनला जी कंपनी आली तिथेच मी प्लेस झाले. पर्सिस्टंट पासून मी सुरुवात केली आयटी करिअरची.
2: ओके. आणि प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात जेव्हा त्यांची पहिली नोकरी असते, नोकरीचा पहिला दिवस असतो, तो खूप जास्त इम्पॉर्टंट असतो आणि ती फिलिंगच वेगळी असते. मग तो दिवस तुमचा कसा होता?
1: अहो बापरे, हा कॉलेजमध्ये आपल्याला बंक करण्याची इतकी सवय झालेली असते ना की पूर्ण 9 तास एका जागेवरती बसून काहीतरी करणं म्हणजे खूप अवघड पडतं. आणि मला आठवते की माझा डे वनला घेऊन माझे आई वडील जास्त एक्सायटेड होते, तर माझे वडील म्हणले की तू कपडे आयन करून घालून जा, पहिला दिवस आहे तर इम्प्रेशन मॅटर करतं. आणि त्याच्यानंतर 5 वाजता मी घरी आली असेल, मी चेंजही नाही केले, काही नाही केले, 5:30 मी झोपून गेले होते. आणि म्हणजे मी ते झोपेमध्ये ऐकले की माझे वडील असे इमोशनल होऊन बोलतायत, पोरीचा जॉबचा पहिला दिवस होता, थकली असेल, तिला उठवू नकोस. आणि त्यावेळी मला कळलं की एवढी वर्ष हे वडील कसे करत आलेत. सो तर पहिला दिवस इतका डेंजर होता आणि आय वॉज टेरिफाईड बाय द थॉट की पुढचे कित्येक वर्ष मला हे करायचं, मी कशी करेल.
2: आणि त्याचसोबत आज तुम्ही ज्या पदावरती काम करता तिथपर्यंत पोहोचण्यासाठी फार मोठे टप्पे पार करावे लागतात आणि अनेक जण आहेत, खास करून अनेक मुली आहेत की त्या हे क्षेत्र निवडतात. तर मग तुम्हाला त्यांना जर मार्गदर्शन करायचं असेल तर तुम्ही त्यांना काय सांगाल?
1: मी ऑनेस्टली सांगेल की आपल्याला जेव्हा आपली स्वप्न विचारतात ना आपण खूप छोटी सांगतो. तर ॲटलिस्ट ना जिथे आपण क्रिएटिव्ह बनू शकतो आणि जिथे खूप स्कोप आहे तिथे तरी जरा एक्स्ट्रा स्वप्न पहा, मोठी स्वप्न पहा. पूर्ण होतील न होतील नंतरचा पार्ट आहे आणि हर्डल्स येणारच आहेत. असं नाही की माझा 14 वर्षाचा आय टीची जर्नी खूप स्मूथ होती. जसं म्हटलं, प्रेमभंग होता, जॉबमध्ये कंपनीचं फायनान्शियल इश्यूज होते, म्हणजे 7 कंपन्यांमध्ये काम केलं मी 14 वर्षात. सो कधी काही हे येतच राहणार आहे, पण तुमची विल पॉवर आणि सपोर्ट सिस्टीम जसं तुम्ही म्हणालात, हे दोन्ही जर चांगले स्ट्रॉंग असतील तर तुम्ही आय थिंक निघू शकता त्या सिच्युएशनमधून, स्वतःला सावरू शकता. आणि मला नाही वाटत पृथ्वीतलावर असा एकही माणूस आहे की ज्याच्या आयुष्यात सगळं काही चांगलं चालू आहे, स्मूथ चालू आहे आणि त्यात ते जगत आहेत. नाही, तुम्हाला तो बॅलन्स स्वतः शोधावा लागतो. आणि असेही दिवस आहेत माझ्या लाईफमध्ये की मला वाटलं की सगळं बंद करून, सगळं सोडून देऊन कुठेतरी निघून जावं, संन्यास घ्यावा, आणि ते सगळ्यांना वाटतं, साहजिक आहे. मग त्यावेळी थोडी तुमची एनर्जी तुम्हाला दुसऱ्या गोष्टींवर, फोकस तुमचा दुसऱ्या गोष्टींवर शिफ्ट केला पाहिजे. आणि मुलगी असो वा मुलगा, मला असं वाटतं की बऱ्याचदा तुम्हाला फॅमिलीला सपोर्ट द्यायला काही करिअर चॉईसेस करावे लागतात. जो तुमचं पॅशन असेल तरी तुम्ही दुसरीकडे जाऊ शकत नाही, पण ठीक आहे, काही वर्ष करा, सपोर्ट द्या, आणि त्याच्यानंतर एकदा तुम्ही सेल्फ सफिशियंट झालात की मग मात्र तुमच्या स्वप्नांना परस्यू करा. हेच मी डेफिनेटली सगळ्यांना सांगू इच्छिते.
2: आता तुम्ही अनेक कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे, अनेक कंपन्यांचा तुम्हाला अनुभव आहे. आपण असं म्हणतो आणि ते प्रत्येक क्षेत्रामध्ये असतं की जसं पॉलिटिकल राजकारण म्हणजे जसं आहे ना तिथे, तसंच तुमच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा होत असतं. तर असं काही प्रकार तुम्हाला बघायला मिळाला का की कंपनीमध्ये यार मला आता हे राहू देत आहेत की नाही राहू देत आहेत, मग तसं काही सिच्युएशन आली का?
1: ऍक्च्युली माझ्या केसमध्ये ना माझं ॲप्रेझल नेहमी चांगलं झालंय. तर एका कंपनीमध्ये माझ्या मॅनेजरला मी मागितले 30% हाईक, त्यांनी दिली 40%, त्यांच्या बॉसने दिली 50%. ओके, पण ॲट द सेम टाइम त्यांनी रिमार्क दिला की आय हॅव अँगर इश्यूज. सो आय वॉज सरप्राईज्ड बाय दिस. बट देन अगेन, इफ यू लुक ॲट माय जर्नी, यू वूड अंडरस्टँड की तो राग का होता, ती रिझेंटमेंट का होती माझ्यामध्ये, कारण मला प्रत्येक गोष्टीसाठी फाईट करावी लागली. आणि त्यामुळे कंपनीमध्ये मी कधी बॅकफूटवर जायचीच नाही. मला जर वाटलं की मी हे डिझर्व करते तर मी ते भांडून घेतलेलं आहे. अँड दॅट इज द रिझन वाय 14 वर्षात मला 7 कंपन्यांमध्ये काम करावं लागली, की जिथे मला असं वाटत नाही की ही ट्रीटमेंट फेअर आहे, तिथे मी तो जॉब सोडलेला आहे विदाऊट एनी ऑफर इन हँड, बिकॉज आय वॉज कॉन्फिडंट इनफ की पुढच्या 1-2 महिन्यात मी दुसरी ऑफर लँड करू शकते. आणि ते नेहमी झालं आहे माझ्यासोबत. आणि ज्या ज्या बॉस सोबत मॅनेजर सोबत हे इश्यूज झाले ते कामाबद्दल होते, नथिंग पर्सनल, हे त्यांनाही कळत होतं. आणि त्यामुळे मागच्या 6 वर्षात मी जिथे जिथे काम केलं और जिथे फ्रीलान्सिंगचे प्रोजेक्ट्स केलेत तिथे मी रेफरलवरतीच केलेत, मी तिथे इंटरव्ह्यूजच दिलेले नाही आहेत. कारण माझे आधीचेच बॉस आणि मॅनेजर्सने मला, जस्ट बिकॉज माझं काम खूप चांगले, खूप प्रोफेशनल आहे, त्यांनी मला रेफरन्सेस दिलेले आहेत. सो आय वुड से की टेबल्स टर्न होतात, तुम्हाला तुमचा चान्स मिळतो, पण तुम्ही काम जर चांगलं केलं तर नो मॅटर तुम्ही कुठल्या वेने ते रिलेशनशिप एंड केलं असेल तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज मिळत जातात. इनफॅक्ट त्याच्यामुळेच आय गॉट टू वर्क ऑन व्हेरी नाईस डिफेन्स प्रोजेक्ट ऑल्सो. सो एक मी केला होता डेहराडूनच्या कॅम्पससाठी, इट वॉज फॉर द लोकल्स सिव्हिलियन्स आणि जे डिफेन्सचे लोक तिथे राहत होते त्यांच्यासाठी एक ॲप बनवलं होतं. अँड अनदर वॉज ऑपरेशन सिंधूरमध्ये जे एक ड्रोन यूज केले होते जॉनेट कंपनीचे, सो त्यांच्यासाठी आम्ही एक POC बनवला होता. सो माझ्या पूर्ण आय टी करिअरमधला सगळ्यात सॅटिस्फाईंग काम माझ्यासाठी ते राहील, डिफेन्स टेकमध्ये काम करणं आणि काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करणं कंट्रीच्या बेटरमेंटसाठी.
2: नक्कीच. आणि आता तुम्ही 30 मे आणि 31 मेला सेशन अरेंज केलेले, तर मग त्या सेशनची थीम काय?
1: आय थिंक मला जसं प्रीती मॅडमने सांगितलंय की ही मुलं त्याच बॅकग्राऊंडमधून आलेली आहेत ज्याच्यातून मी आली आहे, तर त्यामुळे मी कुठली थीम मनात न ठेवता पहिले तर त्यांच्याशी कनेक्ट करण्याचा ट्राय करणार आहे. आणि मला हे बघायचं आहे की आता ती मुलं कुठं स्टँड करत आहेत, काय त्यांची ती स्वप्न, इच्छा, आशा, अपेक्षा आहेत, आणि ते समजल्यानंतर मी माझ्या साईडने त्यांना जे जे इनपुट देता येईल ते देण्याचा ट्राय करणार आहे. तर असं काही डोक्यात थीम ठेवून तर नाही चालली आहे, कारण मला आधी हे समजलं पाहिजे की त्यांना काय पाहिजे आणि मी काय त्याच्यामध्ये खारीचा वाटा उचलू शकते.
2: या आधी सुद्धा तुम्ही सेशन्स वगैरे इतर घेतलेले आहेत, मागच्या वर्षी असेल किंवा दरवर्षी असेल?
1: मागच्या 1 वर्षामध्ये आय हॅव ट्रेन्ड मोर दॅन 700 स्टुडंट्स. त्याच्यामध्ये MBAचे आहेत, AICS इंजिनिअरिंगची मुलं आहेत फ्रॉम MIT, सिम्बॉयसिस, DY पाटील, जागरण लेक सिटी, भोपाळ, अवंतिका युनिव्हर्सिटी. सो मी या सगळ्यांना डेटा सायन्स, मशीन लर्निंगचे कोर्सेस, डेटा सायन्स इन मराठी, एथिकल AI काय असतो, एथिकल वेने रिस्पॉन्सिबल AI कसं डिझाईन करू शकता, ह्याच्यावरती ट्रेनिंग दिलेल्या आहेत.
2: अच्छा. आणि मग या अशा सत्रांमध्ये मुलांकडून तुम्हाला सगळ्यात जास्त विचारणारे प्रश्न कोणत्या टाईपचे असतात?
1: की आता AI येणार आहे तर आम्ही हे केलं पाहिजे का? तर माझं त्यांना आन्सर हे आहे की आता हे सॉफ्टवेअर साईड झाली AIची, पण हार्डवेअरची साईड येत आहे तर खूप वेळ लागेल. तर त्यामुळे आता कुठल्याही इंजिनिअरिंगच्या स्टुडंटला दोन्ही साईडचं नॉलेज असणं इम्पॉर्टंट, हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. कारण इंडिया हार्डवेअरमध्ये थोडं मागं पडतं कारण आपण ते मॅन्युफॅक्चर नाही करत. सो मी सगळ्यांना हे सांगते, फक्त AI साईडला नका करू, कोडिंग आता कुणी करू शकतं, पण ते स्केलिंग महत्त्वाचं आहे. तुम्ही 2 लोकांसाठी प्रोजेक्ट करू शकता, पण तो 2 लाखांसाठी कसा करायचा आणि त्याच्यासोबत तुमचा हार्डवेअर कॉम्पोनंट कसा इंट्रोड्यूस करायचा त्याच्याकडे फोकस करा, देन यू बिकम इरिप्लेसिबल.
2: नक्कीच. आणि माझाही एक पर्सनल प्रश्न आहे तुम्हाला की आता AIचा आपण सगळेजण अनुभवतो आहोत, आपल्या मोबाईलमध्ये अनेक ठिकाणी अनेक ॲप्समध्ये AIने आता एंट्री घेतलेली आहे. मग आता अनेक लोक म्हणतात की AIमुळे भविष्यामध्ये जॉब जाण्याची शक्यता आहे किंवा अनेक क्षेत्रांमध्ये AIचा इम्पॅक्ट पडू शकतो. मग तुमच्यामध्ये काय आहे पुढचं जे भविष्यातलं जे विद्यार्थ्यांसाठीचं धोरण आहे, जॉब्स असतील, तर AIचा किती इम्पॅक्ट पडू शकतो यामध्ये?
1: AI आता मेनली जास्त सॉफ्टवेअर अँड डॉक्युमेंटेशन क्रिएटिव्हवाले काम करत आहे, तर मला त्यामुळे वाटते की त्याच्यासोबत आपण ॲडिशनल काही गोष्टी शिकल्या पाहिजे. जसं मी स्वतः माझं जसं बॅचलर्स मी सांगितलं होते की कॉम्प्युटर्समध्ये होतं आणि देन मास्टर्स माझं IT होतं, बट स्टील मला हे कळते की आता मला हार्डवेअर साईडचंही नॉलेज पाहिजे आणि देन तो कॉम्बिनेशनचं आहे, तो नीश बनेल. AI जॉब्स घेईलच, बऱ्याच प्रमाणात घेईल, पण ॲट द सेम टाईम AIचा कॉस्टही कंपन्यांना परवडायला पाहिजे. तर सगळ्याच कंपन्या AIवरती शिफ्ट होतील असं नाही, पण ज्या डेव्हलपर्सना, ज्या ज्युनियर लेवल जॉब करणाऱ्या डेव्हलपर्सना कोडिंग चांगली येते त्यांना नाही कोणी रिप्लेस करू शकत. त्यामुळे एकदमच तुम्ही स्किप करू नका AI आहे म्हणून सगळं, तर मला वाटतं तो बॅलन्स ठेवला पाहिजे.
2: बरोबर. आणि आता जर विद्यार्थ्यांना, आता मोस्टली आपण जेनझी म्हणू कारण आपल्या काळातलं शिक्षण थोडंसं वेगळं होतं, पण आता अनेक टेक्नॉलॉजी वगैरे आलेली आहे, तर मग यशस्वी होण्यासाठी गुणांपेक्षा आणखी कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत की ज्या विद्यार्थ्यांनी त्या अप्लाय केल्या पाहिजेत स्वतःमध्ये?
1: आय थिंक एकच गोष्ट आहे, दॅट इज कन्सिस्टन्सी. आपल्याला असं वाटतं की माझा Day 1 परफेक्ट प्रॉडक्ट बनला पाहिजे, पण जगातली कुठलीही सोशल मीडिया साईट, IT कंपनी कुठलीही गोष्ट उचलून बघा, ती Day 1 कधीच सक्सेसफुल नव्हती. त्यांनी मागचे 10 वर्ष 5 वर्ष ग्रंट वर्क केलेलं आहे आणि तेव्हा जाऊन ते सक्सेसफुल झालेत. तर आपण सोशल मीडियाच्या आता फोमोमध्ये येतो की ह्याच्यासारखे आपले एवढे मिलियन फॉलोअर नाही आहेत म्हणून आपण काही करू शकत नाही. तुमच्याकडे 0 फॉलोअर जरी असतील, 0 बॅकिंग असेल, 0 सपोर्ट असेल, तरी तुम्हाला जे आवडतं ते रोज करा आणि ते शोकेस पण करा, म्हणजे करून फक्त स्वतःपुरते ठेवू नका. आय थिंक दॅट कन्सिस्टन्सी अँड ॲट दॅट सेम टाईम की ते शोकेस करणं मॅटर करतं. कारण आता तुम्ही इथे बसून कोणालाही अप्रोच करू शकता, तुम्ही जॉब पोर्टलवर जॉब अप्लाय करण्यापेक्षा सोशल मीडियावरून जास्त लोकांना अट्रॅक्ट करू शकता.
2: तर आता सुद्धा आपल्या तर जर म्हटलं तर आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आपल्या
1: धारावीमध्ये
2: मुंबईमध्ये आहे. पण मला एक विचारायचं आहे की आता तुम्ही सुद्धा त्या एरियामधून आलात, तर त्या एरियातील मुलींचे प्रश्न काय काय आहेत?
1: बऱ्याचदा ना कम्प्लिटली पॅरेंट्स पण म्हणजे रिस्पॉन्सिबल नाही आहेत की ह्या ज्या गोष्टी होतात किंवा मुलींना शिकायला मिळत नाही. बऱ्याचदा त्या मुली जेव्हा शाळेत जातात त्यांना कोणी त्रास देतं, छेडछाडी करतं, त्यामुळे मुली गिवअप करतात की नाही जाणार आम्ही. आणि आईवडिलांनाही असं वाटतं की ते रोज वॉच नाही ठेवू शकत. तो हा एक सगळ्यात मोठा कन्सर्न आहे की त्यांना कोणीतरी बॉदर करते म्हणून ते शाळेत जात नाही आहेत. किंवा त्यांना जी बेसिक हेल्प पाहिजे, जसं आता मला वाचायला येत नव्हतं, मला असं वाटतं अजून एक दोन वर्ष वाचता आलं नसतं तर मी ही शाळा सोडून दिली असती. सो तिथून बेसिक कडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे.
2: ओके.
1: आणि या दोन गोष्टी म्हणजे सेफ्टी आणि बेसिक्स, या दोन गोष्टी जास्त मॅटर करतात.
2: नक्कीच. आणि सेफ्टी जर म्हटलं तर मग झोपडपट्टीच्या प्रदेशामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कसं आहे?
1: ऍक्च्युली गुन्हेगारी टू बी ऑनेस्ट एज्युकेशन आणि त्याचा काही कोरिलेशन नाही हे माझ्याच एका स्टुडंटच्या डेटा सायन्सच्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला कळालं आहे रिसेंटली. सो आय वुडंट एम्फॅसिस ऑन दॅट पॉईंट, बट ॲट द सेम टाईम माइंडसेट मॅटर करतो, एनकरेजमेंट मॅटर करतं, मेंटॅलिटी मॅटर करते की तुमच्या आजूबाजूला मुलीच्या शिक्षणाला सपोर्ट करणारी लोकं असतील तर आईवडीलही त्याच्यासाठी प्रवृत्त होतील. तर त्यामुळे आय थिंक माइंडसेट मॅटर करतो.
2: आता तुमच्या सत्रामध्ये तुम्ही जे सेशन्स वगैरे घेता त्यामध्ये अनेक मुलं शहरी भागातील सुद्धा असतील आणि अनेक मुलं ग्रामीणमधून पण येतात, मग त्यांच्या प्रश्नांमध्ये किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये असा काही फरक जाणून येतो का? किंवा प्रश्न वेगळे आहेत त्यांचे, प्रत्येकाचे व्यक्तिगत प्रश्न, त्यांचे समजा समस्या, अशा वेगवेगळ्या भिन्नता त्याच्यामध्ये कशी दिसून येते तुम्हाला?
1: एक मी पाहिलेलं आहे की जी मुलं जरा क्रीम बॅकग्राऊंडमधून येतात तर ते जरा जास्त बाकीचे छंद जोपासतात आणि तो चान्स दुसऱ्या मुलांना मिळत नाही आणि त्यांचा फोकस फक्त एज्युकेशनवर राहतो आणि त्यामुळे त्यांचे इंटरपर्सनल स्किल्स, सॉफ्ट स्किल्स ते डेव्हलप होत नाहीत. आणि मग जेव्हा इंटरव्ह्यूचे राऊंड येतात, एचआर राऊंड येतात, तर तिथे ती मुलं थोडी कमी पडतात. बिकॉज त्यांना तो एक्सपोजर मिळालेला नसतो की तुम्ही प्रश्न विचारू शकता, तुम्ही ओपन होऊ शकता. किंवा ते जसं लँग्वेजचा बॅरियर आहे की तुम्ही मराठीत बोलू शकता पण इंग्लिशमध्ये कम्युनिकेट नाही करू शकत म्हणून तुम्हाला कोणी जज करते या फिअरने ते पुढे येत नाही, तो एक कॉम्प्लेक्स ते बाळगून असतात. आय थिंक तो एक कॉन्फिडन्सचा खूप मोठा फरक मी पाहिलेला आहे, प्रश्नच विचारले जात नाहीत रादर.
2: त्याचसोबत विद्यार्थ्यांमध्ये आता नेतृत्व गुण विकसित करायचे आहेत, तर मग त्यासाठी काय आवश्यक आहे आणि तुम्ही तुमच्या सत्रांद्वारे त्यांना काय असा संदेश देता?
1: मला असं वाटतं की आपण जे ग्रुप प्रोजेक्ट्स घेतो तर ते खूप मॅटर करतात. त्याच्यामध्येच तुम्ही ते स्किल्स, स्ट्रेंथ आणि विकनेसेस आयडेंटिफाय करू शकता. बट ॲट द सेम टाइम प्रत्येकजण लीड करायलाही नाही बनलाय. काही लोकांना जबाबदाऱ्या घ्यायला आवडतात आणि काही लोकांना तुम्ही पुश केल्यानंतर ते करू शकतात. आय थिंक ह्या तीन कॅटेगरीज तुम्ही आयडेंटिफाय केल्या पाहिजेत की कोण लीड करू शकतो, कोणाला थोड्या पुशची गरज आहे आणि कोण फक्त सोलो टाईप आहे की ज्याला एकटेकटं करायला आवडतं. सो ह्या कॅटेगरीजना आयडेंटिफाय करून ॲज अ टीचर, ॲज अ पॅरेंट तुम्ही ते एनकरेज केलं पाहिजे थ्रू डिफरंट प्रोजेक्ट्स, नॉट जस्ट अकॅडमिक बट थोडे अवांतर आणि एक्स्ट्रा करिक्युलमवाले प्रोजेक्ट्स पण तुम्ही इन्क्लूड करून ते केलं पाहिजे.
2: ओके. आणि आता जर तुम्हाला तुमच्या लहानपणीच्या स्वतःला जर एक सल्ला द्यायचा असेल तर तो काय असेल?
1: रिस्क घे. खूप सारा रिस्क घे. बिकॉज बऱ्याचशा गोष्टी न केल्याचं रिग्रेट मला जास्त आहे दॅन मी जे केले त्याचं. तर मी डेफिनेटली आणि स्वतःला मी हे सांगेल की इट्स ओके, सगळं काही ठीक होईल, हे मी एक नक्की स्वतःला सांगेल.
2: नक्कीच. आता आपण पाहतोच की अनेक मुलं आजकाल डिप्रेशनचं वारं वाहत आहे सगळीकडे की काही करायला गेलं यार मी डिप्रेशनमध्ये वगैरे. तर मग आत्ता जी मुलं डिप्रेशन वगैरे घेत आहेत तर त्यांच्यासाठी तुमचं म्हणणं काय असेल?
1: सोशल मीडियापासून लांब राहा. कारण मोस्ट ऑफ द टाइम इवन आपण सुद्धा आपण जेव्हा बघतो की सोशल मीडियाने वरती कोणीतरी त्यांची लाईफ खूप चांगल्या वेने प्रेझेंट केली आहे तर आपण त्याला सत्य मानून आपली वस्तुस्थिती त्यांच्यासोबत कम्पेअर करायला लागतो आणि त्याच्यामुळे आपण डिप्रेस फील करतो. तर त्यामुळे थोडंसं तिथून कट डाऊन करून आपल्याला जी लाईफ पाहिजे, ज्या प्रकारची जीवनशैली पाहिजे त्याच्यासाठी एफर्ट्स देण्याची गरज आहे. कम्पेअर करून त्याच्याबद्दल सॅड फील करून काही नाही होणार आहे. तर त्यामुळे जेव्हा जेव्हा असं वाटेल मी ऑनेस्टली सांगेल तुम्ही सोशल मीडियापासून कट डाऊन व्हा, डिजिटल डिटॉक्स एक ब्रेक घ्या आणि नेचरला कनेक्ट करायला कुठेतरी फिरायला निघून जा. नॉट नेसेसरी तुम्ही हरिद्वार और कन्याकुमारीला जायला पाहिजे, आजूबाजूच्या पार्कमध्ये जाऊन तुम्ही रोज एक दोन तास बसून थोडा इंट्रोस्पेक्ट करू शकता.
2: नक्कीच. आणि असं एखादं तुमचं स्वप्न आहे का की आजही ते अपूर्ण आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे?
1: शास्त्रज्ञ बनायचं. सो दो मी मास्टर्स कम्प्लीट केलंय, बट मी आता माझं PhDची माझी कोर्स वर्कची तयारी सुरू आहे. सो दोन तीन टॉपिकचे ऑप्शन्स आहेत माझ्याकडे, बट अल्टिमेटली मला डिफेन्स टेकमध्येच जायचं आहे आता.
2: ओके, नक्कीच. आणि तुमच्या या स्वप्नासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला आपल्या रेडिओ नगरतर्फे. आणि मॅडम, तुम्ही इथे आलात आणि इतक्या सुंदर पद्धतीने तुम्ही सांगितलं, तुमच्या सेशनची माहिती दिली आणि तुमच्या आयुष्याबद्दलच्या, तुम्ही इथपर्यंत जे स्ट्रगल केलं त्याबद्दलच्या अनेक गोष्टी आपण आपल्या श्रोत्यांना सांगितल्यात. आणि सगळ्यांनी त्या, म्हणजे एक त्यांना प्रेरणा मिळेल की प्रतिकूल परिस्थिती कितीही असू दे, पण जर आपल्यामध्ये जिद्द असेल, धाडस असेल, तर मग आपण ते काहीही करू शकतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या पुढच्या विजन साठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि थँक्यू सो मच.
1: थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.
3: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी अभिनेता संतोष वारे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझं नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: ऊपर है,
1: नीचे है,
0: कहाँ है,
1: यहाँ है।
2: पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्ग प्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. स्नेहालयाच्या माध्यमातून मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन सादर करत आहे रेडिओ नगर 90.4 FM. अभिवाचन केलं आहे आर जे मानवी यांनी. आज ऐकूयात प्रकरण 8 चाइल्ड लाईन नावाची एक लाईफ लाईन भाग 15.
1: स्वामी विवेकानंद म्हणतात, जो विस्तव अन्न शिजवतो तोच एखाद्या लहानग्याचा घासही घेऊ शकतो. तसं घडत असेल तर दोष विस्तवाचा नाही, त्या विस्तवाचा वापर कसा केला गेला त्यामुळे फरक पडत असतो. एकदा गिरीशचा सहकारी भरत मला नगरच्या चाइल्ड लाईनच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला. ही सरकारतर्फे चालवली जाणारी संस्था आहे. अहमदनगर जिल्ह्याचा कारभार सांभाळायला या संस्थेला स्नेहालय मदत करते. तिथे मी समाजकार्य या विषयात द्विपदवीधर असलेल्या दोन उत्साही तरुणींशी बोलत होते. तितक्यात एक तिशीतला तरुण आत घुसला आणि म्हणाला, माझ्या पुतणीला त्रास होतो आहे. हे ऐकून आम्ही पुढचा श्वास घेण्याआधीच एक कुटुंब आत शिरलं. एक तरुण मुलगी आणि तिचे आई वडील. त्या मुलीने डोक्यावर एक फडकं बांधलं होतं आणि तिला खूप मानसिक यातना होत असल्याचं दिसत होतं. तिने नगरच्या शासकीय दवाखान्यात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नुकताच एका मुलीला जन्म दिलेला होता. वजनाला खूपच कमी असलेल्या त्या बाळाला काही दिवस इन्क्युबेटरमध्ये ठेवलेलं होतं. ज्यावेळेस बाळाला बाहेर काढून लहान मुलीसारख्या दिसणाऱ्या तिच्या आईकडे सोपवलं, त्याचवेळी पोरीचा नवरा आला आणि बाळाला हिसकावून घेऊन पळाला. पळताना म्हणाला, ही पोरगी हाय, मी तिच्याशी कायबी करू शकतो. अशा प्रकारच्या घटनेची साक्षीदार होणं माझ्यासाठी धक्कादायक होतं. त्यातून थोडी सावरती आहे तोच दुसरं क्षेपणास्त्र माझ्यावर येऊन आदळलं. ती पोरस्वदा आई हुंदके देत बोलू लागली. सांगायला सुद्धा शरम वाटते, अशा काही आणखी पण गोष्टी आहेत. माझ्या सासऱ्याने लई वेळा माझा भोग घेतला. असं वाटतं की त्या मुलीच्या आईबापांना तिच्या बाबतीत घडणारे हे गुन्हे माहीत होते. चाइल्ड लाईनच्या स्वयंसेवकाने तिला विचारलं, मग त्या गुन्ह्याची पोलिसात खबर का नाही दिली? त्यावर त्या मुलीच्या अत्यंत अशक्त दिसणाऱ्या साधारण 40 आसपास असणाऱ्या आईनं सांगितलं, पोलिसात गेलो असतो तर तिचं लग्न मोडलंच असतं. मी विचारलं, लग्न कितव्या वर्षी करून दिलं तुम्ही पोरीचं? 16 वर्षी. उत्तर देताना कोणताही अपराधी भाव नव्हता. का बरं? हे तर कायद्याच्या विरुद्ध आहे. हो, आम्हाला पैसे लागत होते. त्यांनी 15,000 दिले. सरळ उत्तर. त्यांनी लहान असतानाच मुलीला विकलं. मी संतापले. हे लोक गुन्हेगार आहेत. मी तर माझा निकाल देऊन टाकला. पण भरत त्या कुटुंबाकडे बघत राहिला होता. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तुमच्या दृष्टीनं तसं असेल, पण खरा गुन्हेगार कोण आणि गुन्ह्याचा बळी ठरलेला कोण हे शोधून काढणं मोठं कठीण असतं.

1990 चाइल्डलाईन प्रकल्प सुरू झाला. त्याची कहाणी गमतीशीर आहे. मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूटची म्हणजेच टीसची तरुण विद्यार्थिनी होती जेरू बिलिमोरिया नावाची. तिने मास्टर्स इन सोशल वर्क म्हणजेच MSW पूर्ण केल्यानंतर काही दिवस टाटा इन्स्टिट्यूटमध्ये शिकवलं आणि नंतर एक संस्था काढली मेलजोल नावाची. याद्वारे समाजाच्या सर्व थरातल्या लहान मुलांना एकत्र आणून त्याचे हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव देण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यांना मदत केली जाते. या व्यासपीठावर इतर सर्व मुलांशी भेट झाल्यामुळे जशी होईल तशी आजूबाजूच्या पर्यावरणाला सुद्धा हातभार लावण्याची संधी मुलांना मिळत असे. या उपक्रमासाठी काम करण्याच्या निमित्ताने बिलिमोरियाला अशी अनेक मुलं भेटली जी अनेक समस्यांना तोंड देत होती. छळ, हिंसा, बालमजुरी, लैंगिक शोषण, मुलांना पळवून नेणे, राहायला घर नसणे या त्यातल्या काही समस्या. तिने मुलांना स्वतःचा फोन नंबर दिला आणि सांगितलं की तुम्हाला अडचण आली तर मला फोन करा, मी तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करेन. त्याबरोबर तिच्याकडे इतके फोन येऊ लागले की तिला एकटीला ते सगळं करणं पेलवेना. 1996 तिने चाइल्डलाईन इंडिया फाउंडेशनची सुरुवात केली. हा एक फोन नंबर होता, तो 24 तासात केव्हाही फिरवता येत असे. हा इमर्जन्सी क्रमांक एका लहान मुलानेच सुचवला, ज्या मुलाला पूर्वी बिलिमोरियाने मदत केली होती. तो म्हणाला हा साधा आणि लक्षात ठेवायला सोपा नंबर आहे, 1098 म्हणजे 10, 9 आणि 8. 1999 सरकारच्या मदतीने चाइल्डलाईनने भारताच्या अनेक राज्यात आपले पंख पसरले आणि केंद्र सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडे तिचा कारभार सोपवण्यात आला. 2003 चाइल्डलाईन केंद्राची पहिली जागतिक परिषद भरवण्यात आली. त्यात जगभरातून 49 केंद्रे सामील झाली. 2020 चाइल्डलाईनला एका दिवसात 40,000 कॉल्स येऊ लागले आणि देशातल्या 543 जिल्ह्यात ही केंद्रे

अशीच स्नेहालयाच्या हेल्पलाईनची सुद्धा चकित करणारी कहाणी आहे. ती सुद्धा महिला आणि मुलांसाठी चाइल्डलाईनच्या थोडी अगोदर सुरू करण्यात आली. ही गिरीशची संकल्पना होती. भारत संचार निगमने म्हणजेच BSNL ने त्याला त्यासाठी 2 32 25 25 हा क्रमांक दिला. हा नंबर असलेले स्टिकर्स सार्वजनिक ठिकाणी चिटकवण्यात आले. बस स्टँड, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक शौचालय, वसतिगृह आणि नगर जिल्ह्यातली सर्व टेलिफोन बूथ्स. गिरीशने BSNL च्या कार्यालयात जाऊन विनंती केली की इथून पुढे जिथे जिथे सार्वजनिक टेलिफोन बसवण्यात येतील तिथे स्त्रिया आणि मुलांसाठी असलेल्या या हेल्पलाईनचा स्टिकर लावण्याची परवानगी मिळावी आणि त्याची ती विनंती मान्य झाली. सुरुवातीला स्नेहालयाच्या हेल्पलाईनचे ऑफिस गिरीशच्या घरी म्हणजे बिलवदलच्या शेजारी एका लहानशा खोलीत होतं. तिथे 2 स्त्रिया आणि 1 पुरुष असे पाळीपाळीने ते सांभाळत. ते तिथे बसून अगदी तत्परतेने अडचणीत दुःखात असलेल्या व्यक्तींच्या कॉलची वाट बघत. त्यातली एक स्त्री होती मंजिरी, प्राजक्ताची बहीण. हळूहळू कॉल्स यायला सुरुवात झाली. साधारण दिवसाला 25 पेक्षा जास्त कॉल्स येत आणि 5 ते 10 जण प्रत्यक्ष भेटून सांगत. बहुतेक समस्या घरगुती हिंसा, मुले हरवणे, मुलाचं शारीरिक आणि लैंगिक छळ होणे आणि स्त्रियांना फसवून पळवून नेणे अशा प्रकारच्या असत. गिरीशला डिस्ट्रिक्ट लीगल हेल्थ सेंटरची म्हणजेच DLHC यांची मदत घ्यावी लागे. या ठिकाणी ज्या महिला आणि मुले कमी उत्पन्न गटातले असतात त्यांच्यासाठी मोफत कायदेशीर मदत

ज्यावेळी केंद्र सरकारचे महिला आणि बालविकास मंत्रालय अहमदनगरला चाइल्डलाईनचे ऑफिस सुरू करू इच्छित होते, त्यावेळी गिरीशने अगोदरच अहमदनगर जिल्ह्यातली याबद्दलची पुष्कळ माहिती गोळा केलेली होती, जी चाइल्डलाईनच्या लोकांनी देशभरातून गोळा केलेल्या माहितीपेक्षा जास्त होती. त्यामुळे महिला आणि बालविकास मंत्रालयाने गिरीशला बोलावून घेतलं आणि तुम्ही आमच्यासोबत काम करावं अशी विनंती केली. यामध्ये या कामासाठी लागणारे मनुष्यबळ आणि त्यांच्या पगाराचा खर्च सरकार देत होते. त्यामुळे अहमदनगरमध्ये स्नेहालय आणि चाइल्डलाईन मिळून काम करू लागले. या चाइल्डलाईनचे ऑफिस तिथेच गांधी मैदान शेजारच्या चित्रा टॉकीज समोरच्या इमारतीत आहे. आता गिरीशने जुना BSNL नंबर फक्त स्त्रियांसाठी ठेवलेला आहे. 1990 गिरीश आणि प्राजक्ता नव्याने सुरू केलेल्या चाइल्डलाईनच्या कामात गुंतले होते, म्हणून गिरीशने स्नेहालयच्या माणसांमधून 15 माणसांची निवड करून त्यांना प्रशिक्षणासाठी CIF म्हणजेच चाइल्डलाईन इंडिया फाउंडेशनमध्ये पाठवायचं ठरवलं. प्रत्यक्ष प्रशिक्षणाची सुरुवात होण्यापूर्वी हे सगळेजण नगर जिल्ह्यात फिरले आणि गावोगावी तिथल्या स्थानिक माणसांशी बोलून कुठे मुलांचा छळ केला जातो, हरवलेली मुले बायका मुली पळवून विकायला नेणं याबद्दलची माहिती गोळा केली. प्रशिक्षण संपल्यानंतर जेव्हा 10-9-8 हा चाइल्डलाईनचा अधिकृत नंबर अहमदनगर जिल्ह्यात सुरू झाला तेव्हा ही 15 जणांची टीम जोमाने कामाला लागली. ते रिक्षा स्टँड्स, बस स्टँड, बुक स्टॉल अशा वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी जाऊन छोटी भाषणे द्यायचे. ते अगदी छोटी पानबिडीची दुकानं, चहाच्या गाड्या इथे सुद्धा जाऊन 10-9-8 नंबरबद्दल सांगायचे, त्याचं महत्त्व पटवून द्यायचे आणि तो कॉल फ्री असतो हेही सांगायचे. दिवसभर उन्हातान्हात फिरून अगदी थकून जाईपर्यंत ते हे काम करीत. चाइल्डलाईनचे ऑफिस सुरू झाल्यानंतर त्यातले काही कॉल घेण्यासाठी ऑफिसमध्ये असत आणि बाकीचे बाहेरचे

चाइल्डलाईनचं काम करताना सुद्धा गिरीशला एक वेगळा दृष्टिकोन प्राप्त झाला. नगर जिल्ह्यात हजारो लहान मुलांचा छळ होत आहे. फक्त रस्त्यावर वाढणारी शरीर विक्रय करणाऱ्या महिलांची मुलेच नव्हेत, इतरही पुष्कळ त्यात आहेत. त्यातल्या अनेक जणांचं लैंगिक शोषण होत असत. बरेच जण खिसे कापू, बेकायदा दारूची वाहतूक करणारे आणि इतर भुरट्या चोऱ्या किंवा किरकोळ गुन्ह्यात भाग घेऊ लागतात. या मुलांना ज्या वस्तू लागतात त्या मिळवण्यासाठी स्वतःला विकण्याची सवय होते. काही महिन्यातच 1098 हा लोकप्रिय नंबर झाला आणि नगर ऑफिसला रोजचे 25 ते 30 कॉल्स येऊ लागले. कोणीही लोक फोन करत असत. एखादा लहान मुलगा निरर्थक भटकताना दिसला किंवा एखादा मुलगा आईबापांसाठी रडत असला आणि त्यांचा कुठेच पत्ता नसेल तर लोक फोन करीत. लोकांनी लहान मुलांना सिग्नलला भीक मागताना पाहिलं की त्यांना वाटायचं यांना पळवून आणलं असेल आणि बळच भीक मागायला लावत आहेत. अशा केसेसमध्ये चाइल्डलाईनचे लोक दिलेल्या पत्त्यावर धाव घेत आणि त्या मुलाला ऑफिसमध्ये घेऊन येत. त्याचा फोटो काढून पोलिसांना पाठवत. मग पोलीस तो फोटो इतर भागातल्या पोलीस स्टेशन्सला पाठवत आणि याचा शोध घेत की हरवला अशी तक्रार आलेल्या कोणत्या फोटोशी तो जुळतो आहे का. जर त्याला घेऊन जाणारा कुणीच नसेल तर सरकारी रेस्क्यू होम किंवा रिमांड होममध्ये पाठवले जात. नवजात आणि आजारी बाळ असेल तर सरकारच्या बालक काळजीवाहू संस्थेत पाठवण्यात येईल. अशा संस्थांची परिस्थिती इतकी दयनीय असे की त्यातल्या बालकांची नीट निगा राखली न गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात ती मृत्युमुखी पडत.

श्रोते हो, आपण ऐकत होता स्नेहालयाच्या माध्यमातून मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष उभा करणारे डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं आर जे मानवी यांनी केलेलं अभिवाचन. मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन दर रविवारी रात्री 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर क्रमशः सुरू आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: रसिक हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। क्रीडा झेप या शो मध्ये आज आपण ऐकणार आहोत मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष नंदेश शिंदे आणि सचिव निलेश कुलकर्णी यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी साधलेला संवाद।
2: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, मी अजय धोपावकर। आज आपल्या समवेत दोन आगळे वेगळे व्यक्तिमत्व आलेले आहेत, जिल्हा मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष नंदेश शिंदे, सचिव निलेश कुलकर्णी आपल्या समवेत आहेत। सर, तुमचंही दोघांचं मी सुरुवातीला रेडिओ नगरमध्ये स्वागत करतो।
3: धन्यवाद सर।
4: धन्यवाद
2: सर। नंदेश सर, तुम्ही मला पहिल्यांदा सांगा तुमचं बालपण, शिक्षण आणि तुम्ही मल्लखांब खेळाकडे कसे वळालात याविषयी अगोदर सांगा।
3: नमस्कार सर। खरं खेळाकडलं मी वळालो, पण त्याची सुरुवात झाली माझी शालेय शिक्षण पूर्ण झालं इयत्ता 10वीपर्यंत मी दादा चौधरी विद्यालयामध्ये शिक्षण घेतलं आणि त्यानंतर मी 11वीसाठी सारडा कॉलेज येथे जेव्हा ॲडमिशन घेतलं तेव्हा मला मेजर दिनुभाऊ कुलकर्णी सरांच्या सान्निध्यात येण्याची संधी मिळाली आणि मग त्यावेळेस त्यांचा जो ज्या ऍक्टिव्हिटी चालायच्या त्या ऍक्टिव्हिटी पाहिल्यानंतर माझ्या मनात इच्छा निर्माण झाली की आपणही चांगल्या प्रकारे खेळ खेळू शकतो। त्याच वेळेस आमच्या इथे रंजन गायकवाड हे राष्ट्रीय खेळाडू राहत होते आणि त्यांनीही मला थोडासा आग्रह केला की आपण मल्लखांबाकडे यायला हरकत नाही, तू मल्लखांब चांगला करू शकतो। ह्या प्रेरणेने आणि यांच्या अधिकारवाणीने सांगितल्यामुळे मी या खेळाकडे वळालो आणि 11वीपासून मी मल्लखांब खेळायला सुरुवात केली।
2: बरं, काही स्पर्धा वगैरे खेळलात का काही?
3: हा, मी बऱ्याच स्पर्धा खेळलो, बऱ्याच स्टेट लेवल पर्यंत खेळलो।
2: अरे वा।
3: याला त्या काळचे कोच आमचे दिनभाऊ सर तर कारणीभूत आहेच आहे, पण त्याचबरोबर त्या काळी आम्हाला रंजन गायकवाडांनी आम्हाला खूप काही शिकवलं आणि त्यामुळे हे सगळं काही आम्हाला चांगल्या पद्धतीने।
2: रशियाला जाऊन आले होते ना
3: ते? रशियाला स्वतः एकदा ते जाऊन आले होते आणि तो आमच्या दृष्टीने सगळ्यांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट होती।
2: निलेश सर, तुमचं सांगा शिक्षण आणि तुम्ही मल्लखांबाकडे कसे वळालात याविषयी अगोदर सांगा।
4: सर, खरं सांगायचं तर तुम्ही हा प्रश्न विचारल्यानंतर एक असं चित्रपट डोळ्यासमोर तरळून गेल्यासारखं आलं। खूप अगदी लहानपण सगळं माझं आठवलं। माझं शिक्षण झालं भाऊसाहेब फिरदे हायस्कूलमध्ये आणि त्या काळामध्ये मी 6वी 7वी मध्ये असताना भाऊसाहेब फिरदे मध्ये सायंग क्रीडा मंडळ नावाचं मंडळ असायचं आणि त्याच्या अंतर्गत ना शाळा सुटल्यानंतर सगळे विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या खेळामध्ये काहीतरी खेळायला जायचे। मग त्याच्यामध्ये खो खो असेल, कबड्डी असेल, खूप अनेक प्रकारचे खेळ होते। तर आम्हाला आकर्षित केलं ते जिम्नॅस्टिकच्या खेळांनी, म्हणजे त्या काळामध्ये वाक्सर नावाचे एक सर होते तर ते जिम्नॅस्टिक शिकवायचे, बेसिक जिम्नॅस्टिक्स, फ्लोर एक्सरसाइज, त्यानंतर वॉल्टिंग हॉर्स असायचा, रोमन रिंग्स असायचं। आणि पण झालं असं की आम्ही 6वी 7वीत असताना काहीतरी अचानक कुठल्या तरी गोष्टींमुळे वाक्सरांनी शाळा सोडली आणि या शाळेमध्ये एंट्री झाली ती म्हणजे नगरमधले सुप्रसिद्ध असलेले होनाजी गोडलकर सर यांची। आणि गोडलकर सरांचं एक असं होतं की ते मल्लखांबामध्ये अतिशय प्रगत तंत्रज्ञान त्यांच्याकडे आणि मग त्यांनी सगळ्या मलखा आपल्या जिम्नॅस्टिकच्या विद्यार्थ्यांना असं आवाहन केलं की तुम्ही आता मल्लखांब जॉईन करा आणि मग आम्ही त्यांच्या नादाला लागलो आणि मल्लखांब करायला सुरुवात केली आणि थोड्या दिवसातच थोडस ते मल्लखांबाच्या काही गोष्टी आम्हाला जमायला लागल्या। आणि खरं तर टिकून राहण्याची गोष्ट अशी होती की लहानपणी त्या गॅदरिंग मध्ये काहीतरी काम करायला मिळवलं फार अप्रूप असायचं आणि मग सर त्या मल्लखांबाचे काही डेमॉन्स्ट्रेशन बसवायचे आणि मग सगळ्या मुलांच्या समोर कॉलर ताट करून आम्ही ते डेमॉन्स्ट्रेशन करायचो। फार गोड अशी एक सुंदर आठवण त्या काळामधली ती होती।
2: बर, मग तुम्ही पुढे खेळलात कुठे, कुठल्या कुठल्या स्पर्धा खेळलात वगैरे सांगा ना।
4: पुढे खेळत असताना शालेय स्पर्धा म्हणा किंवा त्या काळामध्ये असोसिएशनच्या ओपन स्पर्धा व्हायच्या, तर त्याच्यामध्ये राज्य पातळीपर्यंत खेळलो. पुढे मग महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सलग 4 वर्ष ऑल इंडिया युनिव्हर्सिटी मी खेळलो, आणि 1993 साली बीपीएड करत असताना त्यावेळेस मात्र माझं विद्यापीठाच्या टीम मध्ये सिलेक्शन झालं आणि पुणे विद्यापीठाचा कर्णधार म्हणून काम करण्याची संधी त्यावेळेस मिळाली. आणि अशा रीतीने
2: काय परफॉर्मन्स होता तुमचा विद्यापीठाच्या याच्या टीम मध्ये? काय
4: टीम सांघिक गोल्ड
2: म्हणजे विद्यापीठाला.
4: हो, म्हणजे 1993 पर्यंत अशी परिस्थिती होती की सलग 26 वेळा पुणे विद्यापीठाला गोल्ड मेडल मिळाले.
2: अरे वा, ऑल इंडियाला.
4: ऑल इंडियाला
2: बर. आणि त्या टीम मध्ये तुम्ही होता?
4: त्या टीम मध्ये मी कर्णधार
2: म्हणून. पहिल्या वेळेसच कॅप्टन झाला?
4: नाही, अगोदर खेळला होता. कॅप्टनशिप मिळायच्या आधी सलग 2 वर्ष 3 वर्ष खेळलो होतो.
2: बर.
4: आणि मग त्या सिनेरिटीनुसार ती
2: कुठे कुठे स्पर्धा झाल्या आठवतंय का तुम्हाला?
4: स्पर्धा झालेल्या मोस्टली पंजाब मध्ये 2 वेळा स्पर्धा झाल्या. कुरुक्षेत्र युनिव्हर्सिटी मध्ये झाला स्पर्धा, त्याच्यानंतर अंबाला कॅन्ट जे होतं तिथं पण स्पर्धा झाली, त्याच्यानंतर एकदा मुंबईमध्ये त्याचं हे झालं. असं
2: तिन्ही तिन्ही वेळा गोल्ड मिळाले, 3 सुवर्ण पदक पुणे विद्यापीठाला मिळाले. आणि तुम्ही एका याच्यात कॅप्टन होता आणि 2 याच्यात तुम्ही सहभागी,
4: संघामध्ये
2: महत्वाचा तुमचा रोल होता. मग आता मला एक सांगा की सर, तुम्ही सांगा नंदेश सर, तुम्ही संघटनेचं काम कसे करायला लागलात? म्हणजे आता
3: संघटनेचं काम करण्याचं खरं तर एक दिनभाऊ कुलकर्णी सर याला कारणीभूत असतील. कारण का की संघटन कसं असावं आणि संघटनात्मक कार्य करताना मी बाजूला ठेवून आपण हा शब्द जेव्हा अंगीकारतो तेव्हाच निश्चितपणे संघटन चांगलं होतं आणि संघटनात्मक कार्याला एक गती येते. त्याचप्रमाणे पावलावर पाऊल ठेवून आम्ही संघटनेचं काम करतो. साधारणतः 4 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही संघटना स्थापन किंवा संघटनेमध्ये आम्ही प्रवेश झाला आमचा, तेव्हाच मी उपाध्यक्ष या नात्याने काम करत होतो. परंतु आमची टीम होती, उदाहरणार्थ आमचे अध्यक्ष माननीय श्री राजकुमार धोत्रे असतील, त्यानंतर माननीय गोडलकर सर असतील, माननीय निलेश सर असतील, त्या असे अनेक खेळाडू, सतीश जारकुंडे असतील, त्यानंतर अमित जिन्सीवाले आहेत, अजित लोळगे आहेत, समीर पठाण आहे, म्हणजे असे किती नावं सांगावेत असा प्रश्न आहे. पण एका ह्या सगळ्यांनी हातात हात घालून संघटनेचं कार्य करण्याचं एक विडा उचलला आणि त्या विडा उचलण्यामागे प्रेरणा होती आमचे गुरुवारी अर्थात गोडलकर सरांची. आणि त्याला झळाळी मिळाली ती आमच्या खेळात पद्मश्री मिळाली उदय देशपांडे सरांना.
2: हो, हो, हो.
3: आपल्या खेळातनं एक पद्मभूषण येतोय किंवा जन्माला येतोय ही एक आनंदाची गोष्ट होती. आणि याचबरोबर आम्ही मग या प्रेरणेतनं 2024 साली 24-25 याच्यामध्ये आम्ही U14 आणि U12 ही राज्यस्तरीय स्पर्धा वाड्या पार्क येथे घेतली होती. अतिशय अडचणी आम्हाला त्यावेळेस आल्या, पण आमचे अध्यक्ष राजकुमार धोत्रे यांचा दूरदृष्टीपणा, गोळकर सरांचा भक्कम अभ्यास आणि त्यांचे खेळाविषयी असलेलं अगाध ज्ञान, त्याचबरोबर अमित जिन्सीवाल सरांची तडफड जी काहीतरी करून दाखवायचे म्हणून त्यांनी स्पर्धा प्रमुख म्हणून केलेलं कार्य, त्याचबरोबर अनंतरिसे, सतीश दारकुंडे, निलेश कुलकर्णी सर, विष्णू देशमुख सर, या सगळ्या टीमनी अप्रतिम असं काम केलं आणि त्या टीमचं श्रेय त्या म्हणजे त्या यशाचं श्रेय अखंड टीमला जातं. कोणी एकटा मी म्हणून काम केलं नाही आणि त्याचं श्रेय फलित असं झालं की आम्ही ती स्पर्धा यशस्वी करू शकलो. आणि अतिशय सुरेख अशा त्या वातावरणामध्ये, खरं तर मे मध्ये होत्या स्पर्धा,
2: उन्हाळ्याच्या
3: स्पर्धेमध्ये
2: त्यावेळेस
3: प्रचंड अशी उष्णता होती आणि त्यात गंमत अशी झाली होती की लहान मुलं U12 आणि U14 पूर्ण राज्यात आले होते आणि त्यावेळेस आम्हाला आव्हान असं होतं की त्यांना कुठलाही उष्णतेचा त्रास होऊ नये आणि त्यामुळे हे जे होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नपूर्वक सगळ्या गोष्टी केल्या. याच्यामध्ये आम्हाला काही गोष्टींमध्ये आमचे पत्रकार मनीषजी लाडे साहेब आणि त्याचबरोबर रेल्वेमध्ये सर्व्हिस करणारे कुलथे साहेब यांनी भरपूर मार्गदर्शन केलं, त्यांनी मदत केली. लाडे साहेबांचं पत्रकार क्षेत्रामधले मोठं नाव आहे आणि लाडे साहेबांनी त्याच्या विविध कॉन्टॅक्टच्या माध्यमातून, तसेच आमचे राजकुमार धोत्रे यांनी त्यांच्या वैयक्तिक कॉन्टॅक्टच्या माध्यमातून अगदी परिपूर्ण तिथे व्यवस्था ठेवली होती. अगदी पालिकेचे सगळ्या व्यवस्था तिथे होत्या, अँबुलन्स होती, त्याच्यानंतर तिथे मुलांची जेवणाची सोय होती, तिथे सगळे कूलर होते, जिथं स्पर्धा चालू होते तिथं कूलर होते, त्याचबरोबर मुलांची मुलांचं राहण्याचं ठिकाणही अगदी जवळ होतं. त्या मुलींच्या राहण्यासाठी वेगळं कार्यालय होतं, मुलांच्या राहण्यासाठी वेगळं कार्यालय होतं. आणि
2: किती मुलं आले होते
3: या स्पर्धेला? जवळजवळ 800 विद्यार्थी आलेले होते. आणि याचा खूप गाजावाजा झाला, कारण का की अवघड आव्हान होतं उन्हाळ्यामधल्या स्पर्धेचं. पण आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, आम्ही जे सहकारी होतो त्याचबरोबर स्वयंसेवक, हे एक महत्वाचा घटक होता आमचा. की स्वयंसेवक हे एकमेव नाव त्यांना होतं, त्यांना ओळख नव्हती. पण त्या स्वयंसेवक शब्दाला जागत त्यांनी जे अपार कष्ट केले, जे प्रेझेंटेशन दिलं, त्यामुळे निश्चितच ही स्पर्धा यशस्वी होऊ शकली. आणि माझा ठाम या गोष्टीवर विश्वास आहे, मी बाजूला करून जेव्हा आम्ही एकत्र येतो तेव्हा कुठलंही काम हे 100% यशस्वी होतं. बरोबर.
2: बरं निलेश सर, तुम्ही मला थोडासा मल्लखांबाचा इतिहास वगैरे सांगा ना जरा श्रोत्यांना.
4: सर, मल्लखांबाचा इतिहास जर का म्हणला तर अतिशय प्राचीन काळापासून, म्हणजे अगदी चौल वंशाच्या राजांनी जे काही मीनाक्षी मंदिर किंवा मंदिरं बांधून ठेवली आहेत ना, तर ह्या मंदिरामध्ये ज्या काही स्कल्पचर आहेत, ज्या काही मूर्तिकला आहेत ना, त्याच्यामध्ये सुद्धा मल्लखांब खेळणारी चित्र असे आज पण दिसून येतात. आणि थोडस काही आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये वगैरे जर पाहिलं तर अगदी महाभारताच्या काळापासून या सगळ्या गोष्टींना त्याचं अधिष्ठान आहे मल्लखांबाचं. परंतु मल्लखांब महाराष्ट्राला कसा माहीत झाला, तर याच्या बाबतीमध्ये एक फार रंजक गोष्ट सांगितली जाते. तर पेशवाईच्या कालखंडामध्ये ना, बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये एक पंजाब प्रांतामधनं मल्ल आला आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये आव्हान केलं पेशव्यांना की तुमच्या राज्यात कुणी मल्ल आहे का माझ्याबरोबर कुस्ती खेळू शकेल असा. तर आता राजांच्या दरबारी असलेल्या मल्लाला आव्हान केलं कुस्तीचं, तर त्यावेळेस खरोखरच म्हणजे आपण जर कुस्ती हारलो तर राजा हरल्यासारखं होईल. म्हणून मग असं कुणीच पुढं होऊन म्हणना की मी कुस्ती खेळेल म्हणून. तर पेशव्यांच्या दरबारात त्यावेळेस एक वस्तात किंवा शिकवणारे गृहस्थ म्हणून असे एक बाळंभट्ट दादा देवधर नावाचे गृहस्थ होते. तर ते म्हणाले की मी माझ्या राजाचं किंवा माझ्या पेशव्यांचं मान खाली घालू देणार नाही, फक्त मला काही काळाचा अवधी द्या, तयारी करतो आणि मग तो जो पंजाब प्रांतामधनं मल्ल आलेला होता त्याच्यावर कुस्ती खेळेल. अर्थात यथावकाश नंतर बाळंभट्ट दादा देवधरांनी त्यांची तयारी केली. असंही म्हणलं जातं की देवधर दादांना मारुतींनी दृष्टांत दिला आणि त्याच्यामध्ये मल्लखांब कसा करावा याबद्दल त्यांना सूचना दिल्या. अर्थात कथा काही जरी असली तरी सुद्धा अंगामध्ये चपळता येण्यासाठी म्हणून एका लाकडाच्या खांबावर कसरत करायची हे त्यांना कुठून तरी ज्ञान प्राप्त झालं आणि त्यांनी मग तसं मल्लखांब खेळायला सुरुवात केली. आणि मग ह्याला आणखीनही प्राचीन संदर्भ जे आहेत ते आहेतच. तर मग त्या काळापासून पुढे प्रत्येक वेगवेगळ्या तालमींमध्ये, प्रत्येक वेगवेगळ्या आखाड्यांमध्ये मल्लखांब हा खेळायला लागायला लागला. म्हणजे त्याच्यापासून एक विशिष्ट प्रकारची चपळता माणसाच्या अंगी येते आणि विशिष्ट मल्ल लोकांच्या अंगामध्ये ती चपळता येते. म्हणून त्या खेळाचा खरं तर उगम झाला. अर्थात नंतरच्या कालखंडामध्ये मग जिम्नॅस्टिक्सच्या बरोबर मल्लखांब खेळ हा शालेय खेळामध्ये म्हणा किंवा विद्यापीठ खेळामध्ये म्हणा किंवा ओपन स्पर्धेमध्ये म्हणा किंवा ह्याचा प्रचार आणि प्रसार झाला. म्हणजे मगाशी नंदेश सरांनी सांगितलं तसं पद्मश्री उदय देशपांडे सर यांच्यासारख्या लोकांनी याच्याकरता खूप महान प्रयत्न केले. आणि मग आता सध्याला जर का मल्लखांबाचं रूप पाहिलं तर अगदी आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत मल्लखांब पोहोचलेला आहे.
2: भारतीय खेळ आहे,
4: भारतीय खेळ आहे.
2: आणि त्याचा नियमबद्ध कधी केला असा
4: मल्लखांबाचा नियमबद्ध? साधारणतः 85-85 दशकामध्ये त्याच्या जेव्हा राष्ट्रीय स्पर्धा व्हायला लागल्या तर त्या काळामध्ये मग त्याची नियमावली आली, मग वयोगट आले, मग कुठल्या वयोगटाकरता किती खेळलं पाहिजे. मग पहिल्यांदा फक्त पुरलेला मल्लखांब हा खेळला जायचा. मग नंतरच्या कालखंडामध्ये मुलींकरता दोरीचा मल्लखांब म्हणून इंट्रोड्यूस झाला. मग त्याचबरोबरीने एक खांब टांगलेला असा मल्लखांब असतो. मग मोठ्या मुलांच्या गटामध्ये पुरलेला मल्लखांब, अधिक टांगता मल्लखांब, अधिक दोरीचा मल्लखांब, असं तिन्ही प्रकारच्या मल्लखांबावर तुम्हाला स्वतःच जी काही कला आहे ती सिद्ध करावी लागते. तर आज आजच्या घडीला असं आहे की मोठ्या गटामध्ये मुलांना आणि मुलींना पुरलेला मल्लखांब आणि दोरीचा मल्लखांब या दोन्ही याच्यावर काम करावं लागतं. तसंच मुलांना टांगत्या मल्लखांबावर पण काम करावं लागतं. आणि छोट्या गटामध्ये मात्र 14 आतमध्ये किंवा 12 आतमधल्या मुलांना फक्त पुरलेला मल्लखांबच आहे आणि मुलींना दोरीचा मल्लखांब आहे. आताच स्वरूप असं जरा कॉम्पिटिशनचं स्वरूप आहे.
2: सांघिक आणि वैयक्तिक गटात खेळले जातात का स्पर्धा काय असं काय?
4: हो ना, सांघिक आणि वैयक्तिक गटामध्ये सुद्धा या स्पर्धा खेळल्या जातात. नवीन नियमाप्रमाणे 6 संघ असतो आणि त्यापैकी एकूण पहिले पाच विद्यार्थी जे असतात त्यांच्या मार्काची टोटल, मग संघानुसार ज्यांची टोटल सगळ्यात हायेस्ट ते सांघिक पहिले दुसरे येतात, आणि मग वैयक्तिक ज्यांचा गुणानुक्रम असतो त्याच्यानुसार त्याच्यातनं पहिले बेस्ट 16 काढले जातात, त्याच्यामधनं बेस्ट 6 आणि मग त्याच्यातनं 1, 2, 3 असं क्रमांक काढले जातात.
2: बरोबर, वेळेचं काही आहे का? वेळ किती?
4: हो, वेळेचं बंधन याच्यामध्ये असतं. विद्यार्थ्यांनी किंवा प्रत्येक खेळाडूंनी 90 सेकंदात म्हणजे 1.5 मिनिटामध्ये आपला पूर्ण परफॉर्मन्स त्याच्यामध्ये दाखवायचा असतो.
2: बर.
4: आणि हा परफॉर्मन्स करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या उड्या, वेगवेगळ्या प्रकारच्या झापा, वेगवेगळ्या प्रकारचे बॅलन्सेस, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची आसनं जी आहेत ही एका विशिष्ट नियमावलीप्रमाणे ठरवून दिलेली असतात आणि त्या नियमाप्रमाणे त्यांचं व्हॅल्युएशन होतं, त्यांना गुण दिले जातात आणि त्या पद्धतीने ते सादर करायचे असतात.
2: बरोबर, म्हणजे सांघिक ह्याच्यात 1.5 मिनिटाचाच म्हणजे ते कसं कशा किती जणांचा संघ असतो? सांघिक
4: संघ 6 जणांचा असतो.
2: बर.
4: एका विद्यार्थ्याला 1.5 मिनिट असा वेळ मिळतो आणि मग त्याला जे वैयक्तिक गुण मिळतात असे संघाचे गुण एकत्र झाले की त्याच्यापासून जे काही एका संघाचे गुण तयार होतील ते 6 जणांचे एकत्रित झालेले गुण, तर असे सगळ्या संघांमधनं जे बेस्ट संघ असतील ते त्याच्यामधनं सांघिक बक्षीस दिलं
2: आणि मग त्याच्यात वैयक्तिक काढतात.
4: हा, त्यातनं वैयक्तिक जे काय आहेत.
3: खर तर हे सगळे नियम जे ठरवले जातात त्याच्यासाठी एक तांत्रिक समिती स्थापन केलेली असते. ही तांत्रिक समिती सगळे नियम वगैरे जे अटी असतात ह्याचा अभ्यास करून ती हे सगळ्या गोष्टी पुढे मांडत असते आणि त्या पद्धतीने स्पर्धा होत असतात. यासाठी नगर जिल्ह्यामध्येही आता नव्यानेच एक तांत्रिक समिती स्थापन झालेली आहे. त्याच्यामध्ये अध्यक्ष नात्याने गणेश वाळुंजकर आहेत, ज्यांनाही खूप अनुभव आहे या मलखांब क्षेत्राचा. त्याचबरोबर जामखेडतील अमोल निमोणकर हे देखील त्या तांत्रिक समितीमध्ये आहे. त्यानंतर योगेश मॅकल जे श्रमिक नगर येथे सुंदर असं ग्राउंड चालवत आहेत सध्या, त्यांच्यासाठी त्यांची निवड त्यामध्ये झालेली आहे. आणि आपण म्हणतो ना की आपण सगळ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करतो तालुका लेवलला सुद्धा, त्यासाठी आपण संगमनेर येथील ओंकार केसेकर यांनाही या तांत्रिक समितीमध्ये स्थान दिलेलं आहे. त्याचबरोबर महिला कुठेच कमी नसतात हे आपल्याला माहितीच आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जिचं खूप छान असं ट्रेनिंग द्यायची किंवा शिकवण्याची पद्धत आहे अशी प्राजक्ता दळवे मॅडम यांनाही आपण या तांत्रिक समितीमध्ये घेतलेलं आहे आणि भविष्यातील या तांत्रिक समितीच्या साह्याने आमची कार्यकारिणी निश्चितपणे चांगलं काम करेल. सगळ्यांना सोबत घेऊन अहमदनगर जिल्ह्याचं नाव, अर्थात आताचं सध्या आमचे संघटनेचं नाव आम्ही प्रस्ताव टाकतोय बदलायचा, पण तांत्रिक अडचणीमुळे तो कदाचित 1-3 महिन्यात पूर्ण होईल. पण सध्याचा अहिल्यानगर इथे असलेला अहमदनगर जिल्हा मलखांब असोसिएशन चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे आणि भविष्यातील चांगले उद्देश आपण मिळूयात, चांगल्या पद्धतीने काम करूयात.
2: सर, मला निलेश सर जुने खेळाडू सांगा ना आपल्या इथले काही त्यांच्याबद्दलची.
4: सर जुने खेळाडू, मी तुम्हाला मागाशी जसं म्हणलं ना सर की मला अजून सुद्धा शाळेमध्ये असताना माझ्या बरोबर खेळणारे खूप जे लोक होते ते आठवत आहेत. खरं तर गोडवळकर सरांच्या हाताखाली काम करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्यामधला स्टार खेळाडू जो होता ना तो सतीश दारकुंडे म्हणून होता. कुठलीही उडी सांगा अतिशय बिंदास पद्धतीने करणार, तर ते एक आमच्या बरोबर होते. त्याच्यानंतर अनंत रिसे म्हणून मागचे जुन्या कार्यकारिणीत सचिव म्हणून ज्यांनी काम केलं असे अनंत रिसे होते. ते नुसतंच खेळाडू म्हणून प्रसिद्ध होते असं नाही, पण ते आमचे टीम मॅनेजर पण होते. म्हणजे त्या वयात सुद्धा त्यांच्या जाण एवढी चांगली होती की ते संपूर्ण टीमला एकत्र धरून ठेवायचे आणि आमच्या टीम मॅनेजर म्हणून काम करायचे. त्याचबरोबर आत्ता सध्याला ना संगमनेर इथं एक प्रतिथियश डॉक्टर आहेत बघा, डॉक्टर श्याम संगोराम म्हणून, तर हे सुद्धा आमच्या बरोबर तेव्हा मलखांब खेळायचे. आता एक मोठं नाव आहे म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. तर त्याचबरोबर गोडळकर सरांचे बंधू होते राम गोडळकर. तर ही झाली माझ्या ग्राउंडवरची. आणि मग आता मुलींच्या मध्ये जर तुम्ही म्हणालात तर खरं तर ना त्या काळामध्ये नगरच्या मलखांब क्षेत्रातल्या लोकांचा खूप मोठा दबदबा होता सर. म्हणजे राष्ट्रीय स्पर्धा किंवा राज्य स्पर्धांना नगरचा संघ उपस्थित राहिलं ना ती भल्या भल्या म्हणजे मुंबई पुण्याच्या संघांना सुद्धा भीती वाटावी इतकं सुंदर प्रात्यक्षिकरण त्यावेळेस केलं जायचं. तर त्या याच्यामध्ये मिनल कुलकर्णी म्हणून एक नगरमधल्या होत्या, त्याच्यानंतर मुक्ता देशमुख म्हणून होत्या आमच्या बरोबर खेळायला, त्याच्यानंतर आता नंदेश सरांनी सांगितलं ते रंजन गायकवाड आणि लीना चुडीवाल हे पण खेळाडू होते. म्हणजे सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या अंतर्गत रशियाला जी काही टीम पाठवली गेली भारत सरकारतर्फे, तर हे दोघेही जण त्या टीमचे मेंबर म्हणून त्या ठिकाणी गेले होते. त्यांच्याच बरोबर विनय चुडीवाल म्हणून जो होता तो पण तिकडे त्यांच्या बरोबर गेलेला होता. त्याच्यानंतर
2: अनिल उत्पात होते,
4: अनिल उत्पात सर होते. हा म्हणजे अनिल उत्पात सर
2: आदराने म्हणायचं विद्यापीठाला सुवर्ण पदक.
4: हो हो हो, म्हणजे आमच्या पेक्षा थोडीशी सिनियर टीम म्हणजे गोडलकर सरांच्या बरोबरीने ज्यांनी मलखांब खेळला अशा टीम मध्ये ते अनिल उत्पात सर होते. तर हे सगळं म्हणजे मी आता जे खेळाडू सांगितलं या सगळ्या खेळाडूंनी भारत शासनातर्फे भारतीयम नावाचा एक दिल्लीमध्ये मोठा क्रीडा कार्यक्रम घेतलेला होता. तर या कार्यक्रमाच्या अंतर्गत यांनी पण खूप आपलं कौशल्य दाखवलं होतं. नंतर विद्यापीठ स्पर्धांच्या बाबतीमध्ये म्हणाल ना तर सर मिलिंद कांबळे म्हणून आमच्यामध्ये एक खूप सुंदर असा खेळाडू होता. त्याच्याबरोबर आत्ता शिक्षक म्हणून कार्यरत असलेले राजेश भालसिंग सर तर ते पण आमच्या बरोबर होते. अनेक स्पर्धांना म्हणजे आम्हाला ते बरोबर आम्ही गेलेलो आहे, खूप एकत्र खेळलेलो आहे, मजा केलेली आहे. त्याच्यानंतर माझ्या नंतरच्या कालखंडामध्ये थोडं म्हणाल तर अजित लोळगे सर म्हणून आहेत, तर त्यांनी खूप मलखांब करता प्रचार आणि प्रसाराचं काम चांगल्या प्रकारे केलेलं आहे. खूप चांगले खेळाडू घडवलेत त्यांनी. आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या काळामध्ये अमित जिन्सीवाले म्हणून खेळाडू आहेत. आता आपल्या अहमदनगर जिल्हा मलखांब संघटनेमध्ये कोषाध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत. पण त्यांच्या बाबतीमधलं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर अहमदनगरमधले पहिले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पंच. हा म्हणजे आत्ता नुकत्याच एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेतल्या गेल्या, अर्थात स्पर्धा ऑनलाईन घेतल्या गेल्या. म्हणजे परदेशात ज्या कुठल्या ठिकाणी स्पर्धा व्हायच्या त्या ठिकाणी त्या स्पर्धा झाल्या आणि त्याचं सगळीकडे ऑनलाईन ते लोकांनी बघितलं आणि मग ते ऑनलाईन पाहून त्याचे गुण दिले गेले आणि मग त्यानुसार त्यांचं व्हॅल्युएशन केलं गेलं, गुणमूल्यांकन झालं आणि बक्षिसं दिली गेले. तर त्याच्यामध्ये सगळ्यात चांगलं नाव जे होतं ते म्हणजे आमचे नगरचे अमित जिन्सीवाले.
2: नवीन कन्सेप्ट सुरू झाली का की ऑनलाईन स्पर्धेचे असं हे करायची?
4: हा म्हणजे नवीन कन्सेप्ट म्हणजे काय झालं की आता आंतरराष्ट्रीय स्पर्धा मलखांब आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलाय, पण अजून आपला संपूर्ण महासंघ म्हणा मलखांबाचा किंवा राष्ट्रीय पातळीवरचं तेवढ्या सोयी सवलती उपलब्ध नाहीत किंवा आपले नगर म्हणजे भारतामधले जे काही पंच आहेत आंतरराष्ट्रीय ते इथून त्या परदेशामध्ये जातील आणि तिथं घेतलेल्या स्पर्धांमध्ये तर त्याला प्रायोगिक तत्वावरती स्पर्धा घेतली गेली होती आणि मग ते स्पर्धा झाली खरं. आणि खरं तर भविष्यामधली ही एक नांदी आहे की अशा तऱ्हेने सुद्धा स्पर्धा होऊ शकतात.
2: बरोबर आहे, बरोबर. आणि एक लोकप्रियता आणि एक प्रदर्शनीय असे हे सुरू केलं म्हणजे मल्लखांब संघटनेने, म्हणजे अधिकाधिक पोहोचावा आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि देशाचं नाव एक कबड्डी खो खो जसं आहे तसं मल्लखांबाचं पण नाव व्हावं या दृष्टीने. सर आपले काय प्रयत्न आहेत आता?
5: आता याच्यासाठी आम्ही मल्लखांबाचा प्रचार प्रसार करण्यासाठी बेसिकली आम्ही खरं तर जामखेड, नंतर कोपरगाव, शेवगाव, नंतर पारनेर, संगमनेर इथे विविध प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. त्याचबरोबर इथे जे शिक्षक आहेत, जे कोचेस आहेत, ते अगदी प्रामाणिकपणे काम करतायत. त्याचबरोबर आप्पासाहेब लाडाने, प्रणिता तरोटे, प्राजक्ता दळवी, अनिकेत सुसरे, प्रतीक डावखरे, ओंकार केसेकर, अश्विनी काळे, नंतर कल्पेश भागवत शेवगाव येथील, नंतर अमोल निमोणकर, संतोष टेकाळे जामखेड येतील. हे सगळे जे पिलर आहेत, आता आम्ही म्हणतो यांना पिलर म्हणतो कारण जेव्हा आपल्याला एखाद्या चांगल्या कामासाठी एखादं चांगलं पूल म्हणा किंवा एखादं आपल्याला चांगलं माध्यम उभं करायचं आहे तर ह्या माध्यम उभं करण्यासाठी आपल्याला चांगल्या लोकांची गरज लागते. आणि माझ्या दृष्टीने हे सर्व अतिशय खेळाविषयी प्रामाणिक असलेले आणि सगळं काही आपलं खेळच दैवत मानून त्याच्यासाठी काम करणारे लोक आहेत. तर या लोकांच्या सहाय्याने, यांच्या मदतीने आम्ही भविष्यातील अनेक गोष्टी करायचं आहेत. त्याच्यामध्ये मल्लखांबाच्या प्रचार प्रसारासाठी डॉक्युमेंटरी तयार करणं, ते जिल्हा परिषद शिक्षक असतील किंवा शिक्षणाधिकारी असतील यांच्या माध्यमातून त्या प्रत्येक शाळेमध्ये त्या डॉक्युमेंटरी दाखवल्या जाऊन तिथे जास्तीत जास्त मुलांना याच्यामध्ये सहभागी करून घ्यावं असा आमचा मानस आहे. आणि यासाठी आमची संपूर्ण टीम, जे असोसिएशनची कार्यकारिणी असो किंवा इथून मागची कार्यकारिणीतले लोक असो, आम्ही सगळे एकमेकांच्या हातात घात घालून हा सगळा प्रयत्न करणार आहोत की जेणेकरून मल्लखांब एका उच्च शिखरापर्यंत जाऊ शकेल.
2: वर्ग आता कुठे चालतात सर आपले मल्लखांबाचे?
4: सर ह्याच्या बाबतीमध्ये थोडस मी माहिती देतो. आज संपूर्ण नगर जिल्ह्याचा जर का विचार केला ना तर अहमदनगर शहरामध्ये 2-3 ठिकाणी अतिशय स्टँडर्ड पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने वर्ग चालवले जातात. तर सध्याला अहमदनगरमध्ये प्रणिता तरोटे आणि अप्पासाहेब लाडाणे यांचं महावीर मंडळ म्हणून जे आहे त्या ठिकाणी त्यांचं जे काही आहे ते सध्याला खूप चांगल्या रीतीने काम करत आहेत. त्याच्यानंतर आमचे अनिकेत चुसरे आणि प्राजक्त दळवी जे आहेत त्यांचं पण एक मंडळ आहे, ते सारडा कॉलेजच्या समोरच्या बाजूला तात्याटोपे ग्राउंड आहे बघा एक छोटस असं, तर त्या ठिकाणी पण त्यांचे वर्ग चालतात आणि अतिशय खूप कष्ट घेऊन विद्यार्थ्यांना हे घडवतात. त्यानंतर दादा चौधरी शाळेमध्ये आमचे गणेश वाळुंजकर सर घेतात, त्याच्यानंतर श्रमिक नगरमध्ये मॅकल सर आहेत योगेश मॅकल, तर त्यांचं एक क्रीडांगण सध्याला चालू आहे. मी स्वतः याच्यामध्ये म्हणजे वाडे पार्क मध्ये जे डीएसओनी आम्हाला जागा दिली त्या ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी घेतो. अनिल आपले जिन्सीवाले सर जे आहेत अमित सर ते सुद्धा त्या ठिकाणी मुलांना मार्गदर्शन करण्याचं काम करतात. आता हे झालं नगर शहरामधलं. नगर शहराच्या बाहेर जर आपण गेलो ना सर, तर अकोल्याला अश्विनी काळे योगासनाच्या बाबतीमध्ये आणि रोप मालकांच्या बाबतीमध्ये अतिशय सुंदर तिचं काम चाललेलं आहे. त्यानंतर संगमनेरच्या सारख्या ठिकाणी खरं तर दादा आवसक म्हणून आमचे जे होते त्यांचं तिथे रणजित क्रीडा मंडळ म्हणून एक होतं. पूर्वीच्या काळी ते त्या मंडळाच्या माध्यमातून मालकाम करायचे, अजूनही त्या बाबतीमध्ये ते कार्यरत आहेत. पण आता सध्याला ओंकार केसेकर म्हणून जे आहेत ते आणि प्रतीक डावखरे हे दोघ जण मलखांबा करता अतिशय सुरेख असं काम करतायत संगमनेरमध्ये. तर त्याच्याबरोबर शेवगावमध्ये आमचे कल्पेश भागवत सर, ढोले सर, त्याच्यानंतर कोपरगावमध्ये आमचे शेख सर म्हणून आहेत ते काम करतायत. आणि एक विशेष तुम्हाला सांगायचं म्हणजे जामखेड सारख्या ठिकाणून ज्या लोकांनी आतापर्यंत विद्यापीठ खेळाडू दिले आहेत, नॅशनल खेळाडू दिलेले आहेत, असे म्हणजे शंभूसूर्य व्यायामशाळेचे संतोष टेकाळे सर आणि अमोल निमोणकर सर. खरोखर नगरकारांनी जाऊन त्यांची व्यायामशाळा पाहून यावी, इतकं सुंदर पद्धतीने त्यांचं तिथं वातावरण आहे आणि ते तिथं कार्यरत आहेत. अशा रीतीने नगरमध्ये आणि नगरच्या बाहेर सुद्धा मलखांब वाढत चाललाय, याच्यापेक्षाही जास्ती वाढेल अशी अपेक्षा आहे.
2: महाराष्ट्र राष्ट्रीय पातळीवर नंबर वन आहे ना मल्लखांब मध्ये?
4: हो आहे सर, पण म्हणजे मी पण म्हणतो याचा अर्थ महाराष्ट्राबद्दल मला अभिमान नाही असं नाही, तर तो 100% अभिमान आहेच आहे. परंतु कॉम्पिटिशन जशी जशी वाढत चालली आहे ना तसं तसं आता आपण जर का कबड्डीच्या बाबतीत म्हणलं तर कबड्डीमध्ये एक नंबर महाराष्ट्रच आहे, पण पंजाब सुद्धा आपल्याला तेवढी स्टफ फाट देतो की नाही. तर तशाच अनुषंगाने तशाच पद्धतीने महाराष्ट्राच्या बरोबरीने तेलंगणामधनं म्हणा किंवा साऊथच्या एरियामधनं जे काही लोक येतात, त्याच्यानंतर छत्तीसगड सारख्या ट्रायबल एरियामधनं जे काही लोक येतात, अतिशय सुरेख असं सादरीकरण ही मुलं करतात. म्हणजे हा खेळ वाढतो,
2: स्पर्धा जेवढी वाढेल तेवढं खेळाचा दर्जा पण वाढतो.
4: खरंच खरंच
2: म्हणजे हे महत्वाचं आहे आणि तुमच्यासारख्या सगळ्यांच्या परिश्रमातून हे साध्य होत आहे.
4: हो
2: सर, तुमचं काय नियोजन आहे का स्पर्धांचं वगैरे नंदेश सर, पुढचं नगरच्या दृष्टीने काही?
6: खेळाडू घडतो तो स्पर्धेत ना, कारण जर स्पर्धा असेल तर त्याला स्वतःची क्षमताची जाणीव होती. कारण कसं असतं, एक नॉर्मली आपल्याकडे म्हणा आहे की त्याच्या छोट्या डबक्यात आपण असू ना तर आपण तिथला राजा असतो, पण जेव्हा समुद्रात उडी मारतो तेव्हा कळतं अरे आपल्यापेक्षाही कोणीतरी मोठा आहे. आणि हे जाणण्यासाठी, हे करण्या त्यांना समजण्यासाठी मोठमोठ्या स्पर्धांचं आयोजन करणं हे अतिशय आवश्यक बाब आहे. आणि त्या दृष्टीने भविष्यातील वाटचाल करत आम्ही विविध स्पर्धांचं आयोजन निश्चित करणार आहोत. यामागेही केलं, इथून पुढेही केलं जाईल. शालेय स्तर असतील किंवा मग संघटनेच्या पातळीच्या स्पर्धा असतील किंवा भविष्यात शक्य झालं तर आपल्या नगरचे अनेक दिग्गज आहेत तर त्यांच्या माध्यमातून जसं पुण्याला महापौर चषक होतो तसं आपल्या नगरमध्ये पण तो आमचा मानस आहे की या लोकांच्या माध्यमातून नगरला महापौर चषक व्हावा किंवा उपमहापौर चषक व्हावा, या माध्यमातून मुलांना एका चांगल्या कॉम्पिटिशनची संधी मिळेल आणि त्यांना आपल्या स्वतःला जोखता येईल किंवा आपल्याला स्वतःला ओळखता येईल की नाही हा या पद्धतीने माझी स्ट्रेंथ आत्ता अशी आहे मला इथून पुढे जायचं आहे. यासाठी विविध स्पर्धा आपण घेतोय आणि तो मानस या सर्वांच्या सोबतीनेच पूर्ण होऊ शकणार आहे. त्यामुळं या स्पर्धा ज्या आहेत ह्या याच्यासाठी आपण विविध लोकांना भेटणार आहोत भविष्यातील. शासकीय पातळीवर तर होतातच होतात, पण वैयक्तिक पातळीवर या स्पर्धा व्हाव्यात जेणेकरून मुलांना रोख रक्कम बक्षीस मिळावी आणि त्यांचा यथोचित सन्मान व्हावा म्हणून मोठमोठ्या स्पॉन्सरद्वारेही आपण स्पर्धेचं आयोजन करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
2: सर, तुमचं मल्लखांबाचं तुम्ही विद्यापीठला 3 सुवर्ण पदकं मिळवलेली आहे, त्याच्यानंतरचं पुढची वाटचाल थोडी सांगा ना तुमची, म्हणजे खेळातले तुम्ही म्हणजे असोसिएशन स्पर्धा वगैरे काही कुठल्या स्पर्धांमध्ये यश मिळवले असं काही?
4: सर, विद्यापीठाच्या स्पर्धा संपल्यानंतर खरं तर म्हणजे तुमच्या माझ्या वयाच्या ह्याच्यानुसार आधी नोकरी मिळवण्याचं पहिल्यांदा जिद्दोजहद सुरू होते आणि मग त्याच्या पहिल्यांदा पाठीमागे लागलो. समर्थ विद्या मंदिर प्रशाला या ठिकाणी मला सर्व्हिस मिळाली ऍज अ लॅब असिस्टंट म्हणून मी तिथं कार्यरत होतो, म्हणजे अजूनही आहे. तर हे सगळं करत असताना विविध ठिकाणी मग मी प्रत्यक्ष खेळणं ही गोष्ट थोडीशी बाजूला ठेवली आणि मग पहिल्यांदा 2003 साली मलखांबाची पंचपरीक्षा दिली. मग राज्य पंचपरीक्षा पास झाल्यानंतर मग वेगवेगळ्या ठिकाणी राज्य स्पर्धा ज्या येतील किंवा जिल्हा स्पर्धा ज्या काही आपल्या असतील या स्पर्धांना पंच काम करणं, मार्गदर्शक म्हणून काम करणं, मग हा पुढे प्रकार सुरू झाला. आता अहमदनगर जिल्हा मलखांब संघटनेच्या माध्यमातून जेव्हा काही काम करतोय तर हे सगळं काम करत असताना मग आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहून हे सगळं काम करतोय आणि हे काम करत असताना आत्ताच मे महिन्यामध्ये

0: रौप्य पदक हे महाराष्ट्राच्या टीमला मिळालं. त्याचनंतर मनोऱ्याच्या स्पर्धा तिथं होतात, त्या याच्यात मुलांच्या आणि मुलींच्या दोन्ही मनोऱ्याच्या स्पर्धेमध्ये रौप्य पदक मुलांना मिळालं. असं खूप पदकांची अशी लयलूट त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या संघाने केली.
1: सर नंदे सर, तुम्ही सांगा, तुमचा व्यवसाय पण आहे प्रिंटिंग प्रेसचा, ते सांभाळून तुम्ही संघटनेकडे कसा वेळ काढता?
2: असेल आवड तर मिळेल सवड.
1: बरोबर.
2: हे जी म्हण आहे ती खरीच वास्तवत उतरते. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवड असते तर त्यावेळेस तुम्ही तुमचे कामाचे मॅनेजमेंट करून त्या खेळासाठी म्हणा किंवा त्याला शक्य असेल ते खेळ उभारण्यासाठी त्याची बांधणी करण्यासाठी वेळ देऊ शकता. आणि त्याच माध्यमातून मी माझं प्रिंटिंगचा व्यवसाय गेल्या 28 वर्ष करतोय. या माध्यमातून विविध शाळांशी संपर्क आला, विविध लोकांशी व्यावसायिक संबंध निर्माण झाले आणि या व्यवसायात निर्माण झालेल्या संबंधांमधूनच स्पॉन्सरशिपची कल्पना लोकांत येते की या लोकांच्या माध्यमातून आपण आपल्या खेळासाठी स्पॉन्सरशिप मिळू शकतो.
1: बरोबर.
2: आणि घरच्यांचाही सपोर्ट तेवढाच असतो, कारण जेव्हा व्यवसायासाठी माणूस 24 तास बांधील असतोच असतो. त्याचबरोबर अशा काही उपक्रमांमध्ये भाग घेताना आपण घरी फार कमी वेळ देऊ शकतो आणि त्यामुळेच घरच्यांचाही तेवढा सपोर्ट असतो की जेणेकरून आपण आपल्या कामामध्ये आपल्या आवडीमध्ये वेळ देऊ शकतो आणि ते कार्य होऊ शकतं. तर अशी पद्धतीचं हे काम आहे. व्यवसाय हा व्यवसायाचे ठिकाणी आहे आणि आवड असल्यामुळे इथे वेळ देणं शक्य होईल तेव्हा वेळ द्यायचा प्रयत्न करतो.
1: तुम्ही दिनूभाऊ कुलकर्णी क्रीडा मंडळाचे पण सेक्रेटरी आहात ना, तर त्याच्याबद्दल सांगा ना, तुम्ही सूर्य नमस्कार स्पर्धा वगैरे भरवता त्याच्याबद्दल.
2: सर निश्चितपणे एक अभिमानाची गोष्ट आहे ती की मल्लखांबाचाच विचार केला तर दिनूभाऊ आणि मल्लखांब हे खूप सुंदर नातं होतं. कारण दिनूभाऊंना मल्लखांबाविषयी प्रचंड प्रेम होतं. सारडा कॉलेजमध्ये त्यांनी मल्लखांबासाठी अनेक गोष्टी करून ठेवलेल्या होत्या आणि ते अहोरात्र प्रयत्न करायचे की कुठलाही चांगला खेळाडू दिसला की चल मल्लखांब खेळ, ही त्यांची भावना कायम असायची. याच दिनूभाऊंचं स्वप्न होतं की क्रीडांगणे हे मुलांनी भरलेले असावे, जे आता दुरापस्त होत चाललेलं आहे मोबाईलच्या कारणामुळे कॉम्पिटिशनच्या नावामुळे. पण त्यांचं स्वप्न होतं की मुलं म्हणजे क्रीडांगणे हे मुलांनी भरलेली असावी आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आम्ही एक ग्रुप तयार करण्याचं ठरवलं होतं की ज्या माध्यमातून आपण एखाद्या खेळाडूला ज्याची आर्थिक स्थिती योग्य नाही आहे पण त्याची क्षमता खूप चांगली आहे, एक मुलगी असेल खेळाडू आणि एक मुलगा खेळाडू असेल, तर या माध्यमातून आपण थोडे थोडे पैसे कॉन्ट्रीब्युशन करायचे आणि मग त्या खेळाडूला वर्षभरात आपण किट पूर्ण किट त्याला गिफ्ट द्यायची, ज्याची पात्रता आहे त्याची क्षमता आहे अशा खेळाडूंना हे द्यायचं असं ठरलं होतं. आणि ते स्वप्न करण्यासाठीच आम्ही पूर्ण करण्यासाठी आम्ही एकत्र मीटिंग घेतल्या आणि मग आम्ही बँकेत अकाउंट वगैरे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आमचे चाटेमामा शिरीष चाटेमामा त्यात होते प्रामुख्याने, तर त्यांनी हे ठरवलं. आणि ज्या दिवशी सकाळी आमचं ठरलं आदल्या दिवशी की उद्या जाऊन बँकेत अकाउंट काढणार, सरांचा होकार आला, दिनूभाऊ जाणार होते, चाटेमामा जाणार होते. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता अचानक मला फोन आला की दिनूभाऊ अचानक आपल्याला सोडून गेले. हा क्षण हेलावणारा होता, कारण काल रात्री आमचं बोलणं झालं होतं, म्हणजे आदल्या दिवशी आमचं बोलणं झालं होतं की उद्या सकाळी 11 वाजता जाऊन बँकेत अकाउंट काढायचं आणि अचानक सरांनी एक्झिट घेतली. आणि सरांनी एक्झिट घेतल्यानंतर मग आम्ही सगळे कार्यकर्ते किंवा त्यांचे माजी खेळाडू म्हणून त्यांचे म्हणा की आम्ही एकत्र आलो आणि ठरवलं की आपण सरांचं स्वप्न पूर्ण करूयात. आणि मग आम्ही त्या क्रीडा मंडळाला मेजर दिनूभाऊ कुलकर्णी क्रीडा मंडळ हे नाव दिलं.
1: बर.
2: आणि इथून या कार्याची सुरुवात झाली. यामध्ये आम्ही अनेक विजयी खेळाडूंना त्यांच्या शाळेत जाऊन सत्कार केले. त्याचबरोबर साधारणतः 9 वर्षापूर्वी नगरमध्ये सूर्यनमस्कार स्पर्धेचं आयोजन करण्याचं आम्ही ठरवलं. या स्पर्धेची गंमत अशी झाली की सुरुवातीला आम्हाला 2-2.5 खेळाडू पहिल्या स्पर्धेला होते, पण त्याची व्याप्ती अशी वाढत गेली कारण त्यामध्ये जवळजवळ आमच्याकडे आमचे जे ग्रुप मेंबर आहेत तर त्याचे जवळजवळ 41 लोक आमच्या ग्रुपमध्ये आहेत. आणि या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आणि सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे, याबरोबर माननीय श्री गिरीश कुलकर्णी सर यांचं मार्गदर्शन आहे, अध्यक्षाच्या नात्याने चाटेमामांचं मार्गदर्शन होतं, अचानक चाटेमामांनी काही दिवसापूर्वी एक्झिट घेतली आणि त्यानंतर खेडकर सर हे जे अध्यक्ष आमचे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इतर लोकांच्या टीमच्या सपोर्टमुळे आम्ही सूर्यनमस्कार स्पर्धा जी 250-300 खेळाडूंवर होती ती 9 वर्षामध्ये 1800 खेळाडूंपर्यंत गेली. आणि या खेळाडू घडवताना किंवा ही स्पर्धा घेताना आमच्या डोळ्यासमोर एकच उद्देश होता की दिनूभाऊंचं स्वप्न पूर्ण व्हावं. त्यामुळंच महाराष्ट्रात कुठेच एवढी मोठी स्पर्धा नसेल की जिच्या 7व्या क्रमांकापर्यंत बक्षिसं दिले गेले. त्याचं कारण एकमेव होतं की बक्षिसांची लयलूट द्यावी पण मुलांनी ग्राउंडकडे अट्रॅक्ट व्हावं, त्यांनी मुलांची पावले तिकडे वळवावी म्हणून हा प्रयत्न होता.

0: त्याचं यश मिळवता मिळवता 9 वर्ष गेली आणि आता पुढच्या वर्षी हे 10वं वर्ष असेल. त्यावेळेस काही वेगळ्या संकल्पना घेऊन आम्ही पुन्हा या क्षेत्रात वेगळ्या पद्धतीने पाऊल टाकू असं ह्या दिनभाऊ क्रीडा मंडळाचं कार्य जवळजवळ 12 वर्षापासून चालू आहे आणि छान टीम आहे आणि स्वरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे सगळे आटोकाट प्रयत्न करतायत.
1: सर निलेश सर, तुमचं तुम्ही समर्थ शाळेचं आहात नोकरीला, तुम्ही कसं तुमच्या कार्याचं म्हणजे नोकरी सांभाळून तुम्ही हे संघटनेचं काम कशा पद्धतीने करताय, वेळात वेळ कसे काढताय?
2: इच्छा असेल तिथं मार्ग निघतो.
1: बरोबर.
2: त्याच्यामुळे शाळेचं काम करत असताना खरं तर शाळा किंवा संस्था ही वेळोवेळी खूपच सहकार्य करते. मी त्यांना जरी सांगितलं असं की आता पुढचे 2 दिवस स्पर्धा आहे आणि या स्पर्धेकरता मी जाणार आहे, तर मग रजा म्हणा किंवा त्या पद्धतीची व्यवस्था म्हणा ही संस्थेकडनं शाळेकडनं केली जाते आणि त्या स्पर्धांना आम्हाला जाता येतं. आता तर काही प्रत्यक्ष खेळू शकत नाही, परंतु फार फार तर जे काही कार्य असेल ते म्हणजे वेगवेगळ्या स्पर्धांना उपस्थित राहणे, तिथं पंचकार्य करणं आणि किंवा मग बाकी इतर जे काही कामं असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मलखांबाची शिबिरं घेणं, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं, तर अशा गोष्टींमध्ये सध्याला वेळ आम्ही काढतो, वेळ मिळतो आणि त्या दृष्टीने सतत प्रयत्नशील असतोच आम्ही.
1: बरं, मला तुम्हाला प्रश्न कॉमन आहे दोघांना की क्रीडा क्षेत्राची काय वातावरण आहे सध्या, तुम्ही सांगा. सर निलेश सर सांगा अगोदर.
2: सर, क्रीडा क्षेत्रामध्ये खरं ना खूप चांगलं वातावरण आहे सध्याला. मी एवढंच म्हणेन की आता मलखांबच्या बाबतीमध्ये जर का विचार करायचा झाला ना, तर माझ्या कालखंडामध्ये स्कूल नॅशनलच्या स्पर्धा, स्कूलच्या स्पर्धा किंवा निमंत्रित स्पर्धा ज्या कुठल्या संघटनेने बोलल्या असतील त्या स्पर्धा किंवा महापौर स्पर्धांसारख्या स्पर्धा अशा थोड्या मर्यादित स्वरूपात स्पर्धा व्हायच्या. आता सध्याला काय झालंय की आत्ताच्या कालखंडामध्ये मी स्पर्धांची तुम्हाला फक्त नावं सांगतो, यादी सांगतो, म्हणजे आता स्कूल नॅशनल होतातच होतात, त्याच्याबरोबर संघटनेने बोलवलेल्या ज्या काही स्पर्धा असतील, निमंत्रित स्पर्धा, त्या स्पर्धा होतात, त्याच्या नॅशनल स्पर्धा होतात, त्याच्यानंतर स्कूलच्या नॅशनल स्पर्धा होतात, फेडरेशनच्या नॅशनल स्पर्धा होतात, त्याच्यानंतर आत्ता नवीन या सरकारने ज्या आणलेल्या योजना आहेत त्याच्यातली पहिली आणि सगळ्यात महत्वाची योजना म्हणजे खेलो इंडिया स्पर्धा. याच्यामध्ये खेलो इंडिया ओपन स्पर्धा होतात, खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा होतात, खेलो इंडिया ट्रायबल गेम्स स्पर्धा होतात. म्हणजे खेलो इंडियाच्या जवळजवळ 3 ते 4 प्रकार स्पर्धेचे, खेलो इंडिया बीच गेम्स म्हणून एक नवीन प्रकार आलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मलखांबचा सहभाग झालेला आहे. म्हणजे आता काय
1: की खेळाडूंना स्कोप खूप,
2: हा हळूहळू म्हणतात की खेळाडूंना ह्या वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून खूप मोठा एक्सपोजर असा मिळाला आहे. खरं तर खेळाडूंची कमतरता आहे, मी म्हणेन की खेळाडूंनी जास्तीत जास्त सहभाग घेतला पाहिजे आणि नगरचे खेळाडू काही कमी नाही आहेत. ह्या मी आता जेवढं काही बोललोय या प्रकारच्या सगळ्या स्पर्धांमध्ये नगरच्या खेळाडूंनी आपलं कलाकौशल्य डंका निश्चितचपणे वाजवलेलं आहे,
0: मैदान गाजवलेलं आहे.
1: सर तुम्ही सांगा काय तुम्हाला काय वातावरणाविषयी काय नंदेश.
0: खेळाडूविषयी वातावरण जर म्हणाल तर खूप सकारात्मक आहे. त्याचं कारण आहे की शासकीय पातळीवर खेळाडूंची प्रॉपर दखल घेतली जाते, त्यांनी मिळवलेले यश अर्थात त्यांचे जे गुण असतील किंवा राष्ट्रीय पातळीवर खेळले असतील तर त्यांना सरकारी नोकरीमध्ये काही ठराविक राखीव जागा आहेत आणि त्या जागांमुळे अनेकांचे आयुष्य घडत आहेत. त्यामुळे एक वेगळा दिशा या खेळांना मिळालेली आहे. त्याचबरोबर आता झाले आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे बऱ्याच गोष्टी ह्या ट्रान्सपरंटली होत आहेत. ज्या पूर्वी काही अडचणी टेक्निकल अडचणी मी होत नव्हत्या, उदाहरणार्थ तलवारबाजीमध्ये आता पॉईंट ऑनलाईन तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे, पूर्वी ते दिसत नव्हते, मग ते काही अडचण निर्माण व्हायच्या, पण आता तसं पण झालंय. म्हणून ज्या ज्या वेळेला ट्रान्सपरन्सी ज्या ज्या खेळामध्ये आलेली आहे त्या खेळाचा निश्चितपणाने उत्कर्ष झालेला आहे, त्या खेळाडूंना न्याय मिळालेला आहे आणि म्हणूनच आता खेळाकडे वळण्याची भूमिका पालकांची आहे. आणि पालक खरं सांगायचं तर पूर्वी आपण खेळायचो, अजय सर तुम्हाला आठवतंय की आपण आपल्या शालेय जीवनामध्ये घरून मार खायचो पण बाहेर जाऊन खेळायचो. आता मधल्या काळात असं उलट चित्र झालं होतं की मुलं इतके घरकोंबडे झाले होते आणि इतके मोबाईल वेडे झाले होते की त्यांना बाहेर काढण्यासाठी पालकांना कसरत करावी लागते की त्यांना ग्राउंड पर्यंत घेऊन या, त्यांना ते पाहिजे ते कपडे घ्या, सगळं करा, सगळ्या लाड पुरवा, तू खेळलास तर मी तुला चॉकलेट दिला, अशी म्हणण्याची वेळ आता पालकांवर आलेली आहे. पण हरकत नाही, या माध्यमातून खेळाचं उज्ज्वल भविष्य आता दिसतं आहे आणि एक चांगली वाटचाल आपण आदर्श रीतीने करतो.
1: बर बर बर, तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता सर खेळाडूंना, नवीन खेळाडूंना?
0: नवीन खेळाडूंना संदेश देऊ इच्छितो की आपल्या खेळाप्रती, आपल्या गुरूंप्रती आपल्या आई वडिलांप्रती श्रद्धा ठेवा, त्यांचा मान ठेवा, आणि ज्या खेळावर तुम्ही आयुष्य उभं करताय त्या खेळाचं खरंच प्रामाणिकपणे कष्ट करा. या सगळ्या गोष्टी जर केल्या तर तुमचं यश नक्की आहे. यश अपयश हे खेळाचा पाया आहे आणि आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये खेळ हे शिकवत असतो की कधी एक पाऊल मागे घ्यायचं आणि मग चार पाऊल उडी मारायची मोठी. तर याच्यासाठी खेळ हा फार गरजेचा आहे की या माध्यम खेळाच्या माध्यमातून तुम्हाला हार जीतची सवय लागते, ती स्वीकारायची मानसिकता तयार होते. कारण आता पॅरेंटिंग असं अवघड झालेलं आहे की घरात एकच मुलगा किंवा एकच मुलगी असते आणि त्याच वेळेस प्रत्येकाला वाटतं की माझाच मुलगा जिंकला पाहिजे आणि त्यासाठी चुकीच्या पद्धतीने पण पॅरेंटिंग केली जाते. ती न होता मुलाला उलट हरण्याची जिंकण्याची दोन्ही मानसिकता तयार व्हावी यासाठी खेळांकडे त्यांनी वळावं. आणि यासाठी मी सगळ्या पालकांनाही आवाहन करेल की आपण आपल्या मुलांना आवर्जून क्रीडांगणाकडे वळवावं, ज्या माध्यमातून त्यांचे सर्व बाजूने त्यांचा विकास होईल.
1: तुम्ही काय देऊ इच्छिता सर, संदेश काय देऊ इच्छिता सर, दिलेश सर?
2: संदेश देणं इतपत खरोखर मी मोठा नाही, पण तरी सुद्धा एक खेळाडू म्हणून मी माझ्या सगळ्या खेळाडू बांधवांना एवढंच सांगेन की प्रॅक्टिसला शॉर्टकट नसतो. सराव किंवा प्रॅक्टिस ही प्रॅक्टिस सारखी करायला लागते. त्याच्याकरता तुम्हाला जे ठरवलेलं रुटीन आहे तुमच्या मार्गदर्शकांनी, तुमच्या कोचनी, तुम्हाला जे काही ठरवून दिलेलं असेल, एखाद्या कोचनी तुम्हाला सांगितलेलं असेल की तू रोज आल्यानंतर 100 डिप्स काढल्या पाहिजेल किंवा पुशअप्स तू सगळे केलं पाहिजे, याचा अर्थ असा असतो की बाबा रे तुझ्या खांद्यामधली ताकद थोडीशी कमी आहे किंवा तू रोज 100 जोर बैठका काढल्या पाहिजेल, याचा अर्थ असा असतो की तुझ्या शरीरामध्ये असलेली जी शारीरिक क्षमता आहे ती थोडी कमी आहे, ती वाढली पाहिजे. आणि ती क्षमता वाढण्याकरता म्हणून तुला तो कोच सांगत असतो, ना की त्या कोचला वाटतं की तू 100 जोर आहे चल याला सांगितलंय बा करून टाक तू. तर असं नसतं की मार्गदर्शक हे तुमच्या चांगल्याकरता काम करत असतात. तुमचे जे काही वैगुण्य असतात, तुम्हाला परफॉर्मन्स करत असताना ज्या काही गोष्टी कमतरता दिसतात, त्या कमतरता शोधून त्या ओव्हरकम कशा करायच्या, त्यांच्यावर मात कशी करायची, याच्याकरता मार्गदर्शक काम करत असतो. म्हणून मार्गदर्शकांनी जे सांगितलेलं आहे त्या गोष्टी, त्या सूचनांचं पालन निश्चित केलं पाहिजे. आणि मी आत्ता म्हणलं तसं प्रॅक्टिसला शॉर्टकट कुठलाच नाही किंवा त्याला दुसरा कुठलाच मार्ग नाहीये. प्रॅक्टिस ही करावीच लागते, सराव दररोज करावा लागतो, तेव्हाच ती सिद्धी मिळते. आपण म्हणतो ना की तुम्हाला देवाला प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला तेवढं कितीतरी करोड कितीतरी लाखापर्यंत जप तुम्ही केला पाहिजे देवाचा, तर तुम्हाला राम प्रत्यक्ष दिसेल. तसंच आहे, सेम अगदी तसंच आहे की तुम्ही तितक्या वेळा त्या खेळाची जर का सराव केला असेल, प्रॅक्टिस केली असेल, तर तो खेळ तुम्हाला आपोआप सिद्ध होतो, तुम्हाला निश्चित त्याच्यामध्ये बक्षीस मिळतं.
1: बर, आज आपल्या समवेत जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष नंदेश शिंदे, सचिव निलेश कुलकर्णी होते. त्यांनी आपल्या वेळेत वेळेत काढून अतिशय सुंदर दोघांनी मुलाखत दिली, प्रेरणादायी मुलाखत असं त्यांचे आपण वर्णन करता येईल. सर, तुम्ही दोघेही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, धन्यवाद सर.
2: धन्यवाद
0: सर, आपणही आम्हाला बोलवलं आणि ते बोलण्याची संधी दिली, आमचं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. मी अहमदनगर जिल्हा मल्लखांब असोसिएशनतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सर.
2: धन्यवाद सर.
3: नगरकर क्रीडा झेप या शो मध्ये आज आपण ऐकत होता मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष नंदेश शिंदे आणि सचिव निलेश कुलकर्णी यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर यांनी साधलेला संवाद. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया क्रीडा झेप या मालिकेत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार. आठवणीतील गाणी या शो मध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. तर मंडळी, आजचा शो हा फक्त जुन्या गाण्यांचा प्रवासच नाही, तर आज आपण अशा एका महान अभिनेत्रीच्या आयुष्याचे पाने उलगडणार आहोत ज्यांच्या एका हसण्यावर अख्खं जग फिदा होतं, ज्यांच्या सौंदर्याची तुलना जगभरात विनसोबत केली गेली. हो, आपण बोलतोय सौंदर्यवती मधुबाला. पण मित्रांनो, या सुंदर झगमगत्या चेहऱ्यामागे कितीतरी संघर्ष आणि अश्रू दडलेले होते याची आजच्या पिढीला कल्पनाही नसेल. 14 फेब्रुवारी 1933 रोजी दिल्लीतील एका अत्यंत गरीब कुटुंबात मुमताज जहाँ देहलवी म्हणजेच आपल्या मधुबाला यांचा जन्म झाला. घरात तब्बल 11 मुले, वडिलांची नोकरी सुटलेली, पोट भरण्याची भ्रांता, अशा अत्यंत बिकट परिस्थितीत कुटुंबाला उपासमारीपासून वाचवण्यासाठी अवघ्या 9 वर्षाच्या असताना मुमताज यांनी चित्रपटसृष्टीत बालकामगार म्हणून काम करायची सुरुवात केली. पण नियतीने त्यांच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं. वयाच्या 16व्या वर्षी बॉम्बे टॉकीजच्या महल हा चित्रपट त्यांना मिळाला. दिग्दर्शक कमाल अमरोही यांनी जेव्हा कॅमेऱ्यासमोर 16 वर्षाच्या मधुबाला यांना पाहिलं तेव्हा त्यांना समजलं की ही मुलगी इतिहास घडवणार आहे. चित्रपटात मधुबाला यांच्यावर चित्रित झालेला आणि लता मंगेशकर यांनी गायलेला आएंगा आनेवाला हे गाणं एवढं सुपरहिट ठरलं की त्या काळात रात्रीच्या वेळी रेडिओवर हे गाणं वाजलं की लोक घराची तावदानी उघडून शांतपणे ऐकायची. ह्या एका गाण्याने लता दिदींना संगीताची राणी बनवली आणि मधुबाला यांना स्टार्डमच्या शिखरावर नेऊन बसवलं. चला तर मग आजच्या ह्या भव्य शोची सुरुवात करूया याच रहस्यमय आणि अमर गाण्याने. तर मंडळी, ऐकूया महल ह्या चित्रपटातील आएंगा आनेवाला हे गीत. याचे गायन केले आहेत लता मंगेशकर यांनी आणि अभिनय केला आहे मधुबाला आणि अशोक कुमार यांनी. गीतकार आहेत नक्षब चार्चफी आणि संगीतकार आहे खेमचंद प्रकाशे.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर मंडळी, मधुबाला आणि दिलीप कुमार या दोघांची प्रेम कहाणी म्हणजेच हिंदी चित्रपटसृष्टीला सर्वात मोठी सुंदरता आणि तितकी शोकांतिका ठरलेली कहाणी मानली जाते. तराणाच्या सेटवर सुरू झालेली ही प्रेम कहाणी तब्बल 9 वर्ष टिकून होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेडे होते. त्यांचा साखरपुडाही झाला होता. संपूर्ण देशाला वाटत होतं की ही जोडी लवकरच लग्नाच्या बंधनात अडकेन. पण 1956 नयाद्वार चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान असं काही घडलं ज्याने या प्रेम कहाणीचा अंत केला. चित्रपटाचे दिग्दर्शक B.R. चोप्रा यांना शूटिंगसाठी मध्य प्रदेशातील भोपाळ येथे जायचं होतं, पण मधुबाला यांना बाहेर पाठवण्यास स्पष्ट नकार दिला. हा वाद इतका विकोपाला गेला की B.R. चोप्रा यांनी मधुबाला यांना चित्रपटातून काढून वैजयंतीमाला यांना घेतले आणि मधुबाला यांच्या विरोधात कोर्टात केस ठोकली. या कोर्ट केस दरम्यान दिलीप कुमार म्हणाले, होय, मी मधुबालावर प्रेम करतो आणि आयुष्यभर करत राहीन, पण त्यांच्या वडिलांची ही वागणूक चुकीची आहे. तेव्हा मधुबाला यांचं हृदय पूर्णपणे तुटलं. त्यांनी दिलीप कुमार यांच्याकडे मागणी केली की त्यांनी त्यांच्या वडिलांची माफी मागावी, पण स्वाभिमानी दिलीप कुमार यांनी नकार दिला. एका कोर्ट केसने आणि अहंकाराने हिंदी सिनेमातील सर्वात सुंदर जोडी कायमची वेगळी केली. या घटनेनंतर काही दिवसातच त्यांनी मुगले ए आझममधील तो प्रसिद्ध विरहाचा सीन शूट केला, जिथे त्यांचे डोळ्यातले अश्रू पूर्णपणे खरे होते. तर मंडळी, ऐकूया मुगले ए आझम या चित्रपटातील मोहम्मद की झूठी कहाणी हे गीत. याच्या गायिका आहेत लता मंगेशकर, गीतकार आहेत शकली उदयानी आणि अभिनय केला आहे मधुबाला आणि दिलीप कुमार.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर मंडळी, पडद्यावर हसणारी, गाणी गाणारी आणि डान्समध्ये तल्लन होणारी मधुबाला आतून एक भयंकर प्राणघातक आजाराशी लढत होती. हे जेव्हा जगाला कळालं तेव्हा सर्वांचे डोळे पाणावले. 1954 मद्रासमध्ये शूटिंग करत असताना मधुबाला यांना रक्ताची उलटी झाली. तपासणीनंतर डॉक्टरांना कळलं की त्यांच्या हृदयात जन्मतच एक छिद्र होतं. आजच्या काळात यावर सोपी शस्त्रक्रिया आहे, पण 50 भारतात ही सुविधा नव्हती. डॉक्टरांनी त्यांना दररोज बेड रेस्टचा सल्ला दिला होता. जास्त धावपळ किंवा डान्स करण्यास सक्त मनाई केली होती, पण मधुबाला यांनी अभिनयावरचं प्रेम सोडलं नाही. मुघले आजमचे दिग्दर्शक आसिफ यांनी जेव्हा अनारकलीच्या भूमिकेसाठी विचारलं तेव्हा डॉक्टरांचा विरोध असूनही मधुबाला यांनी होकार दिला. चित्रपटात जेव्हा अनारकलीला तुरुंगात डांबलं होतं तो सीन करण्यासाठी त्यांनी प्लास्टिकच्या ऐवजी खऱ्या लोखंडाची 50 साकळ्या अंगावर झेलल्या. दिवसभर त्या थंड जमिनीवर पडून राहायच्या, ज्यामुळे त्यांच्या त्वचेला गंभीर जखमा झाल्या होत्या. प्यार किया तो डरना क्या, प्यार किया तो डरना क्या ह्या गाण्याच्या शूटिंगच्या वेळी सेटवर पेटलेल्या शेकडो दिव्यांच्या उष्णतेमुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायचा, तरीही त्यांनी न थकता ते नृत्य पूर्ण केले. कॅमेऱ्यासमोर त्यांनी वेदनेचा एक कणही दिसू दिला नाही. हा होता मधुबाला यांचा आपल्या कलेप्रती असणारा सच्चा समर्पण भाव. तर मंडळी, ऐकूया मुघले आजम या चित्रपटातील प्यार किया तो डरना क्या, प्यार किया तो डरना क्या, प्यार किया तो डरना क्या हे गीत. याचे गीतकार आहेत शकील बुदियानी आणि गायिका आहे लता मंगेशकर व संगीतकार आहेत नौशाद हे. अभिनय केला आहे दिलीप कुमार आणि मधुबाला यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर मंडळी, मधुबाला यांच्याबद्दल बोलताना सहसा लोकांच्या डोळ्यासमोर त्यांचे गंभीर, भावूक किंवा ट्रॅजेडी चित्रपट येतात. मुघले आजममधील अनारकली असो किंवा महलमधील कामिनी. पण मंडळी, मधुबाला या फक्त अश्रू ढाळणाऱ्या किंवा गंभीर भूमिका करणाऱ्या अभिनेत्री नव्हत्या. 50 आणि 60 दशकात जेव्हा कॉमेडीवर फक्त पुरुष अभिनेत्यांची वर्चस्व मानले जायचे, तेव्हा मधुबाला यांनी भन्नाट कॉमेडी टायमिंगने स्क्रीनवर असा काही धमाका केला की मोठमोठे दिग्गज नट थक्क झाले होते. चलती का नाम गाडी, हाफ तिकीट, झुमरू, जाली नोट किंवा चोर बाजार हे चित्रपट आठवून बघा. जेव्हा मधुबाला पडद्यावर यायच्या, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे ते खट्याळ भाव, डोळ्याची मिश्कल उघडझाप आणि गालावर पडणारी ती खोडकर खळी पाहून थिएटरमधील प्रेक्षक हसून लोटपोट व्हायचे. आणि जेव्हा या चुलबुल्या मधुबालासोबत जोडले गेलेले हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठे औलिया म्हणजेच किशोर कुमार, मग काय, पडद्यावर निव्वळ जादूच घडायचे. किशोरदांचा तो अंतरंगी बिंदास्त अंदाज आणि त्याला मधुबाला यांनी दिलेली तोडीस तोडसाद, ही जोडी भारतीय सिनेमातील सर्वात एंटरटेनिंग जोडी बनली. पण मंडळी, ही स्क्रीनवरची केमिस्ट्री फक्त कॅमेरापुरतीच मर्यादित नव्हती. जेव्हा मधुबाला यांच्या आयुष्यात दिलीप कुमार यांच्याशी दुरावा आला, त्यांचं हृदय तुटलं होतं आणि दुसरीकडं त्यांचा प्राणघातक आजार दिवसांगीत वाढत होता, अशा अत्यंत कठीण आणि अंधाऱ्या काळात किशोर कुमार त्यांच्या आयुष्यात एका आशेचा किरण बनून आले. किशोर कुमार यांना मधुबाला यांच्या आजाराची पूर्ण कल्पना होती. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते की मधुबाला यांच्या हृदयात छिद्र आहे आणि त्यांच्याकडे जगायला फार कमी वेळ उरला आहे. तरीही सर्व आव्हानांना बाजूला सारून 1960 किशोरदांनी मधुबाला यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर किशोर कुमार यांनी मधुबाला यांना कधीही दुःख दिले नाही. ते शूटिंगवरून रोज संध्याकाळी वांद्रे येथील घरी आले की नवीन कपडे घालून वेगवेगळ्या गेटअपमध्ये तोंडाने वेगवेगळा आवाज काढत आणि जोक सांगत घरात एंट्री करायचे, जेणेकरून मधुबाला आपल्या शरीराच्या भयंकर वेदना विसरून क्षणभरासाठी का होईना हसू लागायच्या. पडद्यावर जगाला हसवणारी ही जोडी खऱ्या आयुष्यात एकमेकांचं दुःख हलकं करत होती. चला तर मग ऐकूया या दोन अमर कलाकारांच्या या चुलबुल्या आणि अवखळ अंदाजाची आठवण करून देणारा चलती का नाम गाडी ह्या चित्रपटातील एक लडकी भीगी भीगी सी हे गीत. याचे गायक आहेत किशोर कुमार आणि संगीतकार आहेत R.D. बर्मन. अभिनय केला आहे मधुबाला आणि किशोर कुमार यांनी.

नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणी या शोमध्ये तुमचे स्वागत. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तर मंडळी, असं म्हणतात की काळ कोणासाठीच थांबत नाही. वर्ष सरतात, तंत्रज्ञान बदलतं, बघता बघता पिढ्याही बदलतात. काळानुरूप सिनेमाचे रंग बदलले. काळ्या आणि पांढऱ्या पडद्यावरून आपण थेटातच्या डिजिटल आणि मल्टिप्लेक्सच्या दुनियेत आलो. पण काही नावे, काही चेहरे असे असतात की काळाची कोणतीही लाट त्यांना पुसून टाकू शकत नाही. त्यातलं एक नाव म्हणजेच अभिनेत्री मधुबाला. आज आपण ज्या मधुबाला यांच्या प्रवासाला उजाळा दिला, त्या प्रवासाचा शेवट मात्र अतिशय दुःखद होता. आयुष्याची शेवटची 9 ते 10 वर्ष मधुबाला पूर्णपणे अथरुणाला खिळून होत्या. वांद्रे येथील त्यांच्या बंगल्यात त्या शांत खोलीत ऑक्सिजन सिलेंडरवरच्या अंधाराने जगत होत्या. ज्या अभिनेत्रीच्या एका दर्शनासाठी मुंबईच्या स्टुडिओ बाहेर हजारो लोकांची गर्दी जमायची, त्या मधुबाला शेवटच्या काळात भेटायला चित्रपटसृष्टीतील फार मोजके लोक यायचे. 23 फेब्रुवारी 1970 रोजी आपल्या 36व्या वाढदिवसाच्या अवघ्या 15 दिवसानंतर या सौंदर्याच्या देवतेने जगाचा कायमचा निरोप घेतला. मधुबाला आज आपल्यात नाहीत, पण आजही जेव्हा जेव्हा भारतीय सिनेमेतील सौंदर्याची, अभिनयाची किंवा समर्पणाची व्याख्या केली जाते, तेव्हा पहिलं नाव मधुबाला हेच घेतलं जातं. न्यूयॉर्क टाईम्सने त्यांना मृत्यूनंतर कित्येक वर्षांनी द व्हेनस ऑफ इंडियन सिनेमा म्हणून सन्मानित केले. त्यांचं हसू, त्यांचे ते बोलके डोळे आणि त्यांची गाणी आजही आपल्या मनात तीच जादू निर्माण करतात. मंडळी, आजचा हा मधुबाला स्पेशल भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला ते नक्की कळवा 90111 23 90111 ह्या क्रमांकावर. तर मंडळी, आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. तर भेटूया पुढील बुधवारी. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. पण निरोप घेण्याआधी ऐकूया जाली नोट या चित्रपटातील छोड दो आचल जमाने का हे गीत. यामध्ये अभिनय केला आहे देव आनंद आणि मधुबाला यांनी, आणि ह्याचे गायक आहेत किशोर कुमार आणि आशा भोसले. गीतकार आहेत मजूर सुलतानपुरी आणि संगीतकार आहेत OP नय्यर.

फक्त 2 तास रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

गरुड प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM, आता जगभर ऐका.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायं

मी तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: देखो आपस में जंग, हाँ आपस में जंग, हाँ आपस में जंग, जय घुमा के।
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या। कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला। चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम, आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.